0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 247-2626 या आमच्या क्रमांकावर.

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
2: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: विश्वास आहे का जगभरात कुठेही आणि कधीही? त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया
2: 28 जून. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. परमार्थ हे कृतीचं शास्त्र आहे. एकदा जनक राजाच्या घरी एक विद्वान आला आणि आपण आल्याची वर्दी त्यानं राजाला पाठवली. आता राजा आपली पूजा करेल असं त्याच्या मनात आलं. हा त्याचा भाव समजून जनक राजानं निरोप पाठवला की आपण या, पण एकटेच या. त्याप्रमाणे आपण अभिमानाचं गाठोडं बाहेर ठेवून मगच रामाकडे जावं, तसंच सद्गुरूच्या घरीही आपलं भांडवल बाजूला ठेवूनच जावं. मी कोण याची जाणीव जोपर्यंत राहते तोपर्यंत दुजे पण आलंच. अभिमान वाढवण्याकरता देवाकडं नाही जायचं. दुसऱ्याचं वाईट व्हावं असं आपल्याला वाटलं की आपला अभिमान वाढीला लागलेला आहे असं नक्की जाणावं. मुलाबाळांवर जितकं प्रेम करता तितकं प्रेम भगवंतावर करावं. आपली आणि भगवंताची इच्छा एकच होणं हे परमार्थाचं सूत्र आहे. भगवंताची जी इच्छा तीच आपली करावी आणि आनंदात राहावं. अगदी निस्वार्थ बुद्धीनं केलेलं कर्तव्य कधी वाया जात नाही. एखाद्या सावकाराकडं कुणाचे दागिने गहाण असले तर त्यानं आपल्या घरच्या लग्नामध्ये ते दागिने वापरणं हा अन्याय आहे. त्याप्रमाणे आपली मुलं बाळं ही देवानं आपल्याजवळ दिली आहेत, त्यांचं रक्षण करावं ते कर्तव्य होईल. पण त्यांच्या ठिकाणी आपलेपणा ठेवून सुखदुःख भोगणं हे मात्र पाप आहे. संन्याशानं भगवं वस्त्र धारण केल्यावर त्याचा थोडा तरी परिणाम बुद्धीवर होतोच. त्याचप्रमाणे आपण भजन पूजन करू लागल्यावर त्याचा परिणाम आपल्यावर दिसला पाहिजे. जो शहाणा असेल त्यानं समजून आणि जो अडाणी असेल त्यानं श्रद्धेनं बंधनं पाळावीत. स्वतःच्या मताबद्दल आपल्याला पूर्ण खात्री असावी, त्यात घोटाळा असू नये.

0: मनानं आपण खंबीर झालं पाहिजे. ज्याप्रमाणे पांढरा कपडा मळण्याचा जास्त संभव असतो त्याप्रमाणे सत्कर्माला विघ्न फार येतात. त्यांना न जुमानता आपण सत्कर्म करावं. आचार आणि विचार ही दोन्ही जुळली म्हणजे उच्चारही तसाच येतो. नारळात पाणी जितकं गोड तेवढी खोबऱ्याला चव कमी, तसं जेवढी विद्वत्ता जास्त तेवढी निष्ठा कमी. फार वाचू नका. जे काही थोडं वाचाल त्याचं मनन करा आणि ते कृतीत आणा. जसं वडिलांचं पत्र वाचल्यावर आपण त्यातल्या मजकुराप्रमाणे कृती करतो, तशी ग्रंथवाचनाच्या समाप्तीनंतर कृतीला सुरुवात करावी. परमार्थ हे सर्वस्वी कृतीचंच शास्त्र आहे. समाधान आणि आनंद हे त्या शास्त्राचं साध्य आहे. भगवंताच्या स्मरणात कर्तव्य केलं की जीवनामध्ये आनंद उत्पन्न होतो. सर्व काही करावे पण खरे प्रेम साधनावर असावे. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
1: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज़.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83800 16512 या क्रमांकावर.

सुधा सुबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे, भाग 179वा, दशक 13व, समास 8वा, कर्ता निरूपण नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्त्याला विचारतो, कर्ता कोण आहे? सगळी सृष्टी ब्रह्मांडाचं निर्माण कोणी केलं? तेव्हा सभानायक असलेले वक्ते काय म्हणाले ते ऐका। एक म्हणतात देव करता, एक म्हणतात कोण देव, आपापला अभिप्राय लोक सांगतात। उत्तम मध्यम कनिष्ठ भावार्थ स्पष्ट करतात। आपापली उपासना श्रेष्ठ असल्याचं जगामध्ये मानतात। कोणी म्हणतात कर्ता देव मंगलमूर्ती आहे, कोणी म्हणतात सरस्वती सर्व करते, कोणी म्हणतात कर्ता भैरव आहे, एक म्हणतात खंडेराव, एक म्हणतात वीरदेव, एक म्हणतात भगवती, एक म्हणतात नरहरी, एक म्हणतात बनशंकरी, एक म्हणतात नारायण सर्व करतो, एक म्हणतात श्रीराम करता, एक म्हणतात श्रीकृष्ण करता, एक म्हणतात भगवंत करता केशवराज, एक म्हणतात पांडुरंग, एक म्हणतो श्रीरंग, एक म्हणतात झोटिंग सर्व करतो, एक म्हणतो मुंजा करता, एक म्हणतो सूर्य करता, एक म्हणतात अग्नी करता, सगळं काही अग्नी करतो असं म्हणतात, एक म्हणतो लक्ष्मी करते, एक म्हणतो मारुती करतो, एक म्हणतो धरित्री करते, एक म्हणतात तुकाई, एक म्हणतात यमाई, एक म्हणतात सटवाई सगळे करते, एक म्हणतात भार्गव करता, एक म्हणतात वामन करता, एक म्हणतात परमात्मा करता, एकच आहे, एक म्हणतात वीरण्णा करता, एक म्हणतात बसवण्णा करता, एक म्हणतात रेवण्णा सर्व काही करतो, कोणी म्हणती रवळनाथ करता, एक म्हणतात कार्तिक स्वामी करता, एक म्हणतात व्यंकटेश करता, एक म्हणतात गुरु करता, एक म्हणतात दत्त करता, एक म्हणतात मुख्य करता ओढ्या जगन्नाथ, एक म्हणतात ब्रह्मा करता, एक म्हणतात विष्णू करता, एक म्हणतात महेश करता, एक म्हणतात पर्जन्य करता, एक म्हणतात वायू करता, एक म्हणतात निर्गुण देव करुण अकर्ता आहे, एक म्हणतात माया करते, एक म्हणतात जीव करतो, एक म्हणतात सर्व प्रारब्ध योगामुळे होतं, एक म्हणतात प्रयत्न करतो, एक म्हणतात स्वभाव करतो, एक म्हणतो कोण करतो कोण जाणे, असा कर्त्याचा विचार। विचारलं तर हा नुसता बाजार भरलेला आहे। आता कोणाचं उत्तर खरं म्हणायचं? ज्यांनी जो देव मानला त्याला ते कर्ता म्हणतात असा लोकांचा गोंधळ आहे, तो कमी होत नाही। आपापल्या अभिमानामुळे सगळ्यांनी आपल्या देवाचं नाव घेतलं, खरा विचार पाहिलाच जात नाही। अनेक लोकांचा असा विचार, काहीही असू द्या, हा बाजार इथेच राहू द्या, परंतु याचा विचार असा आहे की श्रोत्यांनी सावधान व्हावं, तर्क सोडून द्यावा आणि जाणत्या पुरुषांनी प्रत्यक्ष जे पाहिलं ते प्रमाण मानावं। जे जे कर्त्यानं केलं तेथे त्यानंतर झालं, कर्त्याच्या पूर्वी आढळलं नसावं। जे काही केलं ते पंचभौतिक ब्रह्माधिक पंचभौतिक बहुतांश निर्माण केलं हे तर घडलं नाही। पंचभूतांना वेगळं करावं मग कर्त्याला ओळखावं। पंचभौतिक स्वभाव कर्त्यात आले आहेत, पंचभूतांपेक्षा वेगळं निर्गुण आहे, तिथे काहीही करते पण नाही। निर्विकाराला विकार कोणीही लावू शकत नाही, निर्गुणाला कर्तव्य घडत नाही, सगुण झालेल्या कार्यात सापडतं। आता कर्तव्य आता कोणाकडे आहे पहा बरं, खोट्याचा कर्ता कोण हे विचारणं चुकीचं आहे, म्हणून सहजपणे झालं हेच प्रमाण आहे। एक सगुण एक निर्गुण, कर्ते पण कोणाला लावायचं, या अर्थाचं विवरण पहा। सगुणाने सगुण केलं तर ते पूर्वीच झालेलं आहे, निर्गुणांना कर्तव्य लावलं तर तसं होऊ शकत नाही, म्हणजे करता काही दिसत नाही, तर्क करावा तसा लागतो। अनुभव घेतला तर समजेल, दृश्य सत्यपणे नाहीच केलं तर ते खोटं आहे, करता हे म्हणणं अयोग्य। वक्ता म्हणाला, अरे विवेकाने पाहावा, आता अनुभव आला तरी गोंधळ कशाला करतो, आपल्या अंतरी आम्ही प्रचिती देईल तसं पहा। विवेकी माणूस आहे तोच हे जाणू शकतो, त्याच्यासाठी पूर्वपक्ष आहे तो उडवावा, तो उडवावा लागतो, अन्यथा निर्वाच्य सुख मिळणार नाही। तेव्हा श्रोत्याने प्रश्न केला, देहाचा सुख दुःख उपभोक्ता कोण? पुढे याचं निरूपणच करीत आहे इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे कर्ता निरूपण नाम समास अष्टम समाप्त।

सुजन हो सहसल तव नारद भक्ति सूत्र त्रिरूप भंग पूर्वकम् नित्य दास नित्य कांता भजनात्मकम् वा प्रेमैव कार्यम् प्रेमैव कार्यम् या संदर्भातला अधिक विवरण असा आहे. सुजन हो भगवंतावर कांता भाव ठेवताना मात्र एक महत्वाची जाणीव राखणं आवश्यक आहे, आणि ती म्हणजे तो श्रीहरी सामान्य मनुष्य वा पुरुष नाही. त्याचा देह त्याचं रूप सगळं अलौकिक आहे. परमात्मा परब्रह्मच ही लीला तनु घेऊन आलेला आहे अशी भावना त्यामध्ये पाहिजे. गोपिकांना विषय दुःख देण्यासाठी त्यांचे पती समर्थ होतेच, पण भगवान श्रीकृष्णाविषयी त्यांची अलौकिक दिव्य भावना होती. त्यांना त्यांचं महात्म्य ज्ञान पूर्ण होतं याचा विचार 22व्या सूत्रावरील

सज्जनहो, श्रीमद भागवतामध्ये रुक्मिणी विनोद नामक एक प्रकरण आहे. त्यामध्ये एके दिवशी श्रीकृष्ण रुक्मिणी देवीला सहज विनोदानं म्हणाले, अहो तुम्ही राजपुत्री आहात, अनेक सामर्थ्यवान राजे तुम्हाला वरण्यासाठी सिद्ध असता आम्हाला काय म्हणून वरलं हो? आम्हाला राहण्याचं स्थान नाही, समुद्रात राहावं लागलं, राज्य नाही, वैभव नाही, असं बरंच भाषण भगवान श्रीकृष्णांनी केलं. त्यावर श्री रुक्मिणी देवींनी दिलेलं उत्तर या विषयात अत्यंत महत्वाचं आहे. रुक्मिणी देवी म्हणतात, स्वकश्मश्रुरो मनक केश पिनद्ध मंतर मांसाल्धि रक्त कृमि

रे असं श्रीमद भागवत 10वा स्कंध 6वा अध्याय त्यातील 45व्या श्लोकामध्ये महर्षी वेदव्यासांनी उद्धृत केलेलं आहे. याचा अर्थ असा, रुक्मिणी देवी म्हणाली, हे प्रभो, जी स्त्री आपल्या चरण कमळाच्या मकरंदाचं सेवन करू शकत नाही, त्याचा रस घेऊ शकत नाही, ती अत्यंत मूर्ख, दाढी मिशा केश रोमनखाने युक्त, कातड्यानं मढवलेलं मांस हाड रक्त विष्ठा मूत्र वात कफपित्ताधिकांनी भरलेल्या जिवंत प्रेतावर अनुरक्त होऊन त्याला प्रियतम मानते. कोणतीही साधक भक्त स्त्री केवळ चामड्यावर प्रेम करणार नाही, तर आपल्या चरणकमळावर प्रेम करेल आणि चरणकमळांचा मकरंद पान करत राहील.

सुजन हो, या कांताभावामध्ये अव्यभिचारी निष्ठा लागते, अनन्यता लागते. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात किंबहुना

रिगदा वल्लभा पुढे नाही अंगी जीवी साकडे ते कांते चिनिपाडे एक सरला लो असं ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन करण्यात आलेलं आहे. सुजन हो अशा प्रकारचं प्रेम करावं. प्रेमभाव जसा वाढवत गेला तसा तो वाढतच जातो, तो प्रतिक्षण वर्धमान असतो असं माग सांगितलेलं आहेस. दास्य भाव अथवा कांता भाव वाढवला आणि त्या भावातून अखंड भजन सेवा होऊ लागली म्हणजे प्रेम समजलं जाईल. प्रेमैव कार्यम, प्रेमाविना अन्य भाव तिथे न

तर असं आहे हे सहसल्टावं नारद भक्ती सूत्र त्रिरूप भंग पूर्वकम नित्यदास नित्यकांता भजनात्मकम वा प्रेमैव कार्यम प्रेमैव कार्यम। असा हा नित्यदास्य भक्तिभाव आणि नित्यकांता भाव आपल्याही मनामध्ये नित्य जागृत राहावा ही

हरि भक्ति परायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ति सूत्र विवरण या ग्रंथाच क्रमशः वाचन। प्रकाशक हरि भक्ति परायण भानुदास महाराज देगलूरकर धुंडा महाराज मठ उत्पात गल्ली पंढरपूर। वाचक ऋषिकेश अयाचित। ही वाचन सेवा हरि भक्ति परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीने आणि कृपाशीर्वादाने सालंकृत आहे।

0: बरं तर श्रोते हो, आज इथेच थांबूया. प्रभू तुम्ही मोद भरावा सगळ्यांच्या जीवनी. शुभम भवतु, कल्याणमस्तु. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित.
1: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
2: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
1: हो पण फार खर्च आला असेल ना?
2: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
1: काय सांगतो?
2: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या क्रमांकावर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्रोत्या नमस्कार, आपण ऐकता रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. सकाळचे 7 वाजले आहेत. आता प्रसारित करीत आहोत आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. आज रविवार, रूपरेषानंतर आपण ऐकणार आहात सकाळी 7:10 आनंद यात्री रवींद्रनाथ टागोर, संवादक विश्वास देशपांडे, सकाळी 8 अंतरंग हा कार्यक्रम, सादरकर्त्या श्रद्धा कराळे, 10:20 ओव्हरव्ह्यू बातमीपत्र, सकाळी 10:30 नातवंडांशी गप्पा हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सादरकर्त्या प्राध्यापिका सुमती.

रसिक हो नमस्कार. आपण ऐकते रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, आज रविवार 28 जून 2026. जाणून घेऊया आजचे काही दिनविशेष. श्रोते हो, आजच्याच दिवशी 1838 साली इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया यांचा राज्याभिषेक झाला. फ्रेंच विचारवंत, लेखक आणि संगीतकार रुसो यांचाही जन्म आजच्याच दिवशी 1712 साली. भारताचे 9वे पंतप्रधान, वाणिज्य उद्योग मंत्री नरसिंह राव यांचाही जन्म झाला आजच्याच दिवशी 1921 साली. 1987 साली आजच्याच दिवशी व्हायोलिन वादक, गायक, संगीत तज्ज्ञ पंडित गजानन बुवा जोशी यांचं निधन झालं. उद्योजक विष्णू महेश्वर उर्फ VM तथा दादासाहेब जोग यांचंही निधन आजच्याच दिवशी झालं 2000 साली. संत साहित्यकार, समीक्षक आणि वक्ते डॉक्टर निर्मल कुमार फडकुले यांचंही निधन आजच्याच दिवशी 2006 साली. तर मंडळी, हे होते आजचे काही दिनविशेष. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.

0: राजूभाऊ यादव यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक नितीन लासुरे, अध्यक्ष एकता खाटीक समाज फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: हो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागतात.

नमस्कार रसिक श्रोते, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, मी विश्वास देशपांडे तुम्हा सर्वांचं आनंद यात्री रवींद्रनाथ या कार्यक्रमाच्या 10व्या भागामध्ये मनापासून स्वागत करतो. मंडळी, गेल्या काही दिवसांपासून आपण जाणून घेतो आहोत ते गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्याबद्दल, त्यांच्या शिक्षणविषयक कल्पनांबद्दल. आजच्या या भागामध्ये सहजता हा रवींद्रनाथांच्या शिक्षणाचा प्राण कसा होता याबद्दल आपण जाणून घेऊया. मंडळी, मी आयुष्यभर शिक्षक म्हणून काम केलं, पण रवींद्रनाथांचे शिक्षणविषयक विचार मलाही अंतर्मुख करून गेले. आपले डोळे आणि कान उघडे असतील तर माणूस आयुष्यभर शिकतच असतो, आणि असंच आपण शिकलं पाहिजे असं रवींद्रनाथांना वाटायचं. एकदा शांतिनिकेतनात आलेली मुलं आपलं शिक्षण पूर्ण करून शांतिनिकेतनच्या बाहेर पडली तरी मनानं त्यांनी तेथेच असावं, आयुष्यभर विद्यार्थीच राहावं आणि नवनवीन गोष्टी आत्मसात कराव्यात असं रवींद्रनाथांना वाटत होतं. लहान मुलांपासून ते अगदी विश्वविद्यालयात शिक्षण घेणारी सर्व प्रकारची मुलं त्यांच्या शांतिनिकेतन आणि विश्वभारतीत होती. मुलांनी शिक्षण घेता घेता त्यांचे आपापसातील भेद मावळावेत, आपण सर्व एक आहोत अशा प्रकारची बंधुत्वाची भावना त्यांच्यामध्ये निर्माण व्हावी अशी त्यांची मनापासूनची इच्छा होती. संत ज्ञानेश्वरांनी म्हटल्याप्रमाणे, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला, अशी त्यांची भावना होती. त्यासाठीच तर विश्वभारतीची स्थापना त्यांनी केली होती. पण आपण आपल्या कार्यात फारसे यशस्वी ठरलो नाही अशा प्रकारची खंत त्यांनी एका ठिकाणी व्यक्त केली. त्याचं प्रमुख कारण त्यांनी फार सुंदर दिलं आहे. ते म्हणतात, आम्ही सगळे ग्रंथोपजीवी झालो आहोत, ग्रंथांच्या किंवा ग्रांथिक ज्ञानाच्या पलीकडे आम्ही काही पाहायलाच तयार नाही. जिथे शरीर आणि मन एकत्र येत नाही असं शिक्षण माणसाला अपूर्ण ठेवतं. शारीरिक श्रम आणि बौद्धिक श्रम अशी वेगवेगळी शिक्षणाची वर्गवारी त्यांना मान्यच नव्हती. मंडळी, सहजता हा रवींद्रनाथांच्या शिक्षणाचा प्राण होता. शिक्षण हसत खेळत नाचत गात गात सहजतेनं व्हावं असं त्यांना वाटत होतं. त्यांनी स्वतः मुलांसाठी जी पाठ्यपुस्तकं तयार केली त्यात कमालीची सहजता आहे. शाळेत येताना किंवा शाळेतून जाताना मित्र एकत्र जमून जातात, ते आपसात कसं बोलत असतील, त्यांच्या आनंदाच्या कोणत्या कल्पना असतील हे केंद्रस्थानी ठेवून त्यांनी पुस्तकांची रचना केली. त्यामुळे मुलं जेव्हा ही पुस्तकं वाचत तेव्हा त्यांना आपण काही वेगळं वाचतो आहोत किंवा अभ्यास करतो आहोत असं वाटतच नव्हतं. त्या पुस्तकांमध्ये धडे होते, पण मुलांना मुद्दामहून धडे द्यायचा प्रयत्न त्यांनी केला नव्हता. त्यांनी तयार केलेली पाठ्यपुस्तकं पश्चिम बंगालमध्ये मुलं, पालक आणि शिक्षक आजही मोठ्या आनंदानं वापरतात.
मध्यंतरी मार्क्सवादी सरकार आलं होतं, त्यांनी ही पुस्तकं बदलण्याचा प्रयत्नही केला, पण पश्चिम बंगालमधल्या जनतेचा त्याला प्रचंड विरोध झाला आणि म्हणून आजही ही पुस्तकं अनौपचारिकरित्या का होईना पण मुलांना सहशिक्षण देण्याचं कार्य करतात. मंडळी, थिंग ऑफ ब्युटी इज जॉय फॉर एव्हर असं जॉन किट्स या कवीनं म्हटलं आहे. रवींद्रनाथांच्या पाठ्यपुस्तकांना, त्यांच्या शिक्षणविषयक विचारांना हे वाक्य तंतोतंत लागू पडतं, कारण चांगल्या गोष्टी, चांगली मूल्यं कालातीत असतात, ती कधीच कालबाह्य होत नाहीत. शिक्षणाला कोणत्याही चौकटीत बसवू नका, मुलांना मुक्तपणे वावरू द्या, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास होऊ द्या, त्यांची बुद्धी आणि हात यांना एकत्र काम करू द्या. शिक्षण म्हणजे मनाविरुद्ध जबरदस्तीनं करण्याची गोष्ट आहे असं त्यांना वाटता कामा नये. आनंदातून शिक्षण आणि शिक्षणातून आनंद निर्मिती व्हावी असं त्यांना वाटत होतं. युरोपात होत असलेल्या वैज्ञानिक प्रगतीबद्दल त्यांना उत्सुकता आणि आदर होता. त्यासाठी नवनवीन गोष्टी आपल्या विद्यार्थी आणि शिक्षकांनी माहिती करून घ्याव्या असं त्यांना वाटायचं. प्रख्यात शास्त्रज्ञ डॉक्टर जगदीशचंद्र बोस हे त्यांचे अगदी जवळचे मित्र होते. टागोरांच्या शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक आजूबाजूच्या खेड्यांमधील शाळांमध्ये विज्ञानविषयक जागृती करण्यासाठी जायचे आणि तिथले विद्यार्थी आणि शिक्षक शांतिनिकेतनमध्ये यायचे. अशा रीतीनं ज्ञानाचं आणि माहितीचं सहज आदान प्रदान होत होतं आणि हे सगळं करताना ते सहजतेनं आनंदानं कसं होईल याकडे त्यांचं लक्ष असायचं. नाचत गात, हसत खेळत विज्ञानातील नवीन गोष्टी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवल्या जायच्या. या नाचगाण्यात शिक्षकसुद्धा समरसून सहभागी व्हायचे. विज्ञान शिकवण्यासाठी आपले सहकारी शिक्षकांकडून त्यांनी सोप्या भाषेत पाठ्यपुस्तकं लिहून घेतली आणि स्वतःही काही पाठ्यपुस्तकं लिहिली. मंडळी, महात्मा गांधी आणि रवींद्रनाथ ही दोघेही थोर माणसं, दोन्हीही शिक्षण तज्ज्ञ, पण दोघांच्या जीवनदृष्टीत आणि शिक्षणविषयक विचारांमध्ये काही बाबतीत फरक होता. महात्मा गांधी शिक्षणाच्या उपयुक्ततेला जास्त महत्त्व देत होते. शिक्षणातून बेकारी दूर झाली पाहिजे असं गांधीजींना वाटत होतं. तर रवींद्रनाथांच्या दृष्टीनं शिक्षण हे केवळ बेकारी दूर करण्यासाठी असू नये, तर त्या शिक्षणानं आम्हाला जीवनदृष्टी दिली पाहिजे. केवळ उपयुक्ततेला महत्त्व देण्यापेक्षा जीवनातील सत्य, शिव आणि सुंदरतेची मूल्य त्यातून विकसित झाली पाहिजेत अशी त्यांची कल्पना होती. मुलांचे हात नृत्य, नाट्य, शिल्प यांच्या निर्मितीत गुंतले पाहिजेत. जीवन जगण्यासाठी त्यांच्या हातात एखादी नवनिर्मितीची कला असावी. केवळ उपयुक्त तेवढंच त्यांनी शिकावं असं त्यांना वाटत नव्हतं. चित्र, नृत्य, नाट्य, शिल्पकला यासारख्या कला केवळ कला म्हणून कलेच्या जागी ठीक आहेत, ते जीवन जगण्यासाठी उपयुक्त नाहीत हा समज रवींद्रनाथांनी खोडून काढण्याचा प्रयत्न केला. पण आजही या कला जीवन जगण्यासाठी आणि जीवन आनंदानं सौंदर्यदृष्टी जोपासून जगण्यासाठी आवश्यक आहेत अशी आपल्या समाजाची मानसिकता तयार झालेली नाही. रवींद्रनाथ
हे खरोखरच ऋषितुल्य व्यक्तिमत्व होतं. त्यांची निरीच्छता किती होती हे एका प्रसंगावरून सहज लक्षात येतं. मंडळी, 1893 सालची गोष्ट आहे. रवींद्रनाथ आपले सहकाऱ्यांसोबत शांतिनिकेतनमध्ये फेरफटका मारत होते. त्याचवेळी त्यांना त्यांच्या गीतांजली या काव्यसंग्रहासाठी नोबेल पुरस्कार जाहीर झाल्याची बातमी मिळाली. या पुरस्काराची रक्कम त्यावेळी साधारणपणे 1,30,000 रुपये इतकी होती. रवींद्रनाथांना ही बातमी सांगणारी तार आली होती. ती तार वाचून आपले सहकारी नेपाळबाबू यांच्या हातात देत ते म्हणाले, नेपाळबाबू हे घ्या पैसे, आपल्या आश्रमातील ड्रेनेजचं काम पैशाअभावी अर्धवट पडलं होतं ना, त्याची सोय झाली बघा. अशा रीतीनं पैसे हातात पडण्यापूर्वीच त्यांनी ते दान केलं होतं. आज रवींद्रनाथांचं शांतिनिकेतन विश्वभारती पूर्वीसारखं चैतन्यानं रसरसलेलं नाही, तिथंही राजकारण आलाय. आज शाळांच्या उंचच उंच इमारती उभ्या राहत आहेत, पण शिक्षणाची उंची कमी होती आहे. विद्यापीठांमध्ये ज्ञानदानापेक्षा पदवीदानाला महत्त्व आलं आहे. शाळांच्या फी भरमसाट वाढल्या आहेत, जीवनमूल्य महाग झाली आहेत. पण मंडळी, या सगळ्या काळ्या ढगालाही आशेची रुपेरी किनार आहे असं मला वाटतं. आजही चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न करणारे शिक्षक आहेत, विद्यार्थी हित मनात ठेवून कार्य करणाऱ्या काही मोजक्या संस्थासुद्धा आहेत. पण रवींद्रनाथांचे विचार आजही मार्गदर्शक आहेत. त्यांच्या विचारांचा मागोवा घेऊन आपल्या शिक्षण पद्धतीत योग्य ते बदल करणं आपल्याला अशक्य नाही. तर मंडळी, आज आपण इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरतं तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, कांदा हे महत्वाचं भाजीपाला पीक. कांदा हा महिलांच्या डोळ्यामध्ये आसू आणतो आणि वेळ प्रसंगी सरकारलाही अडचणीत आणतो. यावरून आपण ओळखू शकता की कांदा किती महत्वाचं पीक आहे. परंतु हा कांदा जो आहे तो जर योग्य पद्धतीनं साठवला गेला नाही तर फार मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. म्हणून आज आपण कांदा साठवणुकीसाठी शास्त्रोक्त चाळ कशी बांधावी, त्याच्यामध्ये कोणते मुद्दे लक्षात घ्यावे, याची पायाभूत जी माहिती आहे ती आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. देशात जो आहे कांदा उत्पादकापैकी 20% कांदा सप्टेंबर ऑक्टोबर खरीपमध्ये, 20% फेब्रुवारी मार्चमध्ये ज्याला रांगडा कांदा म्हणतो, आणि 60% कांदा जो आहे एप्रिल मे महिन्यामध्ये रब्बी हंगामाचा जो कांदा असतो तो काढला जातो. आणि हे जे कांदा पीक आहे एकूण उत्पादनाच्या 60% कांद्याचे उत्पादन जे आहे ते फक्त रब्बी हंगामामध्ये होतं. आणि रब्बी हंगामातील कांदा एकाच वेळेस अत्यंत अल्प कालावधीत म्हणजे एप्रिल मे मध्ये बाजारपेठेत येत असल्यामुळे दरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये स्पर्धा निर्माण होते आणि रब्बी कांद्याची साठवण क्षमता चांगली असते. हा कांदा शास्त्रोक्त पद्धतीने जर साठवला तर 4 ते 5 महिने टिकू शकतो. त्यासाठी कांदा चाळ जी आहे ती आपण शास्त्रोक्त पद्धतीने बांधणं गरजेचं असतं. आणि आपण जेव्हा कांद्याची साठवणूक करतो किंवा कांदा चाळणीची उभारणी करतो तेव्हा आपल्याला काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. कांदा चाळीसाठी जी जागेची निवड करताना जी आपण जागा निवडायची असते ती शक्यतो उंच जागेवर, पाणथळ किंवा ऊसाच्या शेताजवळ जिथे आर्द्रता जास्त आहे अशा जागेची निवड आपण टाळली पाहिजे आणि उंच जागा इथं आपण निवडली पाहिजे. जमिनीच्या प्रकारानुसार आवश्यक तेवढा पाया खोदून आराखड्यानुसार पायासाठी लागणारं सिमेंट काँक्रीटचं पिलर कॉलम उभारलं पाहिजे आणि तळाशी 1 फूट माती काढून त्यामध्ये वाळू भरली पाहिजे. नंतर कांदा चाळीची उभारणी केली पाहिजे. कांदा साठवणुकीची जागा 1.5 ते 2 फूट उंच असली पाहिजे, त्यामुळे खालच्या मोकळ्या जागेतून रात्री थंड हवा चाळीत शिरेल व गरम झालेली जी हवा आहे ती चाळीच्या त्रिकोणी भागातून बाहेर निघेल. अशा रीतीने उत्तम वायुयोजन होईल. नैसर्गिक वायुयोजन ही बाब फार महत्वाची आहे. कांद्याची 35 ते 40% सड जर नैसर्गिक वायुयोजन ज्याला म्हणतो आपण ते जर नसेल तर मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये सड होऊ शकते. पाया जो आहे किंवा RCC खांब ज्याला म्हणतो किंवा पिलर किंवा कॉलम वरती लोखंडी अँगल किंवा लाकडी खांबाद्वारे चाळीचा संपूर्ण सांगडा तयार करावा. एक पाकी कांदा चाळीची उभारणी दक्षिण उत्तर तर दुपाकी कांदा चाळीची उभारणी पूर्व पश्चिम केली पाहिजे. चाळीच्या छतासाठी सिमेंट पत्रे अथवा मंगळूर कवले जे आहेत याचा वापर केला पाहिजे. बाजूच्या भिंती व तळ यासाठी बांबू किंवा लाकडी पट्ट्याचा वापर करावा. आता जे आहे उन्हाळ्यात चाळीचे छप्पड जे असतं ते शक्यतो ऊसाच्या पाचटीने किंवा ज्वारीच्या कडब्याने किंवा गवताच्या आच्छादनानं झाकून घेतलं पाहिजे, त्यामुळे चाळीच्या आतील उष्णता जी आहे ती वाढणार नाही. तसेच चाळीत थंड वातावरण निर्मिती होईल. उदाहरणार्थ 25 मेट्रिक टन क्षमतेच्या दुपाकी कांदा चाळीचं बांधकाम करताना लांबी 12 मीटर, एकूण रुंदी 3.9 मीटर, 2 ओळीतील जागा मोकळी जागा जी आहे ती 1.5 मीटर, पहिला कप्पा 1.2 मीटर, मधली पोकळी 1.5 मीटर आणि दुसरा कप्पा 1.2 मीटर अशा पद्धतीनं ते घेणं आवश्यक आहे. बाजूची उंची जी आहे ती 2.4 मीटर व मधली उंची 3.4 मीटर अशा रीतीने मोजमापे घ्यावी. चाळीच्या एका कप्प्याची आतील रुंदी 1.2 मीटर असावी. 50 मेट्रिक टन क्षमतेच्या चाळीसाठी लांबीचे प्रमाण हे 25 मेट्रिक टनाच्या दुप्पट करावे तर रुंदी व उंचीचे प्रमाण हे 25 मेट्रिक टनाप्रमाणे कायम राहील. कांद्याची साठवणूक जी आहे ही जास्तीत जास्त 5 फूट उंचीपर्यंत केली पाहिजे. चाळीचे छप्पर उतरते असलं पाहिजे, ते उभ्या भिंतीच्या 1 मीटर बाहेर असलं पाहिजे, त्यामुळे पावसाचे अरुंडे जे आहेत किंवा ज्याला ओसाड म्हणतो ते कांद्यापर्यंत पोहोचणार नाही व कांदे जास्त आर्द्रतेने खराब होणार नाही. कांद्याच्या सूर्यप्रकाशाशी प्रत्यक्ष संबंध येऊ देऊ नये, असे झाल्यास पाण्याचे उत्सर्जन व कांद्याचा रंग उतरतो, त्यामुळे कांद्याचा दर्जा कमी होतो. यासाठी कांदा साठवणूक गृहास शेडिंग नेट किंवा शेड नेट ज्याला म्हणतो आपण त्याचा वापर केला पाहिजे. तर ही जी आहे ही काही पायाभूत माहिती आहे कांद्याचा जी चाळ म्हणतो त्याची विषयीची. ती आपण आता जी आहे याच्याविषयी आपल्याला जर खरोखर शास्त्रोक्त चाळ उभारण्याची इच्छा असेल किंवा आपली तशी गरज असेल तर कृषी विज्ञान केंद्र करडा येथील जे कृषी अभियांत्रिकी शाखेचे प्रमुख आहेत आणि उद्यान विद्या शाखेचे जे प्रमुख आहेत यांच्याशी जर आपण संपर्क केला तर आपल्याला आणखी चांगल्या प्रकारची माहिती मिळू शकते आणि आपण या पद्धतीने चांगल्या पद्धतीने आपला कांदा साठवू शकतो. नमस्कार. कृषी संदेश.

0: शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
3: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. अंतरंग ह्या कार्यक्रमामध्ये मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मंडळी. पण प्राचार्य गिरीश पाटील लिखित सवयींविषयी बोलू काही या पुस्तकातील काही सवयींचं अभिवाचन आपण ऐकणार आहोत, जे अभिवाचन केलेलं आहे प्राचार्य गिरीश पाटील यांनी. तेव्हा वळूया या भागाकडे.
4: सवयींविषयी बोलू काही, प्लॅन बी तयार ठेवणे. आम्हाला नियोजन करण्याची चांगली सवय असते, त्याप्रमाणे आमचे नियोजन तयार असते. सुरुवात एकदम मनासारखी होते, वाटचाली चांगली होते, पण एक टप्पा असा येतो की आमचे सर्वच प्रयत्न अयशस्वी ठरतात. तेव्हा प्रश्न पडतो, आता काय करावे? त्या प्रसंगी काही सुचत नाही, मोठे अपयशी स्वीकारा लागते. आम्ही नियोजन दोन प्रकारे केले पाहिजे. प्लॅन ए यशस्वी नाही झाला तर प्लॅन बी तयार केलेला असावा. वेगवेगळ्या अंगांनी विचार केला पाहिजे. समजा वेळेवर प्लॅन ए नाही तर प्लॅन बी अगोदरच तयार असेल, त्याची तत्काळ अंमलबजावणी करता येते, येणारे अपयश टाळता येऊ शकते. समजा प्लॅन ए आणि बी नाही यशस्वी झाला तर प्लॅन सी पण तयार करून ठेवू शकतात. तुम्ही सकारात्मक सोबत नकारात्मक बाजूचाही अभ्यास केला तर पर्यायी नियोजन होऊ शकते. समोर काय काय अडथळे येऊ शकतात त्याचा विचारही होणे गरजेचे असते. त्यासाठी प्लॅन बी तयार ठेवणे ही चांगली सवय.
3: रसिको, आता आपण ऐकलं प्राचार्य गिरीश पाटील लिखित सवयींविषयी बोलू काही या पुस्तकातील भाग. अंतरंग ह्या कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. या पुढील भाग आपण ऐकणार आहोत पुढच्या रविवारी सकाळी 8 वाजता आणि पुनःप्रसारण दर बुधवारी सकाळी 9 वाजता. आत्तापुरतं आपण इथेच थांबतो आहोत, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: कार्यक्रमात आता ऐकूयात संगीतकार उषा खन्ना आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं असद भूपाली यांचं गीत. हे गीत ऐकूयात खोज या चित्रपटामधलं.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: कार्यक्रमात आता ऐकूयात मुकेश आणि आशा भोसले यांनी गायलेलं नक्षलालपुरी यांचं गीत. हे गीत आहे दावत या चित्रपटामधलं. संगीतकार बिपिन बाबुल.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 83800 16512 ह्या क्रमांकावर.
2: ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. एहसान रिझवी यांची गीतरचना, अनिल विश्वास यांचं संगीत, आणि हे गीत आहे बेकसूर या चित्रपटामधलं.

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत आवाम या चित्रपटामधलं हसन कमाल यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे रवी यांनी.

0: सामान्यातूनच घडतात असामान्य व्यक्तिमत्व. अशाच सगळ्यांपेक्षा वेगळ्या ठरलेल्या आणि कौतुकाला पात्र असणाऱ्या व्यक्तींना भेटूया आमच्या बाळू ऑन एअर या कार्यक्रमातनं. सादर करते डॉक्टर राजेश आहेर. ऐका दर रविवारी दुपारी 1 वाजता आणि पुनःप्रसारण दर बुधवारी रात्री 9 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर.
1: योगेश यांची गीतरचना आता आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे सलील चौधरी यांचं आणि हे गीत आहे अग्निपरीक्षा या चित्रपटामधलं.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: ऐकूया आबोध या चित्रपटामधलं गीतकार रवींद्र जैन यांच्या संगीताने सजलेलं गीत. हे गीत ऐकूयात हेमलता यांच्या आवाजामध्ये.

चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया मोहम्मद रफी यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत बचपन या चित्रपटामधलं. संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: अटीवशर्तीच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत मजरूह सुलतानपुरी यांचं मंजिल मंजिल या चित्रपटामधलं. आशा भोसले आणि शैलेंद्र सिंग यांनी गायलेल्या या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

0: इंजिनिअरिंग ला ऍडमिशन घ्यायचंय, पण कन्फ्युज आहात.
1: कम्प्युटर घ्यावं की आयटी, एआय, मेकॅनिकल की दुसरी कोणती ब्रांच निवडायची?
0: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी, आणि योग्य करिअर डिसिजनच बनवतं सक्सेसफुल फ्युचर.
1: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रांच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन.
0: आजच संपर्क करा एड्युकॉन, स्वप्नील जोशी, 9422283655.
2: आशिकी या चित्रपटामधलं मुकेश यांनी गायलेलं शहरे यार यांचं गीत आता ऐकूया. संगीत शंकर जयकिशन.

स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वाची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वाची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत एस एच बिहारी यांचा किशोर कुमार यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे हेमंत कुमार यांचं आणि हे गीत ऐकूयात 20 साल पहले या चित्रपटामधलं.

0: मेले है, मजा ही मजा जहाँ में भरा दिल है दीवाना सभी का।
1: जिंदगी जिंदगी जिंदगी हाँ जिंदगी।
2: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज श्रोते हो। आपण ऐकत आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या, कायदा इतिहास आणि वारसा नियोजन यांचा रंजक प्रवास। जगप्रसिद्ध व्यक्तींची मृत्यूपत्रे, ऐतिहासिक घटना, गाजलेले न्याय निर्णय आणि त्यातून मिळणारे महत्वाचे कायदेशीर धडे हे घेऊन आपण दर आठवड्याला भेटणार आहोत ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांना। महेंद्रजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वासवर।
3: नमस्कार।
2: श्रोत्यांनो, या आठवड्याची गोष्ट April 1945, इतिहासातील सर्वाधिक वादग्रस्त व्यक्तींपैकी एक असलेला ऍडॉल्फ हिटलरजी। दुसरं महायुद्ध संपण्याच्या उंबरठ्यावर होतं, हिटलरचं साम्राज्य कोसळत होतं आणि अशा परिस्थितीत बर्लिन मधील भूमिगत बंकर मध्ये मृत्यूच्या अवघ्या काही तास आधी हिटलरने दोन महत्वाचे दस्तऐवज तयार केले। एक म्हणजे त्याचं वैयक्तिक मृत्यूपत्र आणि दुसरं राजकीय मृत्यूपत्र। विशेष म्हणजे मृत्यूपत्र तयार करण्याच्या काही तास आधीच त्याने आपली अनेक वर्षापासूनची मैत्रीण इव्हा ब्राऊनशी विवाह केला होता। मृत्यूपत्र बनल्यानंतर शत्रूच्या हातात सापडू नये म्हणून दोघांनीही आत्महत्या केली। हिटलरच्या वैयक्तिक मृत्यूपत्रात त्याच्या मालमत्तेबाबत सूचना देण्यात आल्या होत्या, तर राजकीय मृत्यूपत्रात त्याने आपल्या राजकीय विचारांची नोंद केली होती। या दोन स्वतंत्र दस्तऐवजामुळे इतिहासकार आणि कायदेतज्ञ आजही या प्रकरणांचा अभ्यास करतात। यातून एक महत्वाचा धडा मिळतो बरं का, व्यक्ती कितीही प्रभावशाली असो, जीवनाच्या शेवटच्या टप्प्यावर आपल्या इच्छांची आणि मालमत्तेची कायदेशीर नोंद करून ठेवण्याची गरज सर्वांनाच वाटते। सर, मृत्यूपत्रात मालमत्तेबरोबरच वैयक्तिक इच्छा किंवा संदेश सुद्धा लिहिता येतो का?
3: निःसंशयपणे असं करता येऊ शकतं। मृत्यूपत्रात मालमत्तेच्या वाटपाबरोबरच काही वैयक्तिक इच्छा, अंत्यसंस्कारांबाबतच्या सूचना किंवा कुटुंबियांसाठी संदेशही नमूद करता येतात। मात्र अशा वैयक्तिक इच्छांमुळे मालमत्तेच्या कायदेशीर वाटपाच्या तरतुदीमध्ये संदिग्धता किंवा विरोधाभास निर्माण होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असते।
2: क्या बात है। श्रोत्यांनो, पुन्हा भेटूया नवीन गोष्टीसह आणि नव्या कायदेशीर धड्यासह ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांच्या बरोबर गोष्टी मृत्यूपत्रांच्या। संपर्क लीगल शील्ड 7385340454।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेट काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. आणि आता हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत आनंद बक्षी यांचं. किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं ऐकूया अपना देश या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात शैलेंद्र सिंग यांनी गायलेलं दो जासूस या चित्रपटामधलं गीत. ही गीतरचना आहे हसरत जयपुरी यांची. संगीतकार रवींद्र जैन.

0: नमस्कार, मी स्वप्नील जोशी. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: ऐकूया महेंद्र कपूर यांच्या स्वरामध्ये आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार कल्याणजी आनंदजी. चित्रपट बैराग.

चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया इंदिवर यांचं गीत. हे गीत आहे ललकार या चित्रपटामधलं. ऐकूया महेंद्र कपूर आणि पौर्णिमा यांच्या आवाजात, आणि या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247-2626 आणि 75-586-26611 या क्रमांकांवर.
1: किशोर कुमार यांनी गायलेलं साहिल लुधियानवी यांचं गीत आता ऐकूयात. बाजी या चित्रपटातील या गीताला संगीत आहे सचिन देव बर्मन यांचं.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: ऐकूया आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं गीत. शैलेंद्र यांची गीतरचना, संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी आणि चित्रपट बूट पॉलिश.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: राजेंद्र कृष्ण यांची गीतरचना ऐकूयात. संगीतकार उषा खन्ना आणि महेंद्र कपूर यांच्या स्वरात चित्रपट आओ प्यार करे.

ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. शब्दरचना हसरत जयपुरी यांची, संगीत शंकर जयकिशन यांचं, आणि हे गीत आहे चोरी चोरी या चित्रपटामधलं.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास आणि आपल्या सोबत मी आहे स्वाती. ऐकूया गीता दत्त यांच्या स्वरामध्ये राजेंद्र कृष्ण यांचं गीत. भाई भाई या चित्रपटातील या गीताला संगीत आहे मदन मोहन यांचं.

0: आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: कुमार सानू आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात समीर यांची गीतरचना आता आपण ऐकणार आहोत. संगीत दिलं आहे अनु मलिक यांनी आणि हे गीत आहे हम आपके दिल में रहते हैं या चित्रपटामधलं.

0: नाशिक महानगरपालिका पुरस्कृत क्षितिज प्रस्तुत
1: स्वर्गीय सुमनताई कल्लडपूर यांना नाशिककरांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यासाठी भावसुमनांजली कार्यक्रम.
0: रात्र आहे पौर्णिमेची. गायिका सुविद्या कुलकर्णी, सहगायक मुग्धा कुलकर्णी, अभिषेक नलावडे, क्षितिजा कुलकर्णी, साथसंगत अनिल धुमाळ, प्रणव हरिदास, शुभांगी भावसार, महेश कुलकर्णी, आदित्य कुलकर्णी, अभिजित शर्मा आणि महेश फुलपगार. निवेदन अमेय रानडे. सोमवार दिनांक 29 जून 2026 रोजी सायंकाळी 6:30 महाकवी कालिदास कला मंदिर नाशिक. प्रवेश विनामूल्य.

साहित्य आणि त्यातील विचारांवर गप्पा म्हणजेच विशेष कार्यक्रम वृत्तीची निवृत्ती सादर करत्या कविता गायधनी आणि डॉक्टर हरी कुलकर्णी. प्रसारण दर मंगळवारी सकाळी 11:05 आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9:01. तेव्हा ऐकायला विसरू नका वृत्तीची निवृत्ती.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
4: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकणार आहोत पाटलाची सून। या चित्रपटामधलं आशा भोसले आणि सहकार्याने गायलेलं कवी संजीव यांचं गीत। गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी।

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया सुरेश भट यांचं गीत घरकुल या चित्रपटामधलं. या गीताला संगीत दिलं आहे सी रामचंद्र यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कार्यक्रमात आता ऐकूया साधी माणसं या चित्रपटामधलं गीत. हे गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात, योगेश यांची शब्दरचना. गीताला संगीत आहे आनंद घन यांचं.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: शब्दांचं घडतं काव्य आणि काव्याची घडतात गाणी. मनात रुंजी घालणारी हीच गाणी आठवणी बनून पुन्हा एकदा ओठावर येतात आणि मग बनतात ओठावरली गाणी. अशा सदाबहार गाण्यांचा आनंद देणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका, ओठावरली गाणी. सादर करते विकास भावे. दर बुधवारी दुपारी 1:30 आणि पुनःप्रसारण दर गुरुवारी रात्री 8:00 फक्त रेडिओ विश्वासवर.
4: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत संसार या चित्रपटामधलं सुधीर मोघे यांचं गीत. हे गीत ऐकणार आहोत सुरेश वाडकर यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

0: रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता वेळ झाली आहे दिनांक 28 जूनच्या ओव्हरव्ह्यू बातमीपत्राची. मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. वळूया आजच्या आपल्या बातमीपत्राकडे. होर्मुझमधील बचाव मोहीम स्थगित. इराणने जहाजावर ड्रोन हल्ले केल्यानंतर संयुक्त राष्ट्रांचा निर्णय. ओमानच्या किनारपट्टीवर एका जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला झाल्याने संयुक्त राष्ट्रांकडून होर्मुझच्या समुद्रधुनीतून जहाजांची सुटका करण्याची सुरू असलेली मोहीम स्थगित करण्यात आली आहे. इराणच्या ड्रोनने हे जहाज लक्ष्य केल्याचा आरोप अमेरिकी अधिकाऱ्यांनी केला आहे. युद्धामुळे आणि भूसुरुंगांमुळे पर्शियाच्या आखातात अडकलेली जहाजे बाहेर काढण्याची मोहीम संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेतर्फे सुरू करण्यात आली आहे. मात्र एका जहाजावर अचानक हल्ला झाला त्यामुळे ही मोहीम तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. आपल्या परवानगीशिवाय या मार्गाचा वापर न करण्याची धमकी इराणने दिल्यानंतर काही तासातच हा हल्ला झाला. ज्या जहाजावर हा हल्ला झाला ते जहाज बचाव मोहिमेचा भाग नव्हे असे संघटनेने स्पष्ट केले आहे. अमेरिकी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एव्हर लवली या व्यापारी जहाजावर इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डने ड्रोनद्वारे हल्ला केला. या हल्ल्यात जहाजाचे नुकसान झाले असले तरी कोणतीही जीवित हानी किंवा पर्यावरणीय हानी झालेली नाही. आता वळूया पुढील बातमीकडे. एमपीएससी पूर्वपरीक्षा आता वर्षातून 3 मुख्य परीक्षेतून पर्यायी विषय वगळला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आयोगाने परीक्षा पद्धतीत आतापर्यंतचा सर्वात मोठा बदल केला. नव्या नियमानुसार आता एमपीएससीची पूर्वपरीक्षा वर्षातून 3 घेतली जाणार आहे. याशिवाय राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या स्वरूपातही मोठा बदल केला. मुख्य परीक्षेतून पर्यायी विषय वगळण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत एमपीएससीची पूर्वपरीक्षा वर्षातून एकदाच होत असे, मात्र नव्या नियमानुसार उमेदवारांना एकाच वर्षात 3 पूर्वपरीक्षा देण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे. आता वळूया पुढील बातमीकडे. राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, पावसाचा 23 येलो अलर्ट. तळ कोकणात बरेच दिवस निष्क्रिय राहून नंतर अवघ्या 2 संपूर्ण महाराष्ट्र व्यापल्यानंतर काहीसा रेंगाळलेला मान्सून आता राज्यात पुन्हा एकदा नव्याने सक्रिय झाला आहे. पश्चिमेकडील वारे समुद्रसपाटीपासून सुमारे 1.5 उंचीपर्यंत अधिक मजबूत झाले असून उत्तर सोमालिया किनारपट्टीलगत कमी दाबाचा जेट प्रवाह सक्रिय झाल्याने पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 3 राज्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे. राज्यातील तब्बल 23 पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मान्सूनच्या या दमदार पुनरागमनामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातही पावसाची सक्रियता लक्षणीयरित्या वाढली आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. दुसरीकडे मराठवाड्यात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता असून बीड, आंबेजोगाई, केज आणि माजलगाव या तालुक्यांमध्ये पावसाची जोरदार हजेरी लावण्याची शक्यता आहे. आता वळूया पुढील बातमीकडे. पोलिसांच्या सायकल रॅलीतून अंमली पदार्थ व्यसनमुक्ती दुष्परिणामांबाबत जागर. जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या निमित्ताने शुक्रवारी पोलीस आणि नाशिक सायकलिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. 20-26 या कालावधीत अंमली पदार्थ विरोधी जनजागृती सप्ताह राबवण्यात आला. या अंतर्गत तरुण वर्ग आणि विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी जागृती करण्याकरता विविध उपक्रम घेण्यात आले. सायकल रॅलीने समारोप करण्यात आला. सकाळी 6:30 पोलीस आयुक्तालय या ठिकाणाहून रॅलीला सुरुवात झाली. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी हिरवा झेंडा दाखवत प्रारंभ केला. रॅली दरम्यान पथनाट्य व्याख्यानातून प्रबोधन करण्यात आले. रघुवीर नाईक यांनी युवकांना अंमली पदार्थांच्या सेवनाचे व्यसन, कुटुंब आणि समाजावर होणारे गंभीर परिणाम, व्यसनमुक्ती जीवनाचे महत्व प्रभावीपणे पटवून दिले. विविध कलाकारांच्या या सादरीकरणांचे उपस्थितांनी प्रतिसाद दिला. यावेळी उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक आयुक्त संदीप मिटके, मोहन देसाई, मनीषा रौंदळ, साधना दुसाने यांच्यासह पोलीस अधिकारी आणि सायकलिस्ट सहभागी झाले होते. तर हे होतं आजचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. आता वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. मी श्रद्धा तुमची रजा घेते. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
2: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
1: हो पण फार खर्च आला असेल ना?
2: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
1: काय सांगतो?
2: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247-26-26 या आमच्या क्रमांक.
3: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात, मदा देवकाते यांचं गीत. गीताला संगीत आहे राम कदम यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत चंद्रशेखर गाडगीळ यांच्या स्वरात. चित्रपट पदराच्या सावलीत.

0: इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचंय, पण कन्फ्यूज आहात.
1: कम्प्युटर घ्यावं की आयटी, एआय, मेकॅनिकल की दुसरी कोणती ब्रांच निवडायची?
0: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी, आणि योग्य करिअर डिसिजनच बनवतं.

0: सक्सेसफुल फ्युचर।
1: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रांच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन।
0: आजच संपर्क करा एड्युकॉन, स्वप्नील जोशी, 9422283655।

हॅलो बालमित्रांनो, आली सुमती आजी आली. आज फक्त गाणे घेऊन आली आहे हो. गोष्टी ऐकतो आपण, गप्पाही मारतो, पण मी आज गाणी म्हणून दाखवणार आहे. माझ्या आजचं पुस्तकातले सृजन नावाचं एक पुस्तक आहे. 2017 साली ते प्रकाशित झाले आहे. आता सगळे उठल्यावर आपण काय करतो? अंतरातनं उठतो आणि चालतो, हो की नाही? चालतो, दिवसभर आपण चालतो, हो की नाही? ज्यांना चालता येत नाही ते चालण्याचा प्रयत्न करता, ओके? अमुक गणित सुटलं नाही की तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करता. काही मराठी शब्दांचे अर्थ कळले नाही तर तुम्ही ते विचारून समजून घेण्याचा प्रयत्न करता, हो की नाही? म्हणजे बघा, प्रत्येक ठिकाणी काय प्रयत्न आहे. पांगळाही चालायचा प्रयत्न करतो, आंधळाही चालायचा प्रयत्न करतो, बाळही चालायचा प्रयत्न करते, आणि आपण सर्व चालायचा प्रयत्न करतो. हो, चालणे आपला धर्म आहे. कारण थांबला तो संपला, बापरे, थांबला तो संपला. हो, नदी चालते चालते चालते, पळते पळते पळते, शुद्ध आणि स्वच्छ पाणी घेऊन जात, आणि ते तळ, तो तलाव छोटासा डक्क होऊन जातो. त्याचं पाणी घाण होतं, ते वासा, त्याचा वास यायला लागतो, ते कुसतं. तर माणसाने कसं असावं? नदीसारखं पळावं, समुद्राकडे धाव घेते. तसे आपण सुद्धा प्रयत्न करून यशाकडे धाव घेतो. बघा बघा, चालण्याचा प्रयत्न. हो, आपण चालतो चालतो चालतो, प्रयत्न करतो, आणि प्रत्येक गोष्टीच्या मागे हे प्रयत्न असतात. प्रयत्न केले नाही तर काहीच होणार नाही. चावण्याचा प्रयत्न केला नाही तर अन्न बारीक होणार नाही आणि पचणार नाही, हो की नाही? डोळे उघडण्याचा प्रयत्न केला नाही तर दिसणार नाही. बोलण्याचा प्रयत्न केला नाही तर मुख होऊन बसावं लागेल. तुमच्या मनात काय चाललंय हे समजणारच नाही, हो की नाही? म्हणून प्रत्येक कृतीच्या मागे काय प्रयत्न आहे? अभ्यासाचा प्रयत्न आहे, यश मिळवण्याचा प्रयत्न आहे, डोंगरावर चढण्याचा प्रयत्न आहे, एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा प्रयत्न आहे, अरे बापरे, परीक्षा देण्याचा प्रयत्न आहे, हो की नाही? हो, आईला काही गोष्टी समजून सांगण्याचा खटाट म्हणजे प्रयत्नच असतो, हो की नाही? म्हणजे बघा, प्रत्येक क्षणाला प्रयत्न आहे, प्रत्येक क्षणाला, आणि त्यातनं खूप चांगल्या गोष्टी घडून येतात. म्हणून ऐका बरं, गाणं ऐका. आहे चालणे धर्म आपुला, कधी न थांबावे, किती लागल्या ठेचा तरीही उठून उभे राहावे. आहे चालणे धर्म आपुला, कधी न थांबावे, किती लागल्या ठेचा तरीही उठून उभे राहावे. अपयश आहे पहिली पायरी, ओलांडून जावी. बरोबर आहे, प्रत्येक वेळी यश येईलच असं नाही. कधीही कधी कधी अपयशही येत. अपयशाने खचून जायचं नसतं. तर काय? अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. हो, पहिल्यांदा ठेस लागली की माणूस शहाणा होतो. म्हणून मग अपयश आहे पहिली पायरी, ओलांडून जावी. ओलांडून ती जाते पर्वत, मुंगी गुरु करावी. अरे बापरे, ओलांडून ती जाते पर्वत, मुंगी गुरु करावी. मुंगीला गुरु करा. तुम्ही मुंगीला कधी थांबलेलं पाहिलंय? पळते पळते पळते, बिळात जाते बिळात, बाहेर येते, काहीतरी साखरेचा कण घेते, तो घरात घेऊन जाते. एकमेकींशी गप्पा मारतात, नाकाला नाक लागतो. अगं, तू कुठं चालली आहे? कुठे धान्य आहे? चल चल चल, मी पण येते. बरं का? बघा, मुंग्या ही सतत प्रयत्न असतात. डोंगरावर चढून जातात, हा डोंगर कसा चढू असं कधीच म्हणत नाही त्या. म्हणून मुंगी सुद्धा जर पर्वत चढून जात असेल तर आपल्याला काय शक्य? म्हणून मुंगीला गुरु करा, तिच्याकडून शिका, शिस्त शिका, कामाचा वसा शिका. जीव केवढा लहान पणतो, अपार कष्ट आणि शिस्त. जीव केवढा लहान पणतो, अपार कष्ट आणि शिस्त. किती संकटे कोसळती पण चालत असते मस्त. वा, किती संकटे कोसळती पण चालत असते मस्त. कीटक कोळी मधमाशाही मार्गावर खडतर. कीटक कोळी मधमाशाही मार्गावर खडतर. लक्ष गाठणे ध्येय मनाशी चालतात भरभर. लक्ष गाठणे ध्येय मनाशी
चालतात भरभर, सृष्टीचा आदर्श ठेवनी झाडे नद्या पहाव्या, सृष्टीचा आदर्श ठेवनी झाडे नद्या पहाव्या, माहित असते देण निरंतर, माहित असते देण निरंतर, त्यांच्याकडून शिकाव्या, हारण मानी जीवनातच तोच यशस्वी होतो, हारण मानी जीवनात जो तोच यशस्वी होतो, ध्येयाप्रती तो जातो निश्चित पूर्णत्वाने तो, ध्येयाप्रती तो जातो निश्चित पूर्णत्वाने तो। बघा, कीटक कोळी मधमाशा मुंगी खार कोणतंही घ्या, कीटक लहान तो सुद्धा अथक प्रयत्न करतो, कोळी जाळ विणतो त्याच्यात मोठमोठे कीटक पकडून ठेवतो खाण्यासाठी, मधमाशा हजारो किलोमीटर दूर जाऊन आपल्या इवल्याच्या पंखाने उडत उडत उडत आपल्या सोंडेने पोटात मध साठवतात, आणि तो मधमग कुठे पोळ्यात साठवून आपल्याला देतात। मध साठवणं हे त्यांचं ध्येय, झाडे देत असतात, नद्या देत असतात, सगळं द्यायचं त्यांना माहिती आहे, ते आपल्याकडून काहीही घेत नाही। निसर्गातलं कोणताही घटक घ्या, अगदी कोणताही घटक घ्या, ते सगळे देत असतात हो। चंद्रप्रकाश देतो, सूर्य उष्णता देतो, नद्या पाणी देतात, झाडे सर्व काही देतात, सर्व काही देतात, काहीच आपल्याजवळ ठेवत नाहीत हो। पर्वतावर उंच उंच पर्वतावर झाडे असतात, ते आपल्याला नेत्र सुख देतात, पाऊस घेऊन येतात, झाडं पाऊस घेऊन येतात, आणि आपल्या मुळांशी पाणी साठवतात। बघा केवढं महान कार्य, सृष्टीतला प्रत्येक घटक किती महान कार्य करतो, फक्त देण्याचं कार्य करतो, म्हणून आपण सुद्धा देण्याचा प्रयत्न केला पाहिजे। या सृष्टीतला प्रत्येक घटक देत असेल तर आपण सुद्धा दिलं पाहिजे, फक्त घेतलं नाही पाहिजे, देण्याला शिकलं पाहिजे। आई देते, पप्पा देतात, गुरु देतात, मित्र देतात, सगळे लोक आपल्याला देत असतात, आपण त्यांच्याकडून देण्याचा वसा घेऊ आणि तसा प्रयत्न करू, कसा देण्याचा प्रयत्न करू। चालणे आपला धर्म आहे, तो सोडायचा नाही, कितीही ठेचा लागल्या तरी हार मानायची नाही हो। हारला तो संपला, कधीच हारायचं नाही हो। मुंगी किती वेळा पडते भिंतीवरून, किती वेळा पडते, खूप खूप वेळा पडते, पण ती शेवटी चढतेच हो, बरोबर की नाही ना। प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे, का मंडळी कळलं का, मग प्रयत्न करा, प्रयत्न करा, प्रयत्न करा आणि यशाकडे धाव घ्या। आता आपला जो देश आहे भारत देश, मला तर बाबा आपल्या देशाशी फार अभिमान आहे हो। आपल्या देशाइतका सुंदर देश जगात दुसरा नाही, मी अजिबात अतिशयोक्ती करत नाही आहे। काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत उभा आडवा सगळा देश मी पाहिला, खूप प्रवास केला, आणि लक्षात आलं हो युरोपमध्ये पण मी इंग्लंडला कितीतरी वेळा गेले, पण माझ्या लक्षात आलं की आपल्या देशासारखा सुंदर देश दुसरा नाही। आपल्याकडे तीन ऋतू व्यवस्थित आहेत, उन्हाळा पावसाळा हिवाळा, हल्ली ऋतूंचं चक्र थोडं बिघडलंय मान्य मला, पण तरी ते येतात, उशिरा वका होईना ते येतात, पावसाळा येतो, उन्हाळा येतो, हिवाळा येतो, थोडंफार पुढे मागे त्यांचं चालू आहे, पण काही हरकत नाही। पण इतर देशात मला असे ऋतू दिसले नाही। इंग्लंडमध्ये तर मला बाराही महिने पावसाळा दिसला, स्वच्छ होऊन पडलंय, आम्ही निघालोय बाहेर छत्रीशिवाय, धो धो धो धो धो धो 5 मिनिट पाऊस आला, खाडकन ऊन पडून गेला, केव्हा पाऊस येईल याचा भरोसा नाही, म्हणून तिथले रस्ते एकदम स्वच्छ असतात। गव्हर्नमेंट पण स्वच्छता पाळायला शिकवते, आमच्या देशामध्ये स्वच्छतेचं प्रमाण जर कमी आहे ठीक आहे, कारण आमची लोकसंख्या जास्त आहे, त्याच्यामुळे प्रश्न जास्त आहे, पण तरीही आमचा देश सुंदर आहे। काश्मीर वेगळा आहे, कन्याकुमारी वेगळं आहे, केरळ वेगळं आहे, ओरिसा वेगळं आहे, आणि प्रत्येक ठिकाणचं वैशिष्ट्य, राजस्थानचं वैशिष्ट्य वैशिष्ट्य आहे, कच्छचं वैशिष्ट्य आहे, खूप वेगवेगळे प्रदेश आपल्याकडे आहेत, आणि त्या प्रत्येक प्रदेशाचं वेगवेगळे वैशिष्ट्य आहे, म्हणून विविधतेने नटलेला आमचा देश अतिशय सुंदर आहे। ऐकायचं गाणं, देश सुंदर
देश आमचा आहे सुंदर सुंदर येथील माती पाणी, देश आमचा आहे सुंदर सुंदर येथील माती पाणी, सर सर सर सर हवा वाहते गाई देशाची गाणी, बघा आमची हवा सुद्धा देशाची गाणी म्हणते। आमच्या देशातील माणसे घरे दारे आणि घाट नद्यांचे, आमच्या देशातील माणसे घरे दारे आणि घाट नद्यांचे, शिखरे पावन मंदिरे गोपुरे जणू स्मारके राणी राजांचे, शिखरे पावन मंदिरे गोपुरे हो। आमच्या देशात अनेक मंदिर आहेत, गोपुर आहेत, जणू ती अनेक राजांची स्मारके आहेत, राण्यांची स्मारके आहेत असते। परंपरा त्या किती चांगल्या, देशभक्तीने सणासुदीच्या हो, गणेश चतुर्थी, पोळा, गुढीपाडवा हो, दिवाळी, किती उत्सव, किती देशभक्ती। परंपरा त्या किती चांगल्या, देशभक्त्यान सणासुदीच्या, उत्सव जत्रा भक्तिभावतो, ज्योती पेटती मना मनाच्या हो। एकत्र येतात लोक, एकमेकांना भेटतात आणि मनामनातल्या ज्योती पेटतात। भिन्न वेषण भिन्नती भाषा, भिन्न वेषण भिन्नती भाषा, मने एकती देती दिलासा हो। आम्ही एक आहो, आम्ही विविध भाषा बोलतो, विविध वेश परिधान करतो, पण सर्व भारतीयांची मन एक आहेत आणि तेव्हा मला दिलासा मिळतो। विविध फुलांची आहे मला हो, एक दोरा असतो त्याचे विविध फुलं असतात, त्याचा जो हार दिसतो ना तसे आम्ही आहोत, आमचा देश आहे। भिन्न वेषण भिन्नती भाषा, मने एकती देती दिलासा, विविध फुलांची आहे माला, म्हणून देश हा सुंदर झाला। वा वा वा वा, विविधतेने नटलेला हा आमचा देश सुंदर झाला, विविधतेमुळे सुंदर झाला। बंधुभाव वाढीस लागुनी हिमालय ते कन्याकुमारी, बंधुभाव वाढीस लागुनी हिमालय ते कन्याकुमारी, शिरोधार्यती तो असे तिरंगा, शिरोधार्यतो असे तिरंगा, भारतभू सर्वांना प्यारी हो। पूर्ण देशात बंधुभाव नांदतो आणि आमचा तिरंगा आम्ही शिरोधार त्याला नमन करतो आम्ही, आणि अशीही आमची भारत सगळ्यांना अतिशय प्रिय आहे, मनामनांना जोडून आहे। करेक्ट, मनामनांना जोडून आहे, देशप्रेम हा एकच धागा। खरंय, आमच्या मनामनांना देशप्रेमाच्या धाग्याने जोडून ठेवलंय, मनामनांना जोडून आहे, देशप्रेम हा एकच धागा। लोकशाहीचे रक्षण करण्या दक्ष राहूया सगळ्यांना सांगा, बापरे मनामनांना जोडून आहे, देशप्रेम हा एकच धागा। लोकशाहीचे रक्षण करण्या दक्ष राहू सगळ्यांना सांगा हो। जगातली सगळ्यात मोठी लोकशाही, लोकांनी लोकांसाठी चालवले लोकांचे राज्य, अशी ही आमची लोकशाही अतिशय प्राचीन आहे हो। आणि आम्ही लोक खूप सुज्ञ आहोत, आणि ही लोकशाही आमच्या देशातल्या लोकांच्या मनामनात रुजलेली आहे हो। आम्हाला सगळ्या प्रकारची स्वातंत्र्य या लोकशाहीने दिलेले आहे, म्हणून मग अशा या लोकशाहीचं आमच्या देशाचं आपण रक्षण करू, दक्ष राहू, आणि ज्यांना कळत नाही त्यांना सांगू सुद्धा। का मंडळी, आवडली का कविता हो? भारत आपला देश आहे ना, भारतावर आपलं प्रेम आहे ना, आहे की नाही? हो आहे, प्रेम आहे, आणि त्या प्रेमाचं प्रदर्शन आपण जेव्हा जेव्हा संकट येतं तेव्हा तेव्हा एकजुटीने करतो हो। देशावर प्रेम करा, देशासाठी काम करा, आणि काय करा, एकजूट ठेवा हो। एकजूट वज्रमूठ असते, एक बोट तुम्ही वाकवा दुखतं, मूठ आवळा ठोसा दिला जातो। एक काठी मोडा मांडीवर काडकन मोडते, काठीचा जुडगा घ्या मांडी तुटून जाईल पण जुडगा तुटणार नाही हो। एकीत प्रचंड बळ असतं, म्हणून मग आम्ही एकजूट ठेवली पाहिजे, कशी मधमाशांसारखी हो। आम्ही थेंब थेंब पाणी साठवतो नदीमध्ये, ते जातं सगळ्यांचा काय होतो, समुद्र होतो। थेंबे थेंबे तळे साचे, थेंबे थेंबे तळे साचे, नदीमध्ये जातो या साऱ्यांचा मिळूनच सागर तो होतो। सागर महान आहे पण एका थेंबाचंही महत्त्व खूप आहे, लक्षात ठेवा। मधमाशा कण कण कण कण कण कण मध वेचतात, त्याचं भलं मोठं पोळ होतं आणि आम्हाला शुद्ध मध मिळतं।
म्हणून मग कणाला थेंबाला महत्व आहे. कण कण साठवती मधमाशा मध पोळे होते भले मोठे मध मिळे शुद्ध. काळी काळी वेचून ती बांधते घरटे काळी काळी वेचून ती बांधते घरटे सुगरणीची किमया खोपा झाडाला टांगते. काळी काळी वेचून ती बांधते घरटे सुगरणीची किमया खोपा झाडाला टांगते. पोखरून कणकण मऊ मऊ माती उंग्या पोखरून कणकण मऊ मऊ माती भल्या मोठ्या वारुळात मुंग्या त्या राती. बापरे माती पोखरून खाली भलं मोठं त्यांचं घर असतं त्यांच्या कॉलनीज असतात धान्य साठवायचं घर सुद्धा असतं तिथे त्या पावसाळ्यासाठी धान्य साठवून ठेवतात. हो छान घर असतात त्यांच्या जमिनीखाली. वाळू खडी दगडणी एकजूट होती वाळू खडी दगडणी एकजूट होती एकजूट एकजुटीतून त्यांच्या महाल बनते. हो काँक्रीट वाळू खडी आणि दगड यांचं मिश्रण काही प्रमाणात ठरलेल्या प्रमाणात करायचं असतं त्याचं काय बनतं मग काँक्रीट बनतं. आणि वाळू खडे आणि दगड एकत्र जमले त्यांची एकजूट झाली की त्या एकजुटीतून मोठमोठे महाल आपण बनवतो. तर मग ही सगळी उदाहरणं तुम्हाला मी सांगितली मधमाशांची सांगितली नदीचं सांगितलं हो की नाही सुरणीचं सांगितलं मुंगीचं सांगितलं काँक्रीटचं सांगितलं. हो काय हे सगळे एकजूट आहे वज्रमूठ आहे. तशी आमची सगळ्या भारतीयांची सुद्धा वज्रमूठ हवी म्हणजे शत्रूचा वाकडा डोळा आमच्याकडे वळणार नाही. कुणाची आमच्या देशाकडे बघायची हिंमत नाही झाली पाहिजे अशी आमची एकजूट पाहिजे. म्हणून मग आम्ही साऱ्यांनी मिळून जर केली एकजूट आम्ही साऱ्यांनी मिळून जर केली एकजूट प्रश्न सारे सुटतील सांगत नाही खोटं. सुमती आजी कधी खोटं बोलते कधीच नाही. आम्ही सगळ्यांनी एकजूट केलं तर काय होईल सगळे प्रश्न सुटतील. मी खोटं नाही सांगत. मग काय म्हणते पडला का डोक्यात प्रकाश पडला ना. मग छान छान तीन कविता तुम्हाला मी ऐकवल्या नक्कीच तुम्हाला आवडल्या असतील. बरे मंडळी लव यू बाय.

0: यार दीदी, या वेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात, कन्यादान या चित्रपटामधलं पी सावळाराम यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे वसंत प्रभू यांनी. आणि हे गीत ऐकूयात पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या आवाजात.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज. श्रोते हो, आपण ऐकत आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. कायदा, इतिहास आणि वारसा नियोजन यांचा रंजक प्रवास. जगप्रसिद्ध व्यक्तींची मृत्यूपत्रे, ऐतिहासिक घटना, गाजलेले न्याय निर्णय आणि त्यातून मिळणारे महत्वाचे कायदेशीर धडे हे घेऊन आपण दर आठवड्याला भेटणार आहोत ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांना. महेंद्रजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वासवर.
1: नमस्कार.
0: श्रोता, या आठवड्याची गोष्ट एप्रिल 1945. इतिहासातील सर्वाधिक वादग्रस्त व्यक्तींपैकी एक असलेला ऍडॉल्फ हिटलरची. दुसरं महायुद्ध संपण्याच्या उंबरठ्यावर होतं. हिटलरचं साम्राज्य कोसळत होतं आणि अशा परिस्थितीत बर्लिन मधील भूमिगत बंकर मध्ये मृत्यूच्या अवघ्या काही तास आधी हिटलरने दोन महत्वाचे दस्तऐवज तयार केले. एक म्हणजे त्याचं वैयक्तिक मृत्यूपत्र आणि दुसरं राजकीय मृत्यूपत्र. विशेष म्हणजे मृत्यूपत्र तयार करण्याच्या काही तास आधीच त्याने आपली अनेक वर्षापासूनची मैत्रीण इव्हा ब्राऊनशी विवाह केला होता. मृत्यूपत्र बनल्यानंतर शत्रूच्या हातात सापडू नये म्हणून दोघांनीही आत्महत्या केली. हिटलरच्या वैयक्तिक मृत्यूपत्रात त्याच्या मालमत्तेबाबत सूचना देण्यात आल्या होत्या, तर राजकीय मृत्यूपत्रात त्याने आपल्या राजकीय विचारांची नोंद केली होती. या दोन स्वतंत्र दस्तऐवजामुळे इतिहासकार आणि कायदेतज्ञ आजही या प्रकरणांचा अभ्यास करतात. यातून एक महत्वाचा धडा मिळतो. बरं का, व्यक्ती कितीही प्रभावशाली असो, जीवनाच्या शेवटच्या टप्प्यावर आपल्या इच्छांची आणि मालमत्तेची कायदेशीर नोंद करून ठेवण्याची गरज सर्वांनाच वाटते. सर, मृत्यूपत्रात मालमत्तेबरोबरच वैयक्तिक इच्छा किंवा संदेश सुद्धा लिहिता येतो का?
1: निःसंशयपणे असं करता येऊ शकतो. मृत्यूपत्रात मालमत्तेच्या वाटपाबरोबरच काही वैयक्तिक इच्छा, अंत्यसंस्कारांबाबतच्या सूचना किंवा कुटुंबियांसाठी संदेशही नमूद करता येतात. मात्र अशा वैयक्तिक इच्छांमुळे मालमत्तेच्या कायदेशीर वाटपाच्या तरतुदीमध्ये संदिग्धता किंवा विरोधाभास निर्माण होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असते.
0: क्या बात आहे. शोधा, पुन्हा भेटूया नवीन गोष्टीसह आणि नव्या कायदेशीर धड्यासह ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांच्या बरोबर गोष्टी मृत्यूपत्रांच्या. संपर्क लीगल शिल्ड 7385 340 454.

आणि आता कार्यक्रमात हे गीत ऐकूयात, आशा भोसले यांनी गायलेलं ईर्ष्या या चित्रपटामधलं गीत। हे गीत रचना आहे जगदीश खेवडकर यांची आणि संगीत दिलं आहे राम कदम यांनी।

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमात आता ऐकूयात ललिता फडके यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं. आणि हे गीत ऐकूयात सुवासिनी या चित्रपटामधलं.

कार्यक्रमात आता ऐकूयात पी सावळाराम यांचं गीत कांचन गंगा या चित्रपटामधलं. ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी.

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत यशोदा या चित्रपटामधलं आरती प्रभू यांचं गीत. हे गीत ऐकणार आहोत कृष्णा कल्ले यांच्या आवाजात. गीताला संगीत साज आहे दत्ता डावसेकर यांचा.

0: की फरमाईश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।
1: गाणे गा रे, गाणे गा।
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं दत्ता केशव यांचं गीत। हे गीत आहे ओवाळी ते भाऊराया या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे प्रभाकर जोग यांनी।

0: नाशिक महानगरपालिका पुरस्कृत क्षितिज प्रस्तुत
1: स्वर्गीय सुमनताई कल्लडपूर यांना नाशिककरांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यासाठी भावसुमनांजली कार्यक्रम.
0: रात्र आहे पौर्णिमेची. गायिका सुविद्या कुलकर्णी, सहगायक मुग्धा कुलकर्णी, अभिषेक नलावडे, क्षितिजा कुलकर्णी, साथसंगत अनिल धुमाळ, प्रणव हरिदास, शुभांगी भावसार, महेश कुलकर्णी, आदित्य कुलकर्णी, अभिजित शर्मा आणि महेश फुलपगार. निवेदन अमेय रानडे. सोमवार दिनांक 29 जून 2026 रोजी सायंकाळी 6:30 महाकवी कालिदास कला मंदिर नाशिक. प्रवेश विनामूल्य.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक टाइम चेक।
2: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
4: संचयात समृद्धी।
5: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: राजूभाऊ यादव यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक नितीन लासुरे, अध्यक्ष एकता खाटीक समाज फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, पशुधन या कार्यक्रमाअंतर्गत कोंबड्यांमध्ये जीवाणूपासून होणारा आजार याविषयी आज आपण जाणून घेऊया. यामध्ये कोंबड्यांना जीवाणूपासून होणारा आजार क्रॉनिक रिस्पिरेटरी डिसीज, कोंबड्यांना होणारा हा सर्वसाधारण रोग असून मायकोप्लाझ्मा गॅलिनॅरम जीवाणू यास कारणीभूत आहे. याचा प्रादुर्भाव पक्षाची रोगप्रतिकारक शक्ती क्षीण झाल्यावर होतो. सर्व वयोगटात हा रोग होतो. 4 ते 8 आठवडे वयोगटातील पक्ष्यांना जास्त होतो. मृत्यूचे प्रमाणही लहान वयोगटात जास्त आहे. हवेच्या पिशव्यांचा हा रोग असल्यामुळे या रोगास एअर सॅक डिसीज असेही म्हणतात. या रोगाचे गांभीर्य मौसमावर अवलंबून असते. हिवाळ्यात झाल्यास दुरुस्त होण्यास बराच कालावधी लागतो, परंतु उन्हाळ्यास लागण झाल्यास लवकर बरा होतो. हा रोग हळूहळू वाढणार असून बराच काळ कळपात राहणार आहे. व्यवसायांच्या दृष्टीने बराच घातक असल्यामुळे कोंबडी पालकांचा गंभीर प्रश्न होऊन बसला आहे, कारण मृत्यूची संख्या कमी असली तरी उत्पादनावर बराच परिणाम होतो. अंड्यावरच्या कोंबड्या कमी प्रमाणात अंडी देतात. ब्रॉयलरमध्ये त्यांच्या वाढीवर परिणाम होऊन वजन घटते. मासल पक्षा इतर रोग जीवाणूबरोबर हा रोग आल्यास मृत्यूचे प्रमाण 30% असते. वजन बरोबर येत नाही, शिवाय मांस निकृष्ट टाकाऊ ठरते. या रोगाचा जीवाणूचा आकार व जीवाणूच्या मध्ये मोडतो. रोगाचा प्रसार रोगवाहक पक्ष्याच्या स्पर्शाने तसेच हवेतून विष्ठेतूनही होतो. रोगी पक्ष्यांच्या अंड्यातून पुढील पिढीतील याचा प्रसार होतो. लागण झालेल्या नराच्या वीर्यात या रोगाचे जीवाणू असतात. असे नर प्रजोत्पादनास वापरल्यास या रोगाचा प्रसार होतो.

0: रोगावर चिकट त्राव असतो. रोग निदानासाठी प्रयोगशाळेची मदत घेऊन जीवाणूचा शोध घेणे जरुरी आहे. शेतकरी बंधूंनो, यामध्ये प्रतिबंधक उपाय म्हणजे नराची रोग निदान चाचणी केल्याशिवाय ते प्रजोत्पादनासाठी वापरू नये. रोगवाघ पक्षी CRD कर्ल्स अँटीजन्स टेस्टने ओळखता येतात. यासाठी 0.5 to 1 CC रक्त घेऊन त्यातील अँटीजन काढले जाते. सिरम व अँटीजन काचेच्या प्लेटवर मिसळतात. टेस्ट स्वच्छ दिसली तर पक्षी निरोगी समजावा व दयासारखे मिश्रण झाल्यास अथवा त्यात निळे जांभळे ठिपके दिसल्यास रोग वाघ समजाव. प्रत्येक महिन्यात ॲम्बिस्टियन अथवा स्टेप्टी बॉयजिरनचे इंजेक्शन द्यावे. शेतकरी बंधूंनो, यामध्ये दुसरा जीवाणूपासून होणारा रोग म्हणजे कार्ली सेप्टिसेमिया किंवा कोलाय बॅसिलोसिस. हा अणुजीवजन्य सांसारिक रोग असून इसका सिया कोलाय जीवाणूमुळे होतो. वेळीच दक्षता न घेतल्यास व्यवसायात फार मोठा धोका पोचू शकतो. अतोनात नुकसान होऊन धंदा बंद करण्याची पाळी येऊ शकते. या रोगाचे जीवाणू सामान्यतः पचन संस्थेत असतात, परंतु काही ताणामुळे हा रोग डोके वर काढतो. उदाहरणार्थ पक्षी उपाशी राहणे किंवा अपुरा खाद्यपुरवठा, तापमानातील विषमता यामुळे रोग फावते. शेतकरी बंधूंनो, या रोगाचा प्रचार दूषित हवा, पिण्याचे पाणी तसेच खाद्याच्या माध्यमातून हा रोगाचा प्रसार होतो. फार्ममधील व्यवस्थापन आरोग्य रक्षणाच्या नियमाकडे लक्ष न पुरवल्यास रोग उद्भवण्यास मदत होते. शेतकरी बंधूंनो, या रोगाचे लक्षणे जसे पक्षी मंद होतात, पातळ हगवण सुरू होते, वजन कमी होते, खाद्यावरची वासना कमी होते, पिसे पिंजरलेली असतात. हा रोग श्वास मार्गात गेल्यास घशाची खरखर होते, श्वास घेण्यास त्रास होतो, म्हणून पक्षी तोंड उघडे ठेवून श्वास घेतात. कळपातील सर्व पक्षी निस्तेज दिसतात. मृत्यूचे प्रमाण साधारणतः दुपटीने व तिपटीने वाढते. पक्षाच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होऊन वाढ अनियमित होते. PM केल्यास यकृत मोठे झालेले दिसते. त्यावर मृत पेशीचे टिपके नेक्रोटिक्स फोकाय दिसतात. यकृतावर चिकट जिलॅटिन सारखा पडदा येतो. पिवळा बलक न सोचल्याने अवस्थेत दिसून येतो. शेतकरी बंधूंनो, प्रतिबंधक उपाय म्हणून पक्ष्यांची घरे विशेषतः निर्जंतुक करून फार्मला निदान 3 to 4 आठवड्याचा आराम देणे आवश्यक आहे. पिण्याच्या पाण्याचे दूषितीकरण थांबवण्यासाठी स्टेरिडॉल 2 ml 10 liter पाण्यात किंवा सेफगार्ड 2 ml 10 liter पाण्यात वापरावे. फार्मच्या सभोवलतीस सांडपाणी साचू देऊ नका. उंदराचा नायनाट करा. खाद्यात प्रथिनाची व ई जीवनसत्वाची उच्चतम पातळी ठेवल्यास आजारी पक्ष्याचे आरोग्य पूर्वपदावर येते आणि मरणाचे प्रमाण कमी होते. नमस्कार शेतकरी बंधूंनो.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत संत मुक्ताबाई यांची गीतरचना, संगीतकार सी रामचंद्र यांच्या आवाजात. हे गीत ऐकूयात संत निवृत्ती ज्ञानदेव या चित्रपटामधलं.

ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता हे गीत आहे शांता शेळके यांचं, ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. निवडुंग या चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूया. देवबाप्पा या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत. या गीताला संगीत आहे पु ल देशपांडे यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात रंगपंचमी या चित्रपटामधलं गीत. ग. दि. माडगुळकर यांच्या गीताला संगीत आहे राम कदम यांचं आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे वैभव या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांची शब्दरचना असलेलं. हे गीत ऐकणार आहोत जयवंत कुलकर्णी आणि उषा मंगेशकर यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे राम कदम यांचं.

आकडा नथीचा आकडा मोत्याचं कुलूप ओठाचा कवाडा गा

0: तुमच्या आमच्या घरी अंगणात पार्किंग किंवा अगदी टेरेस वरती आयोजित करणं अगदी सोपं.
1: सूरविश्वास, सूरविश्वास कुमार मंच, अष्टोप्रहर स्वरहोत्र, यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी. संकल्पना विनायक रानडे, चार चौघ, ग्रंथ तुमच्या दारी.
0: या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबानं वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं, ज्या योगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल.
1: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा. 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं कामापुरता मामा या चित्रपटामधलं गीत. आणि या गीताला संगीत आहे गीतकार यशवंत देव यांचं.

0: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: कार्यक्रमात आता ऐकूयात कांचन गंगा या चित्रपटामधलं गीत. पी सावळाराम यांच्या गीताला संगीत आहे वसंत देसाई यांचं, आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात.

कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत साधी माणसं या चित्रपटामधलं कान्हो पात्रा यांचं गीत. गीताला संगीत आहे आनंद घन यांचं आणि हे गीत ऐकूयात पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या आवाजात.

0: त्याचा घनपरसवा तृप्तीची अनुभूती देणारा आणि सकल स्वरमंडला चिरंतन टिकणारा आवाज लता मंगेशकर अर्थातच आनंद घन. लता दीदींच्या आवाजाची मोहिनी पुन्हा एकदा मनांवर पसरवणारा कार्यक्रम जरूर आहे का आनंद घन. दर बुधवारी दुपारी 2 वाजता आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 10 वाजता. सादर करते विश्वास देशपांडे फक्त रेडिओ विश्वास 90.8 वर.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात पाठलाग या चित्रपटामधलं गीत. गदी माडगुळकर यांच्या गीताला संगीत आहे दत्ता डावसेकर यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात.

0: को पुन्हा हाकुना।
1: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे। राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने। त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत। अधिक माहितीसाठी संपर्क 02-253-2-47-26-26 किंवा 83-800-16-512 ह्या क्रमांकावर।
2: आणि आता ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं प्रपंच या चित्रपटामधलं गीत। हे शब्द आहेत ग. दि. माडगूळकर यांचे, संगीत दिलं आहे सुधीर वळके यांनी।

मराठी चित्रपट येत्यांच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत. संगीतकार सुधीर फडके यांनी गायलेलं ग धि माडगुळकर यांचं गीत. हे गीत ऐकूयात उमस पडेल तर या चित्रपटामधलं.

आणि कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत जगदीश चेबुडकर यांचं आशा भोसले यांच्या आवाजात. हे गीत आहे मंत्र्यांची सून या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे यशवंत देव यांनी.

नाशिक महानगरपालिका पुरस्कृत क्षितिज प्रस्तुत स्वर्गीय सुमनताई कल्लडपूर यांना नाशिककरांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यासाठी भावसुमनांजली कार्यक्रम. रात्र आहे पौर्णिमेची. गायिका सुविद्या कुलकर्णी, सहगायक मुग्धा कुलकर्णी, अभिषेक नलावडे, क्षितिजा कुलकर्णी, साधुसंगत अनिल धुमाळ, प्रणव हरिदास, शुभांगी भावसार, महेश कुलकर्णी, आदित्य कुलकर्णी, अभिजित शर्मा आणि महेश फुलपगार. निवेदन अमेय रानडे. सोमवार दिनांक 29 जून 2026 रोजी सायंकाळी 6:30 महाकवी कालिदास कला मंदिर नाशिक. प्रवेश विनामूल्य.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची एटीएम सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
6: राम राम मंडळी, मी डॉक्टर राजेश नांदगाव आहे, म्हणजे तुमचा लाडका बाळू। बाळू ऑन एअर मध्ये तुमचं खूप खूप स्वागत। रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ नाशिक आणि जगभरात कुठेही ऐकण्यासाठी डाऊनलोड करा रेडिओ विश्वास 90.8 हे ऍप। मंडळी, आज आपल्या बरोबर पुन्हा आहेत ईश्वर जगताप, नाटक प्रेमी आणि अध्यात्माकडे आता वाहून घेतलेले असे ईश्वर जगताप। स्वतः आता त्यांच्याकडे बघितलं तर दाढी वाढून बाबा ईश्वर झालेत स्वतः, म्हणजे नावाप्रमाणे त्यांचा बॉडी लँग्वेज आणि काय गेटअप सुद्धा झालाय। ईश्वर राम राम।
7: राम राम राम राम।
6: ईश्वर, मला आता एक प्रामाणिकपणे सांग, आता नाशिक मध्ये जे नाटक घडतंय आजच्या तारखेला, म्हणजे प्रोफेशनल असो किंवा हौशी असो, तुझं त्याच्याबद्दल काय मत आहे? आणि त्याच्याबरोबर हेही सांग, ते अजून प्रगल्भ होण्यासाठी काय होणं गरजेचं आहे? कारण तू बऱ्याच ठिकाणी परीक्षक म्हणून जातो, फक्त नाशिकचीच ऍक्टिव्हिटी नाही, तुला बाहेरची पूर्ण महाराष्ट्रातली ऍक्टिव्हिटी माहिती आहे, तर नाशिकमध्ये काय व्हावं असं तुला वाटतं?
7: नाशिकमध्ये खूप पोटेन्शियल आहेत, म्हणजे खूप चांगले कलाकार आहेत, खूप चांगले लेखक आहेत, चांगले दिग्दर्शक आहेत, पण यांची मोटच कोणी बांधत नाही, किंवा बांधली तर ती काही वेळापुरती ती असते, एखाद्या वर्षापुरती, आणि ती परत कोलॅप्स होते। म्हणजे आज तसं बघायला गेलं तर प्राजक्त देशमुख सारखा आहे, श्रीपाद देशपांडे आहेत, दत्ता पाटील आहेत, असे खूप लेखक आपल्याकडे आता आहे। कापडणीस आहे, आपला देवेन कापडणीस आहे, खूप छान लिहितात ते, त्यांनी लिखाण केलेलं, पण सादरीकरणासाठी तशी टीम उपलब्ध होत नाही, किंवा ती टीम असेल तर ती त्यांच्या पद्धतीने ती कामं करतात। आज दत्ताचं लिखाण फक्त सचिनच डिरेक्ट करू शकतो किंवा सचिनकडेच जातं आणि मग सचिन त्या पद्धतीने त्याच्यावरती प्रक्रिया करतो। प्राजक्तची नाटकं प्रोफेशनलला जायला लागली, प्राजक्तची नाटकं इथंच होती नाशिकमध्ये, आजही तो नाटकांमधूनही काम करतो आणि प्रोफेशनलला पण काम करतो, म्हणजे लिखाण दोन्ही बाजूला चालू आहे। पण ही जी काही सगळी टीम आहे, ही टीम जर पुढे जायची असेल तर प्रत्येकाने अभ्यासपूर्वक काम करून पुढे गेलं तर आणखीन मजा येणार आहे, पण एकत्र जमणं हे आपल्या नाशिकमध्ये आजही शक्य नाही। म्हणजे जिथे चित्रपटाची निर्मिती झाली, दादासाहेब फाळकेंसारखा माणूस ज्यांनी नाशिकमध्ये येऊन पहिली चित्रपट निर्मिती केली, त्यांचा मागोवा पण लोकांनी पुसून टाकला आणि तीच पूर्ण उचलून ती गेली कोल्हापूरला, कोल्हापूर ते मुंबई असंच फक्त त्या फिल्म क्षेत्रात आहे। तसंच नाटकाचं झालं, नाटकाचा मुहूर्ताचा प्रयोग करायला मोहन वाघ असतील, कोणी असतील, म्हणजे सगळ्यांना नाशिकमध्ये आपलं नाटकाला जर टाळी पडली आणि नाटकाने रसिक प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं तर हे नाटक महाराष्ट्राभर चालू शकतं, हे मोहन वाघ स्वतः, चंद्रलेखाचे जे निर्माते आणि प्रकाश योजनाकार होते ते स्वतः सांगायचे, आणि प्रभाकर पणशीकर झाले, हे पहिला प्रयोग नाशिकला करायचे परशुराम सायकीडकरला, आणि ती जी त्यांना टाळी मिळाली की ते सांगायचे आता हा महाराष्ट्रभर आम्ही हा प्रयोग रंगवणार, अशी परिस्थिती होती।
6: म्हणजे प्रेक्षक सुद्धा
7: प्रगल्भ होता आणि आजही प्रेक्षक आहेत, काही माणसं आहेत, पण ती मोठच बांधत नाही आणि मग कोणी जातच नाही, जी मोठकी माणसं पुढे गेली ती गेली। राजीव पाटील सुद्धा एक चांगला लेखक दिग्दर्शक होता, त्यांनी पण खूप नाटक केली। मनोहर शहाणेंची काही नाटक होती, मनोहर शहाणे सुद्धा नाही येत आता, पण मनोहर शहाणे गावकरीमध्ये काम करून ते पण खूप छान लिहायचे। विवा शिरवाडकर तर आहेत, तात्यांची नाटकं आहेत, कानेटकरांची नाटकं आहेत, आपल्या नाशिकला केवढं मोठं नाव आहे लेखकांचं आहे, सगळी म्हणजे डॉक्टर गिरीशोक सुद्धा नाशिकमध्ये काही वेळ वास्तव्यच होते, आजही ते म्हणतात की मला नाशिकने खूप शिकवलं। पण नाशिकमध्ये मोठ बांधल्या जात नाही आणि त्या मोठेच सगळं गणित चुकलेलं
6: आहे.
7: काय कल्पनाच नाही. म्हणजे मी आज इतक्या वर्षापासून काम करतो पण प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला की तो फसतो किंवा मध्येच ब्रेक होतो किंवा कोणीतरी निघून जातं कोणी सोडतं. अशा पद्धतीचं नियोजन असल्यामुळे ना नाशिकमध्ये प्रोफेशनल नाटकच उभं राहू शकत. प्रायोगिक नाटकं खूप उभी राहिली. मी स्वतः त्या प्रायोगिक म्हणजे हांडाभर चांदण त्याच्याबरोबर मी खूप नाटकात काम केली. आता वयामानाप्रमाणे आणि इतर काही ह्याच्यामुळे मी आता सातत्याने नाही जाऊ शकत.
6: आणि आता तू आता अध्यात्माकडे ओढला गेलास. काय कस काय अचानक हे भयानक दाढी विडी वाढवली आहे सुद्राक्षाच्या माळा घालायचास?
7: नाही हे मी पहिल्यापासून अध्यात्म किंवा देवपूजा ही माझी लहानपणापासूनची म्हणजे ती आत्ता नाहीये. आता वयमानाप्रमाणे थोडा वेळ मी त्याला
6: वयमानाप्रमाणे किती वय
7: म्हणजे आता माझं वय 60 कम्प्लीट झालं.
6: क्या बात आहे.
7: तर आपण म्हणतो ना की ज्या ज्या वेळेस ज्या ज्या गोष्टी करायला पाहिजे मी त्या त्या वयात त्या त्या गोष्टी करत गेलो. मी लहानपणी सुद्धा आमच्या माझे वडील स्वतः माळकरी होते. मी नॉनव्हेज हा प्रकार आमच्या घरामध्ये चालत नव्हता. आम्ही रविवार पेठेमध्ये राहायचो.

0: म्हणून तरी देवाकडे बघा. मी अंधश्रद्धा म्हणतच नाही, पण श्रद्धा म्हणून तुम्ही एखाद्या माणसाला आणि त्याच्यावरती प्रेम करा, त्याचा रिझल्ट तुम्हाला मिळतो आणि मग तुम्ही ऍटोमॅटिक त्या गतीकडे वळायला लागतात. माझी दत्त संप्रदायाची वडिलांनीच ओळख करून दिलेली
1: आहे.
0: लहानपणापासून वडील नवनाथ वाचायचे, गुरुचरित्राचं पारायण करायचे. सायमल्टेनियसली काही गडबड झाली तर ईश्वर आज आता ह्या वर्षी तू गुरुचरित्राचं कर, मी नवनाथाचं करतो. श्रावणामध्ये दोन पारायणं असायची. आमच्या गल्लीमध्ये पण नवनाथांची पारायणं व्हायची. कोणाकडे वाचायला माणूस नसायचं, ये आमच्याकडे वाचायला ये. बेलदार मंडळी होती वेगवेगळ्या समाजाची, पण मग त्यांच्याकडे घरात कोणी वाचायला नसायचं, मी फक्त पोथी वाचायला म्हणून जायचो.
1: वय काय असेल तेवढंच?
0: 18. मी सांगतो ना, 14 ते 18 वर्षापर्यंत मी हे उद्योग.
1: अरे बापरे.
0: 15-16 वर्षाचा असल्यापासून वाचायला सुरुवात केली. नंतर प्रोनाऊन्सिएशन चांगले झाले, संस्कृत शिक्षक होते आमचे गायधनी सर, त्यांच्याकडनं ते घेऊन आणि मग त्या पोथ्या वाचायला. पोथ्या म्हणजे अध्याय रोजचा वाचायचा, त्या प्रत्येकाच्या घरात जायचं, तो अध्याय वाचायचा. आमच्या समोर बरीच मंडळी होती, पण त्यांना असायचं की बाबा माझ्या घरामध्ये गुरुचरित्राचं पारायण व्हावं, माझ्या घरात नवनाथाचं पारायण व्हावं. त्यामुळे ती सवय लागत गेली आणि ती सवय आज तगायत चालू आहे. माझ्या घरातही मला मी नवनाथांचं पारायण करतो, गुरुचरित्राचं पारायण करतो, त्या गोष्टी ठरलेल्या वेळेस त्या करतो.
1: पण ईश्वर मला एक सांग, मगाशी तू बोलता बोलता श्रद्धा आणि अंधश्रद्धा हा विषय काढला. तुझ्या मते, तुझा अनुभव, हे बघता तू लहानपणापासून पूजा अर्चा करतोय, तुझ्या मते श्रद्धा आणि अंधश्रद्धामध्ये काय फरक आहे?
0: नाही, आता अंधश्रद्धा लोक म्हणतात ना की अंधश्रद्धा आहे ती, जी श्रद्धाळू माणसं वगैरे जी काही पूजा करतात, तर काही काही लोक त्याच्यावरती डायलॉगबाजी असते किंवा ही अंधश्रद्धा आहे, असं करू नका, हे केल्याने हे फळ मिळतं, ते केल्याने ते फळ मिळतं वगैरे, हे जे काही कोणी सांगत असतं, आणि ते अंधश्रद्धेला बळी पडू नका असं लोक त्याचा प्रचार आणि प्रसार करत असतात. पण मला त्यांना एकच म्हणते की तुम्ही हे करून बघा आणि मग ते लोकांना सांगा. मी काय म्हणालो की मी माझी अंधश्रद्धा नाही, माझी श्रद्धा आहे, त्या श्रद्धेचं मला फळ मिळतंय आणि ते फळ मिळतंय म्हणून माझी श्रद्धा पुढे कंटिन्यू चालू आहे. मी ब्लाइंडली करतच नाहीये कुठली गोष्ट. मी आंधळेपणाने देवावरती प्रेमच करत नाही, डोळे उघडे ठेवून देवाची अर्चना प्रार्थना आणि अर्चना करतो बस. त्यांनी जे नियम फॉलो केलेले आहेत ते नियम. आज तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा, ज्ञानेश्वरीमधला सगळा अर्थ समजावून घ्या आणि त्याची तुलना केली तर भगवद्गीतेतले जे उदाहरणं आहेत ती तुमच्या डोळ्यासमोर येतील. मग हे काय, ज्ञानेश्वर तर वयाच्या 12-14 वर्षी त्यांनी समाधी घेतली, का बरं घेतली असेल? निवृत्तीनाथ यांनी का बरं घेतली असेल? आपले सगळे संत वगैरे बघा ना, त्यांनी म्हटलं का तुम्ही हे करा आणि नामस्मरण करा, गोरकुंभार किंवा ही जी मंडळी आहे ते कामं करता करता देवाची नावं घ्यायची. आपण ते चमत्कार पण बघितलेत ना, पण मग ते चमत्कारालाच माणूस नमस्कार करतो. मग यांच्या गोष्टीत ज्यावेळेस चमत्कार घडेल त्यावेळेस ते नमस्कार करतील. आणि अशी बरीचशी मंडळी आहेत ज्यांना चमत्काराचं दर्शन झालेलं आहे आणि मग ती मंडळी शांत झाली. पण आमची श्रद्धा आहे, आम्ही श्रद्धा ही कंटिन्यू चालू ठेवतो.
1: दत्तावरच एवढी काय श्रद्धा बसली तुझी?
0: लहानपणापासून दत्त मंदिर आणि दत्तांचं घरामधलं वास्तव्य आणि ती वाचनामध्ये आलेले नवनाथ आणि गुरुचरित्राचे पारायण, ह्याच्यामुळे दत्त माऊलींवरती जास्त सुरुवात झाली. आणि तो माझ्या दृष्टीने खूप मोठा पहिल्यापासूनचा तो काळ होता, त्यामुळे ती संस्कार होत गेले. म्हणजे आजही नाशिकच्या एकमुखी दत्त मंदिरात आमचा असा पायंडा होता की तो रोज जायचं, नंतर दर गुरुवारी वगैरे जायचं, असा पूर्णपणे आम्ही तो पायंडा आजही चालू ठेवला आहे. त्यामुळे दत्त संप्रदायाच्या मागे आम्ही काय, म्हणजे आता गिरणारला मी जे जातो ते माझ्या फिटनेससाठी तर जातोच जातो, पण त्या निमित्ताने माझं आणि माझ्या माऊलींचं दर्शन होतं हे मात्र नक्की.
1: तू गिरणारला रेग्युलर जातोस, काय उद्देश?
0: उद्देश काही नाही, माऊलींचं त्या निमित्ताने एकदा दर्शन होतं, आपण म्हणतो जशी श्रद्धा.
1: आता दत्त जयंती का काहीतरी आहे ना?
0: नाही, जुलैमध्ये आपली गुरुपौर्णिमा असते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आम्ही तिथे सातत्याने जात असतो. गुरुपौर्णिमा साजरी तिथे.
1: सुरुवात कशी झाली तुझी गिरणारला?
0: गिरणारला आम्ही काही मित्रमंडळी जायचो, माझे वडीलही.
1: किती वर्षापूर्वी?
0: आता त्या गोष्टीला 10-12 वर्ष झाले.
1: ओके.
0: पण आम्ही सातत्याने जात असायचो, काही मंडळी माझी असायची, मित्रमंडळी. माझा एक मित्र होता.
1: पण ते खूप अवघड आहे म्हणतात ना.
0: अवघड जरी असलं तरी तुमची जर भावना आणि श्रद्धा असेल तर तुम्ही 10,000 पायऱ्या आरामशीर चढ 10,000 पायऱ्या चढायच्या आणि 10,000 पायऱ्या उतरायच्या. आणि ती जी काय मजा आहे ती तुम्हाला एकदम, म्हणजे तुम्ही स्वतः जर फिट असाल आणि जर तुम्ही मनाशी निश्चय केला तर तुम्ही जाऊ शकता. आणि श्रद्धा म्हणजे मी माऊलींना सांगितलं की मला आज यायचंय दर्शनाला, माझी बॅग तयार असते, मी पाठीवरती टाक

0: आणि निघतो रिझर्वेशन मिळो
1: फक्त पौर्णिमेला दर महिन्याला जातोस तू?
0: जेवढ्या पौर्णिमा मला करता येईल तेवढ्या मी करतो, कामामुळे कधी जमत नाही.
1: पौर्णिमेचं महात्म्य,
0: पौर्णिमेचं महात्म्य असतं आणि पौर्णिमेला निदान थोडीशी गर्दी पण असते, वर्दळ असते, ज्या निमित्ताने तिथे भक्तमंडळी जास्त आलेले अशी आता तिथे त्यामुळे गर्दी खूप वाढत चालली आहे. आणि तिथलं जे कमंडलू तीर्थ आहे तिथे आम्ही सेवेला पण जात असतो, 6 महिने काम करायचं आणि एखादा महिना देवासाठी काढायचा आणि तिथे जाऊन त्या कमंडलू तीर्थला सेवा करायची. सेवा करायची म्हणजे तिथली भांडीगुंडी घासायची, येणाऱ्या प्रत्येक भाविकाला प्रसाद द्यायचा, तिथे प्रसादाचं नियोजन करायचं, ते सगळे कमंडलू तीर्थ स्वच्छ ठेवायचं, वरती गिरणार पर्वत स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करायचा. तिथे 15-20 दिवस आम्ही वरती एक राहत असतो, म्हणजे 10,000-11,000 पायऱ्या चढून गेल्यानंतर तिथे तपोभूमी आहे कमंडलू तीर्थ. म्हणजे आख्यायिका अशी आहे की जिथे दत्त महाराजांनी 12 वर्षे तपश्चर्या केली, तर त्या गाळी त्यांच्या हातातून जे कमंडलू पडलं एक खाली, तर तिथे खूप मोठं कमंडलू तीर्थ तयार झालं. आजही कितीही उन्हाळा असला किती काय असलं तरी तिथलं पाणी संपत नाही. तुम्ही गेलात तर तुमचं फिल्टर पाण्यापेक्षा सुद्धा गोड पाणी आजही तिथे उपलब्ध आहे. त्याच पाण्यामधून तिथे आम्ही स्वयंपाक तयार करतो आणि तिथे प्रत्येक जो भाविक येईल त्याला मोफत तिथे तुम्हाला जेवण पुरवलं जातं. जेवणाच्या वेळेस जेवण असतं, इतर वेळेस तुम्हाला शिरा असतो, एखादा ड्रायफ्रूटचा लाडू असतो, एखादा फरसान आयटम असतो, असे सगळे पदार्थ तिथे बनवले जातात आणि त्याच्या माध्यमातून सेवा घडवली जाते आणि ती सेवा करायला आम्ही पण तिथे जात असतो.
1: दत्त संप्रदायाची शिकवण काय?
0: दत्त संप्रदायाची शिकवण बघायला गेलं ना तर म्हणजे खूप प्रकार आहेत त्याच्यामध्ये. पण त्याच्यामधून म्हणजे आपण समाजाशी वागतो ना, तर समाजाशी वागताना शांत आणि या म्हणजे नवनाथ आणि ही जी मंडळी,
1: नवनाथ म्हणजे दत्त संप्रदाय,
0: दत्त संप्रदायामध्येच येतं नवनाथ. पण दत्त तुम्ही बघितलं तर नवनाथ असतात आणि मागे दत्त महाराज उभे असतात.
1: अच्छा.
0: आणि त्यांचं अंगावरती बघा तुम्ही, सगळे झोळीवाले भिक्षा मागून खाणारी लोक आहेत.
1: ईश्वर सॉरी, मला एक सांग, दत्त महाराजांचं हे जे प्रस्थ आहे फक्त महाराष्ट्रातच आहे का?
0: नाही, पूर्ण भारतभर आहेत, फक्त वेगवेगळ्या नावानी पुकारले जातात.
1: अच्छा, नावं वेगळी आहेत.
0: कर्नाटकामध्ये पण दत्त संप्रदाय खूप आहे, तिथे बिदर आहे म्हणजे ते मामा म्हणतात. बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या नावानी विष्णूचा अवतार समजतात, कोणी शंकराचा अवतार समजतात. ऍक्च्युली ब्रह्मा विष्णू
1: नावाने फक्त आपल्या महाराष्ट्रात
0: ओळखतात. ब्रह्मा विष्णू महेश हे तीन जे आहेत ते एकत्र येऊन म्हणजे दत्त महाराज.
1: ओके ओके ओके. बरं, काय शिकवण आहे?
0: शिकवण साध्या पद्धतीने फक्त लोकांची, तुम्ही शिकवणीचे खूप प्रकार आहेत, त्याचा अध्यायच घ्यावा लागेल आपल्याला, खूप त्याच्यामध्ये आहे. पण सामान्य जनतेला म्हणजे तुम्ही जे काही तुम्ही रोज सातत्याने वागतात, सत्यात जे उतरवतात ते तुमचं प्रामाणिकपणे असलं पाहिजे, ही दत्त महाराजांची पहिली शिकवण आहे. त्यांनी 5 गुरु केलेले आहेत, म्हणजे वायू, अग्नी, जल ह्या ज्या आहेत आणि पृथ्वी, तत्व, ह्या सगळ्या गोष्टींना त्यांनी गुरु केलं. प्रत्येकाकडनं मिळतं. पाणी काय करतं? देतं, स्वतः घेत नाही. अग्नी काहीतरी झाल्यानंतर तुम्हाला देतं. ह्या सगळ्या, वायू तुम्हाला ऑक्सिजन देतं, देण्याचे प्रकार तुम्ही करत राहा. त्यांनी गुरु म्हणून त्यांनाच आहे, 5 अग्नितत्वांच्या पाठीमागे दत्तगुरूंनी त्यांना गुरु केलेला आहे. खूप आहेत ह्याच्यामध्ये, असं म्हणता येणार नाही म्हणजे मी काय खूप मोठा अध्यात्म किंवा गुरु नाही. मी फक्त माझ्या वाचनातून किंवा मला आलेल्या अनुभवातून मी तुम्हाला सांगतोय. मी त्याचा खूप अभ्यास केलेला आहे किंवा मी सातत्याने, म्हणजे सातत्याने माझं फक्त माऊलींवरती प्रेम आहे, माझी श्रद्धा आहे, मी त्या पद्धतीने मी माझ्यासाठी म्हणून त्याचं पण करतो.
1: बरं, माझं एक प्रामाणिक मत आहे, तुमची श्रद्धा कोणावर तरी असावी जेणेकरून ज्या श्रद्धेने दुसऱ्याला त्रास होणार नाही, ती तुम्ही तुमच्यासाठी तुमच्या भोवती जरूर असावी. ईश्वर, मला एक सांग, या दत्तावरच्या श्रद्धेमुळे तुझा स्वभाव, तुझं आयुष्य याच्यात काय परिवर्तन झालं? म्हणजे मला काय विचारायचं माहितीये का, तुम्ही एखाद्यावर श्रद्धा ठेवली हा चांगल्या गोष्टीवर, ती वस्तू असो, देव असो, निसर्ग असो, तू म्हटलं त्यावर पंचमहाभूत असो, त्यांच्यावर श्रद्धा ठेवली म्हणजे आपल्याला धाक असतो त्या गोष्टीचा की नाही आपण हे चुकीचं वागलो तर तो बघतोय. तर तुझ्या बाबतीत काय फरक पडला स्वतःच्या स्वभावामध्ये, वागण्या बोलण्यामध्ये?
0: नाही, मी लहानपणापासून बघत आलो. माझे वडील जरा वेगळ्या पद्धतीचे होते असं माझी आजी सांगायची. पण म्हणे, तुझ्या बापाने ज्या वेळेस माळ घातली आणि तुझ्या बापाने जसे दत्त नामाला सुरुवात केली तसं तुझ्या बापाचं चेंजेस झाले, हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलेले. आणि ते बघितल्यानंतर मी पण तसं म्हणजे मी सांगितलं ना की आपले वयमानाप्रमाणे म्हणजे आपण तरुण होतो तरुणपणामध्ये आपण जास्त लक्ष पण हे सातत्याने ठेवलं ना सातत्याने आपण ठेवलं ना की दर्शन घेणं आहे हे आहे ते आहे माझी श्रद्धा आहे मी सातत्याने त्या सगळ्या गोष्टी ठेवत गेलो आजही करतोय ती माझी श्रद्धा आहे म्हणून माझ्यासाठी कोणी काय करत असेल किंवा मला त्याचा काय फायदा आला हा मी स्वतः अनुभवतो मला खूप अनुभव पण आलेत खूप आलेत ते माझ्या जीवनातले आहेत माझ्या पर्सनल गोष्टीतले आहेत माझ्यावरती आलेले खूप प्रसंग असे होते की त्याचं माझ्या श्रद्धेने किंवा माझ्या माऊलीच्या मी काय जे काय केलं असेल त्याच्या ह्याच्याने ती परत फिरलेली आहेत खूप मोठमोठी उदाहरणं आहेत ती मी इथे तुम्हाला जाहीररित्या नाही सांगू शकत पण असतं की तुम्ही जर चांगलं केलेलं असेल आणि तुमची जर श्रद्धा असेल तर तो तुमच्या पाठीशी उभा हे मात्र नक्की आणि हे घडतं असं हे तुम्ही स्वतः जर श्रद्धा किंवा तुम्ही करत गेलेलं असाल तर त्याचं फळ तुम्हाला मिळतं हे नक्की
1: तुझ्या बोलण्यावर मला एक आजकाल एक बघ पॉझिटिव्ह थिंकिंग असावं जर तुमची एखाद्यावर श्रद्धा असेल तर ते आपोआप पॉझिटिव्ह थिंकिंग तुमच्या मनात तयार होतं की नाही बाबा माझं काही चुकीचं होणार नाही माझ्या पाठीशी माझा देव आहे म्हणजे जे ओव्हर थिंकिंग आहे ते आपोआप कमी होत जातं निगेटिव्ह थॉट येतच तुम्ही काय नाही आले माझा देव मला सांभाळेल ह्या दृष्टीने ते एक पॉझिटिव्ह थिंकिंग सुद्धा होतं का
0: प्रश्नच नाही मग ही पॉझिटिव्ह थिंकिंग येण्यासाठीच तुमची श्रद्धा असली पाहिजे डॉक्टर तुम्ही माझ्यापेक्षा आणखीन चांगले सांगितले की हे म्हणतो ना आपण तुम्ही श्रद्धा करत गेले तर तुमच्या डोक्यात वाईट विचार येणार नाही वाईट विचार आला नाही म्हणजे तुमची पॉझिटिव्हिटी वाढली म्हणजे तुमचा स्वभाव बदलला तुमचा स्वभाव बदलल्यामुळे तुमचं राहणीमान बदललं तुमचं राहणीमान बदललं तुमचं लोकांवरचं बोलण्याचं हे बदलत गेली प्रत्येक ठिकाणी चिडचिड न करता शांतपणे बोलत गेले सगळ्या गोष्टी होत गेल्या जिथे खूप म्हणजे आपण म्हणतो मॉब सायकोलॉजी असेल पण तिथे सुद्धा तुम्ही कशा पद्धतीने बोलतात त्याच्यावरती समोरचा मॉब कंट्रोल होतो मग ही जी थिंकिंग आहे ही श्रद्धेने येते तुम्ही ज्या पद्धतीने विचार कराल मी माझ्या माऊली मी म्हणतो ना की माझ्या मागे माझी माऊली उभी म्हणतात ना भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे असं समर्थांचं वाक्य समर्थ सुद्धा दत्त संप्रदायामधलेच आहेत आज तुम्ही कर्नाटक किंवा आंध्र प्रदेश तेलंगणा वगैरे सगळीकडे आपले दत्त संप्रदाय आहेत फक्त मी म्हटलं ना वेगवेगळ्या नावाने कर्दळी वनामध्ये मी पण खूप म्हणजे मी माझ्या तीन झाल्या पण आता ते तेलंगणा आणि यांची गडबड झाली जिथे स्वामी समर्थांचं प्रगटीकरण झालं ती त्या डोंगरावरती पण माझा जाण्याचा 5 वेळा योग आला होता आता ते तेलंगणा आणि आंध्रचा असल्यामुळे ती गडबड झालेली म्हणजे तुमची जर श्रद्धा असेल तर तुम्ही त्या जंगलामध्ये पण राहू शकता का मला काहीच होणार नाही आम्ही आजही गिरनारला जातो आमच्या समोरून वाघ किंवा गिरचं जंगल आहे ते त्यांचं वास्तव्य प्रश्नच नाही आम्ही ज्या ज्या वेळेस परिक्रमेला जातो तर आम्हाला साईडनी जाताना दिसतात आम्ही दातार बाबाला जाताना तर उभं राहतो असं त्यांना क्रॉस होऊ देतो मग आम्ही क्रॉस होतो ते सुद्धा काही करत नाही फक्त एक 4-5 जणांचा ग्रुप आपला शांतपणे उभं राहायचं आपल्याकडे ती पद्धत राहिली नाही लोक लगेच वाघ आणि हे ते लगे फोटो पण आम्ही जी काही नामस्मरण करत जाणारी आम्ही परिक्रमेला जाणारी म्हणजे आमच्या नजरेस 101% पडतात म्हणजे पडतात
1: ईश्वर एक जसं श्रद्धेने एक पॉझिटिव्ह थिंकिंग येतं निगेटिव्ह थॉट्स लगेच जातात की का नाही माझा देव आहे तसंच माझा अभ्यासाप्रमाणे मला सांगतो दत्त सम्राट तुम्हाला सांगतात की तुम्ही कोणाच्या पाठ्यामागे निंदा नालच ती करू नका म्हणजे आपोआप गॉसिपिंग पण बंद होतं
0: हेच तर मग त्यांची शिकवण आहे ना तुम्ही दुसऱ्याला चांगलं म्हणा तो समोरचा तुम्हाला चांगलंच म्हणणार आहे पण आपल्याकडे ती पद्धतच नाही ना तोंडावरती गोड बोलतात काम झालं की त्या माणसाचं की त्या माणसाच्या पाठीवरती शिवेगाठ हा उद्देशच चुकीत आहे प्रत्येक कोणालाही काही अडचण असेल तुमच्याकडे नसेल आज समजा कोणी माझ्याकडे आलं मला एवढे पैसे हवेत मी त्याला स्पष्टपणे सांगू शकतो माझ्याकडे पैसे नाहीत माझी काय मेहनत लागेल माझ्याकडनं तुला आणखीन काही अपेक्षा आहेत का मी तुला कशा पद्धतीने मदत करू शकतो असत नाही ना आर्थिकच मदत पाहिजे म्हणून माणूस येत नाही काहीला मानसिकाची गरज असते काहीला कुठेतरी वेगवेगळ्या पद्धतीची मदतीची याचना असते तो तुमच्याकडे आला आणि तुम्ही त्या याचनेला जर मदत केली त्या माणसाला तर तो कायमस्वरूपी लक्षात ठेवतो आणि तो माणूस जरी नाही लक्षात ठेवला ना तर त्याच्या ते डोक्यात असतं त्याच्या आत्म्यामध्ये असतं एखादा माणूस खूप भुक्याने व्याकुळ आहे आणि तो आला आणि तुम्ही जेवायला बसले आणि त्याला म्हटलं की चल रे बाबा माझ्याबरोबर बस जेवायला तो जेवेल त्याचा आत्मा शांत होईल
1: मदत कधी करावी ज्यावेळेस गरज असेल त्यावेळेस भूक लागलेल्याला अन्न देणं हे खूप महत्वाचं आहे काय बोललास बरं आता पुन्हा आपल्या नाटकाकडे येऊ सध्या काय करतोयस नाटकाच्या बाबतीत
0: मी सध्या आता
1: तू दिग्दर्शन वगैरे केलं, लेखन वगैरे केलंस?
0: मला प्रगतीकरण चांगलं करता येतं, मला लिहिता येत नाही.
1: दिग्दर्शन केलंस?
0: दिग्दर्शन मला करता येतं पण मी दिग्दर्शक होत नाही.
1: कारण?
0: कारण सांगतो की मला तेवढा वेळ त्या.
1: पण तू सध्या करतो कायस?
0: माझं वैयक्तिकरित्या माझं इव्हेंट मॅनेजमेंट आणि शूटिंग्स, मी शूटिंगच्या माणसांना लोकेशन्स पुरवतो, माझे स्वतःचे लाईट्स आहेत, त्यांचं ऑर्गनायझेशन करून देणं, ह्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे मी करत असतो. प्लस माझं वैयक्तिक इव्हेंटची जी कामं आहेत ती वेगळ्या पद्धतीने चालू असतात. आणि आता वयोमानाप्रमाणे मला परीक्षक म्हणून महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेंना म्हणावं किंवा महाराष्ट्र शासनाने माझी पेन्शन चालू केली, मी त्या पद्धतीने मला ते सगळी सवय लागल्यामुळे मी आता गायडन्स करण्याची कामं करतो, परीक्षणाची जास्त कामं करतो.
1: बरं, मग आता जाता जाता माझं एक आता माझी इच्छा आहे की आपले जे ऍक्टर्स आहेत, दिग्दर्शक आहेत, टेक्निशियन्स आहेत, एक एक डिपार्टमेंटला तू काय काय सल्ले दे तुझे? कारण आणि हा सल्ला तुला माझ्या नाशिकच्या लोकांसाठी देणं गरजेचं आहे, कारण तू महाराष्ट्रभर परीक्षक म्हणून फिरत असतो, तर प्रत्येक पॉझिटिव्ह आहेत काय काय, प्रत्येकाचे काय काय थॉट्स आहेत, ते आपल्या नाशिकमध्ये यावे ह्यासाठी काय काय करता येईल? आता दिग्दर्शकांना तू काय सांगशील नाशिकच्या, त्यांनी काय अप्रोच ठेवावा?
0: दिग्दर्शकाने संहितेचा अभ्यास करून त्याला लागणाऱ्या प्रत्येक बारीक बारीक गोष्टी,
1: संहिता निवडावी कशी?
0: संहिता निवडताना अभ्यास त्याला कुठल्या
1: ईश्वर, मला सांग, आपल्या इथं दिग्दर्शकांचं बरेचसं असंच नाही नाही मला काहीतरी वेगळं करायचं वेगळं करायचं, हे वेगळं करण्याचा ध्यास चुकीचा आहे का?
0: नाही.
1: किंवा दिग्दर्शकाला त्याची स्वतःची पोटेन्शियल पण समजलं पाहिजे ना, उगाच मोठा घास का घ्यावा?
0: मी तेच म्हटलं की त्याला स्वतःला किती नॉलेज आहे त्या पद्धतीने ते करायला पाहिजे. आता वसंत केळेकरांची नाटकं जी आहेत ती वैचारिक नाटकं, तेंडुलकरांची नाटकं ती वैचारिक नाटकं, किंवा अभ्यासपूर्वक आता काही कानिटकरांचं नाटकं घ्या, ती रायगडाला जेव्हा जाग येते, बाकीची बरीचशी नाटकं आहेत, त्याला अनुसरून त्या माणसाचा तेवढा अभ्यास आहे का मग? किंवा विजय तेंडुलकरांनी काही नाटकं लिहिलेली आहेत, त्या गोष्टींचा त्यांनी, विजय तेंडुलकर त्याला स्वतःला तरी कळलेत का? त्यांनी त्या संहितेचा किंवा त्या लेखकाचा अभ्यास केलाय का? बरं, त्याला पुढे दिग्दर्शन काय करायचं हे त्याला माहिती आहे का? याचा विचार करून त्यांनी ती संहिता निवडली पाहिजे. उठला सुटला मला करायचंय, तू वेंडुलकरांची नाटकं घ्यायची, अरे त्यांचे विचार काय आहेत, त्यांचा डोक्यामध्ये असलेला तो हिरो असेल, हिरोईन असेल, तुमचा खलनायक असेल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जर विचारत करत नसाल तर त्याला मजा नाही आहे. म्हणून तुमची कॅपॅसिटी बघा की बाबा मला हे दिग्दर्शन करायचंय, मग कसं करायचंय, मला ह्या ह्या गोष्टी येतात, तर मग त्या पद्धतीची संहिता निवडा. नवीन लेखक तयार होत आहेत, त्या लेखकाशी चर्चा करा आणि ती चर्चा झाल्यानंतरच तुम्ही दिग्दर्शनामध्ये उतरा. बरं, दिग्दर्शक तुम्ही झाला, आपण दुसऱ्याकडे येऊ की कलाकार. कलाकार घेताना त्या पात्राला अनुसरून ती का? बरं, मी कलाकार म्हणून गेल्यानंतर मी त्या संहितेचा अभ्यास केला पाहिजे, मी त्या पात्राचा अभ्यास केला पाहिजे, मी पात्राचा अभ्यास करताना त्याच्या वागणे, चालणं, बोलणं, त्याचं एज, त्याच्या डोक्यामध्ये काय विचार आहे, संहितेचा विचार, संहिता वाचल्यानंतर ती मिनिमम 10-15 वेळा वाचल्यानंतर तो माणूस कळतो, तो माणूस कुठल्या अँगलनी काय पद्धतीचा आहे, त्या पद्धतीचं तुमच्यामध्ये ती एनर्जी आली पाहिजे. त्याच्यानंतर आलो आपण मेकअपकडे किंवा तांत्रिक गोष्टी टेक्निशियन्सकडे, तर टेक्निशियन्स हे सुद्धा तिथे हे टीमवर्क आहे, हे दिग्दर्शक, नेपथ्य, प्रकाश ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ज्या आणि कलाकार की तंत्रज्ञ एकत्र बसून ते सगळं नाटक कुठे कुठे घडते, त्या नाटकाच्या कुठल्या कुठल्या भागामध्ये कुठलं कुठलं नाट्य घडते, सी एसला चाललंय, एस एसला चाललंय की हल्ली कोण सी एस एस एस वगैरे कोणी बघत नाही, म्हणजे सेंटर ऑफ द स्टेज किंवा सेंटर ऑफ द बॅक, सेंटर ऑफ द राईट, सेंटर ऑफ द लेफ्ट, असे जे काही प्रकार आहेत असे 9 भाग कोणी स्टेजचे करतच नाही. कोणाचं नाट्य अगदी पुढच्या ह्याच्यातच उघडून जातं, कोणाचं मागच्या मध्ये मधल्यामध्येच चालू असतं, पुढेही होत नाही मागेही होत नाही. म्हणजे जर तुम्ही नेपथ्य मांडत असाल तर त्या नेपथ्याचा विचार करून नेपथ्य मांडा. तुम्ही त्या गोष्टींचा वापर करणे या ठिकाणी नुसतं डेकोरेशनसाठी नाही आहे. उदाहरणार्थ मी 4 तिथे शर्ट ठेवले तर मी ते 4ही शर्ट वापरले पाहिजे, मी नुसते लटकवून नाही ठेवायचे ते. परीक्षक म्हणून हा पण विचार होतो, म्हणजे परत येतेच गोष्ट, हे टीमवर्क आहे. नेपथ्य, प्रकाश आणि कलाकार आणि दिग्दर्शक यांनी सगळ्यांनी मिळून हा विचार करायला पाहिजे त्या संहितेचा अभ्यास सगळ्यांनाच करायला लागतो, फक्त कलाकाराला नाही, दिग्दर्शकाला नाही, तर तंत्रज्ञांना सुद्धा, साऊंडवाल्याला सुद्धा त्याचा अभ्यास करायला लागतो की कुठल्या कुठल्या वेळेला कुठल्या कुठल्या भावना प्रगट होत आहेत, त्या पद्धतीचाच मेकअप पाहिजे. तो लाईट ऑफ होतोय त्यावेळेस माझं म्युझिक लाऊड झालं पाहिजे, तो लाईट थोडा डिम झाल्यानंतर माझं म्युझिक सुरू झालं पाहिजे, या सगळ्या गोष्टींची मोठ बांधली तर ते उत्तम सादरीकरण होतं आणि त्याचा नंबर पहिला येतो.
1: वा वा वा. ईश्वर, बोलता बोलता आजचाही अर्धा तास संपला, मजा आली. म्हणजे तुम्हाला कोणती भावना कधी व्यक्त करायची ते समजलं पाहिजे, तुम्हाला कधी कसं बोलायचं ते समजलं पाहिजे, तुम्हाला कोणाशी कसं हँडल करता आलं ते समजलं पाहिजे, त्याच्यासाठी तुमची कुठेतरी श्रद्धा पाहिजे आणि ती श्रद्धा अशी पाहिजे की तुमच्या श्रद्धेने दुसऱ्याला त्रास होऊ नये. बरोबर. माझं एक प्रामाणिक मत आहे ईश्वर, आज तुझ्याशी बोलल्यानंतर, तू परीक्षक म्हणून इतका सगळीकडे फिरतोस, तर तू एक पुढच्या वेळेस ज्यावेळेस राज्यनाट्य स्पर्धा असेल त्यावेळेस तू सगळ्या ऍक्टर्सची आणि त्याच्यातल्या दिग्दर्शकांची तंत्रज्ञांची एक गेट टुगेदर करून परीक्षकांची अपेक्षा काय असते ते त्यांना समजून सांगावंस.
0: गंमत अशी आहे की आम्ही बऱ्याच वेळा प्रयत्न केला आहे, आजही करतो, पण आजकालच्या तरुण मंडळींना हे आवडत नाही. त्यांना आम्ही अमिताभ बच्चन आहोत, आम्ही आमच्या पद्धतीने करू, तुम्हाला काय विचार करायचा तो करा. अरे पण तुमच्या समोर परीक्षक बसल्यानंतर काय करतात, परीक्षकांचा टायमिंग काय असतो, कुठल्या वेळेला, मी सांगितलं ना की नेपथ्य तुम्ही लावल्यानंतर त्याचा किती वापर केला, सेट लावल्यानंतर त्याचा किती, स्टेजवरती लेवल्स लावल्यानंतर तुम्ही किती ठिकाणी तुमचं सादरीकरण केलं, लाईट टाकताना कुठे कुठे टाकले, ते प्रसंगाला अनुरूप होते का, त्याला प्रसंगाला अनुरूप त्याचा कलर होता का, त्याला डे नाईट मिड नाईट ह्या सगळ्या गोष्टी माहिती होत्या का, त्याला बॅकग्राऊंडवाल्यांनी व्यवस्थित साथ चढवलाय का, ही सगळी जर त्याची चांगली असेल तरच ते नाटक पुढे जाईल.
1: मंडळी, आज ईश्वरशी बोलल्यानंतर दोन गोष्टी समजल्या, की श्रद्धा असावी, त्याने तुमच्याकडे एक पॉझिटिव्हनेस येतो, तुमच्या मनातली भीती दूर होते, कारण तो तुमची ज्याच्यावर श्रद्धा असते तो तुम्हाला सांगत असतो भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि दुसरी गोष्ट, ऍक्टर्सने सिनियर्सकडनं काहीतरी शिकलं पाहिजे, स्वतःहून त्यांच्याकडे गेलं पाहिजे, आणि टेक्निशियन्स नवीन फळी एक टेक्निशियन्सची तयार व्हायला पाहिजे, तुम्हाला शिकवण्यासाठी ईश्वर जगताप आहे नासिक लाईट्समध्ये, आपले माणिक नाना कानडे आहेत मेकअपमध्ये, यांच्याकडनं शिका. ईश्वर थँक्यू व्हेरी मच.
0: धन्यवाद.
1: श्री गुरुदेव दत्त.
0: गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त.
1: राम राम मंडळी, काही गरज आली तर फोन करा तुमचं सविस्वर. राम राम मंडळी.
2: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
3: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
2: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
3: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
2: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
4: धरम करम या चित्रपटामधलं ही शब्दरचना आहे मजरूह सुलतानपुरी यांची, संगीतकार राहुल देव बर्मन. आणि हे गीत आपण ऐकणार आहोत किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात, कच्चे धागे या चित्रपटामधला आनंद बक्षी यांची शब्दरचना. ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं.

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: संगीतकार राहुल देव बर्मन यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. चित्रपट आहे हम किसी से कम नहीं.

0: आपल्यासोबत मी आहे स्वाती आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोते हो, आपण ऐकत आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. कायदा, इतिहास आणि वारसा नियोजन यांचा रंजक प्रवास. जगप्रसिद्ध व्यक्तींची मृत्यूपत्रे, ऐतिहासिक घटना, गाजलेले न्याय निर्णय आणि त्यातून मिळणारे महत्वाचे कायदेशीर धडे हे घेऊन आपण दर आठवड्याला भेटणार आहोत ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांना. महेंद्रजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वासवर.
2: नमस्कार.
1: श्रोता, या आठवड्याची गोष्ट एप्रिल 1945. इतिहासातील सर्वाधिक वादग्रस्त व्यक्तींपैकी एक असलेला ऍडॉल्फ हिटलरची दुसरं महायुद्ध संपण्याच्या उंबरठ्यावर होतं. हिटलरचं साम्राज्य कोसळत होतं आणि अशा परिस्थितीत बर्लिन मधील भूमिगत बंकर मध्ये मृत्यूच्या अवघ्या काही तास आधी हिटलरने दोन महत्वाचे दस्तऐवज तयार केले. एक म्हणजे त्याचं वैयक्तिक मृत्यूपत्र आणि दुसरं राजकीय मृत्यूपत्र. विशेष म्हणजे मृत्यूपत्र तयार करण्याच्या काही तास आधीच त्याने आपली अनेक वर्षापासूनची मैत्रीण इव्हा ब्राऊनशी विवाह केला होता. मृत्यूपत्र बनल्यानंतर शत्रूच्या हातात सापडू नये म्हणून दोघांनीही आत्महत्या केली. हिटलरच्या वैयक्तिक मृत्यूपत्रात त्याच्या मालमत्तेबाबत सूचना देण्यात आल्या होत्या, तर राजकीय मृत्यूपत्रात त्याने आपल्या राजकीय विचारांची नोंद केली होती. या दोन स्वतंत्र दस्तऐवजामुळे इतिहासकार आणि कायदेतज्ञ आजही या प्रकरणांचा अभ्यास करतात. यातून एक महत्वाचा धडा मिळतो. बरं का, व्यक्ती कितीही प्रभावशाली असो, जीवनाच्या शेवटच्या टप्प्यावर आपल्या इच्छांची आणि मालमत्तेची कायदेशीर नोंद करून ठेवण्याची गरज सर्वांनाच वाटते. सर, मृत्यूपत्रात मालमत्तेबरोबरच वैयक्तिक इच्छा किंवा संदेश सुद्धा लिहिता येतो का?
2: निःसंशयपणे असं करता येऊ शकतो. मृत्यूपत्रात मालमत्तेच्या वाटपाबरोबरच काही वैयक्तिक इच्छा, अंत्यसंस्कारांबाबतच्या सूचना किंवा कुटुंबियांसाठी संदेशही नमूद करता येतात. मात्र अशा वैयक्तिक इच्छांमुळे मालमत्तेच्या कायदेशीर वाटपाच्या तरतुदीमध्ये संदिग्धता किंवा विरोधाभास निर्माण होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असते.
1: क्या बात आहे. शोधा, पुन्हा भेटूया नवीन गोष्टीसह आणि नव्या कायदेशीर धड्यासह ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांच्या बरोबर गोष्टी मृत्यूपत्रांच्या. संपर्क लीगल शिल्ड 7385 340 454.

कार्यक्रमात आता ऐकूयात आज का शहेनशहा या चित्रपटामधलं अंजान यांचं गीत, संगीतकार बप्पी लहरी आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात.

0: इंजिनिअरिंग ला ऍडमिशन घ्यायचंय, पण कन्फ्युज आहात.
1: कम्प्युटर घ्यावं की आयटी, एआय, मेकॅनिकल की दुसरी कोणती ब्रांच निवडायची?
0: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी, आणि योग्य करिअर डिसिजनच बनवतं सक्सेसफुल फ्युचर.
1: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रांच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन.
0: आजच संपर्क करा एड्युकॉन, स्वप्नील जोशी, 9422283655.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
4: विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
6: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकता रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मंडळी सावित्री अभ्यकशच्या कार्यक्रमात सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण आणखीन एका शिक्षिकेशी या कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधणार आहोत आणि आज आपल्याशी बोलतायत ज्योती सांगळे मॅडम। हा सुद्धा इंटरव्ह्यू टेलिफोनिकच आहे आणि ज्योती मॅडमशी आता आपण संवाद साधूया। त्या कुठून आपल्याशी बोलतायत, त्यांनी काय शिक्षण घेतलंय, त्या काय करतायत सध्या आणि अभ्यकशी त्यांचा संपर्क कसा आला। ज्योतीताई खूप खूप स्वागत आहे याच्या कार्यक्रमात।
7: धन्यवाद धन्यवाद।
6: मला एक सांगा की म्हणजे सगळ्या श्रोत्यांना सांगा की आपण आज आमच्याशी कुठून बोलत आहात।
7: नमस्कार, मी सध्या आता नाशिकमधनं बोलत आहे। माझं नाव ज्योती सांगळे आणि माझं शिक्षण झालंय MSc कम्प्युटर सायन्स।
6: अरे वा, खूपच छान। मग ज्योतीताई हे MSc आपण म्हणजे लग्नाआधी केलं का लग्नानंतर केलं?
7: ऍक्च्युली लग्नानंतर मी माझं MSc पूर्ण केलं। मी मूळची नाशिकचीच आहे, लग्नानंतर मी माझं MSc पूर्ण केलं।
6: बरं, आणि मग MSc केल्यानंतर आपण नोकरी वगैरे केली होतीत का?
7: हो, MSc केल्यानंतर मी थोडा दिवस आधी कम्प्युटर इन्स्टिट्यूट मध्ये काम केलं, त्यानंतर एका स्कूलमध्ये कम्प्युटर टीचर म्हणून मी काम केलं होतं। 4 वर्ष मी एका स्कूलमध्ये कम्प्युटर टीचर म्हणून काम करत होतो।
6: बरं, अच्छा, आणि मग आता सध्या काय करत आहात? म्हणजे मग नोकरी जर आपण करत होतात तर मग नोकरी का सोडली आपण?
7: आता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, मध्ये कोरोना आला आणि त्यावेळेस भरपूर सारे प्रॉब्लेम्स तयार झाले। मग मला एक मुलगी आहे, मुलीला सोडून आता बाहेर कुठे जॉब करण्याची त्यानंतर माझी इच्छा नाही झाली आणि मग आता काय करायचं की आपण एवढं शिक्षण घेतलंय आणि आपण नुसतं घरात कसं बसणार, ह्या विचाराने थोडस मन हे होत होतं की काहीतरी केलं पाहिजे आपण। मग त्यानंतर मुलीसाठी तर मी जॉब क्विट केला की नको आता आपण मुलीकडे लक्ष देऊया, पण मग मुलीकडे लक्ष देऊनही आपण काहीतरी करू शकतो हे असं माझ्या एका मैत्रिणीने मला सुचवलं। तीही याच्या आधी एका दुसऱ्या म्हणजे फ्रँचायझी सोबत काम करत होती, पण मग तिने मला ब्रेन ट्रेन बद्दल सांगितलं की तू या ब्रेन ट्रेन सोबत काम करून बघ आणि तू तुझं स्वतःचं काहीतरी चालू करू शकते। तिने मला ह्या सगळ्या गोष्टी सुचवल्या।
6: बर, अच्छा, आणि मग अशा पद्धतीने आपल्याला ब्रेन ट्रेन बरोबर ओळख झाली। मग अभ्यास कसं शिकावं असं का वाटलं, म्हणजे असं काही होतं डोक्यात किंवा म्हणजे शिकवण्याच्याच बाबतीत करायचंय किंवा गणिताच्या बाबतीतच करायचंय किंवा इतर काही असं काही मनामध्ये ठरवलं होतं?
7: नाही, खरं तर मनामध्ये काही ठरवलं नव्हतं, त्यावेळेस असं काही सुचत नव्हतं। मग एक काहीतरी आपल्याला एक कमी आला सोर्स की हा ब्रेन ट्रेन मध्ये छान मुलं आपली शिकतात, मुलांमध्ये इम्प्रुव्हमेंट दिसतीये आणि पहिल्यापासूनच मला थोडस मुलांसोबत मुलांना शिकवण्याची किंवा मुलांसोबत आपण स्वतः काय शिकू शकतो या सगळ्या गोष्टींची आवड मला होती। मी स्कूलमध्ये जॉब करत असतानाही माझा वावर तिथे तसाच होता। मग मी ज्या वेळेस मुलं बघितली की अरे बापरे, अभ्यास शिकल्यानंतर मुलांमध्ये एवढा बदल घडतोय, तर ज्यानंतर आपणही स्वतः शिकू आपल्यातही ते बदल घडतील आणि आपणही अजून 4 कुठल्या मुलांमध्ये ते बदल घडून आणू शकतो, याची जाणीव मला त्यावेळेस झाली की नाही, मग आपण हे काहीतरी केलं पाहिजे। हे खरंच काहीतरी एक मॅजिक असल्यासारखं त्यावेळेस मला वाटलं, ज्यावेळेस मी ती मुलं बघायची किंवा सरांचे व्हिडिओ वगैरे मी बघितले, त्यावेळेस सरांची शिकवण्याची पद्धत बघितली, नंतर ते मुलं कसे आकलन करत होते या सगळ्या गोष्टी तेही बघितलं। मग त्यावेळेस मला स्वतःला नाही, आपल्याला हे करायचंय आता आणि हे खूप छान आहे, वेगळंच काहीतरी आहे, म्हणजे यामध्ये आपण मुलांमध्येही बदल घडतोय आणि त्यांच्यात बदल घडत असताना आपल्यातही काहीतरी बदल घडेल या विचाराने मी इकडे वळाली।
6: अच्छा, मग जेव्हा हा प्रवास सुरू झाला तेव्हा कशा पद्धतीने आपलं शिक्षण सुरू झालं ब्रेन ट्रेन बरोबर?
7: पहिल्यांदा त्यावेळेस आपलं सगळं ऑनलाईन माझं ट्रेनिंग झालं, सरांसोबत इंटरॅक्शन झालं. ऍक्च्युली सरांशी ज्यावेळेस पहिल्यांदा बोलली मी, त्यावेळेसच इतकं छान मोटिवेशन मला मिळालं की नाही, तुमच्या पहिल्या कॉन्व्हर्सेशनमध्येच मला समजलं की नाही, मी इथे काम करून मी आता काहीतरी शिकणार आहे आणि एक मला छान नवीन मार्ग मला इथे मिळालाय. आणि मग पहिल्या कॉन्व्हर्सेशनमध्येच त्या सगळ्या गोष्टी माझ्या क्लिअर झाल्या. मग हळूहळू माझं ऑनलाईन ट्रेनिंग चालू झालं. मी रोज संध्याकाळी आपलं सगळं दिवसभराचं रुटीन संपल्यानंतर आमचे संध्याकाळी 9 नंतर क्लासेस आमचे व्हायचे आणि मग ते सगळे अटेंड झाले. त्यानंतर माझा पूर्ण कोर्स कम्प्लीट झाला आणि मग आमचं सर्टिफिकेशन झालं. त्या सर्टिफिकेशन प्रोग्राम मध्ये पण खूप छान एक मोटिवेशन मिळालं. सरांची भेट त्यावेळेस झाली, पहिली फेस टू फेस भेट आमची. म्हणाल तर आमचं सर्टिफिकेशन प्रोग्राम इतके दिवस आम्ही फक्त ऑनलाईन भेटायचो किंवा सरांशी मेसेज थ्रू आमचं कॉन्व्हर्सेशन व्हायचं. पहिल्यांदा सर्टिफिकेशन प्रोग्राम साठी सरांना भेटली आणि मग तिथून ठरवलं आता ठीक आहे आपण काहीतरी छान आपलं झालं, एक सर्टिफिकेशन झालंय, स्वतः काहीतरी अचीव केल्यासारखं त्या दिवशी फील झालं होतं.
8: नक्की नक्की खूप छान वाटलं हे सगळं ऐकून. हे सगळं करत असताना कुटुंबियांचा सपोर्ट कसा होता, म्हणजे घरात कोण कोण होता, आपल्या घरात कोण आहे सासरी, आपल्या कशा पद्धतीने आपलं रुटीन असतं?
7: ओके, घरामध्ये सध्या सासर माझं गावी असतं, इथे मी माझे मिस्टर आणि मुलगी आम्ही तिघच जण असतो. त्यामुळे घरात मग असं काही नव्हतं की मला पहिल्यापासून मला काय जर करायचं असेल तर घरात पूर्णपणे मला सपोर्ट होता, कारण माझं बऱ्यापैकी शिक्षण मी लग्नानंतरच पूर्ण केलं होतं. त्याच्यामुळे घरातनं या गोष्टींसाठी फारशी कधी काय मला अडचण आली नाही. आणि सगळ्यात महत्वाचं घरच्यांनाही एक आनंद होता की मी काहीतरी शिकतीये. त्यामुळे माझा सर्टिफिकेशन प्रोग्राम होता तर त्या प्रोग्रामला माझे मिस्टर आवर्जून उपस्थित होते, तेही माझ्यासोबत.

0: होता की आपण फारसं ह्या जगात नसतो ना की आपण आपली ऍडव्हर्टाइजमेंट कशी करायची, स्वतःला आपण जगासमोर कसं प्रेझेंट करायचं या बाबतीत आपण थोडस कधी कधी मागे पडतो. पण मग त्यानंतर सरांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही सांगा, तुमची ओळख करून द्या. आता तुम्हाला एक नवीन ओळख मिळाली, ती ओळख तुम्ही जगाला सांगायला शिका. मग त्यानंतर माझ्या बाबतीत एक गोष्ट अशी घडली की मी त्यावेळेस नुकतंच शिफ्टिंग झालं, माझं स्वतःचं नवीन घर झालं, त्या ठिकाणी मी आले. मग आता त्या ठिकाणी आल्यानंतर मग मी असेच संध्याकाळी राऊंड वगैरे मारायची, मग इतर इथल्या लोकांशी ओळख झाली. मी माझ्या इथं क्लास चालू करण्याला एक मुलगा, मी जवळजवळ पहिली लेवल एकाच मुलाला, एका मुलापासून सुरुवात केली. मग हळूहळू एका मुलानंतर मला हळूहळू असे एकापासून एक, एकापासून एक, आता तरी सध्याकडे माझ्याकडे 25 मुलांची बॅच आहे.
1: या बात आहे, खूप छान. नक्कीच खूप छान प्रतिसाद तुम्हाला विद्यार्थ्यांचा मिळाला आणि नक्कीच तुम्ही शिकवतही खूप छान असाल, म्हणूनच ती पब्लिसिटी आपोआपच होत जाते. कारण आपले गुण हे प्रत्येकाला दिसत असतातच आणि त्याद्वारेच लोक आपल्याला अप्रोच होतात, लोकांकडनं माहिती एकमेकांना पुरवली जाते आणि त्या दृष्टीने ही पब्लिसिटी करायला खरं तर मला वाटतं आपले गुणच कारणीभूत असतात. आता मला सांगा की आणखीन या क्षेत्रात काय करण्याची आपल्याला इच्छा आहे?
0: या क्षेत्रात म्हणाल जसं आमच्या सर नेहमी आपल्याला सांगतात की जगात शिकणारे खूप आहेत, तर आपण त्यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचायचंय की आपण कोणाला तरी काहीतरी शिकवलं याचं एक समाधान आपल्याकडे असणं फार गरजेचं असतं. आणि मी स्वतःही त्याच मोटिवेशन मध्ये जगत असते, कारण माझं स्वतः मी असा एक विचार करते की ज्या वेळेस माझं सगळं आवरतं आणि मी संध्याकाळी झोपण्याची तयारी करते, तर माझ्या मनामध्ये एक मला सॅटिस्फॅक्शन हवं असतं की मी आज काहीतरी केलं आहे. आणि मग मी स्वतःला ज्यावेळेस स्वतः सॅटिस्फाईड होते की काहीतरी आपण केलंय, कारण मी नेहमी म्हणते की सॅटिस्फॅक्शन इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन आवर लाईफ. सॅटिस्फॅक्शन शिवाय आपण काहीच करू शकत नाही. मग ज्यावेळेस रोज ह्या काहीतरी नवीन गोष्टी घडतात, कुणाला तरी आपण काहीतरी शिकवतो, मग त्यावेळेस मला ते एक सॅटिस्फॅक्शन मिळतं की यास आपण आज काहीतरी केलं आणि त्याचं एक सुंदरसं स्माईल आपल्या चेहऱ्यावर असतं.
1: बरोबर,
0: ते खूप महत्वाचं मला वाटतं की आपण किती कमवतो किंवा आपल्याकडे काय आहे याच्यापेक्षा आपल्याकडे एक सॅटिस्फॅक्शन आहे की आपण काहीतरी केलंय, हे जास्त मला महत्वाचं वाटतं. आणि आता हे म्हणाल तर मला आजही असं वाटतं की जे आपल्या गावांकडे वगैरे काही मुलं आहेत ज्यांना अबॅकस हा प्रकार माहित नाहीये की अबॅकस नक्की काय असतं, त्यांच्यापर्यंत पोहोचायला नक्कीच आवडेल.
1: नक्की नक्की, खूप छान विचार आहेत ज्योतिताई तुमचे. खरोखरच दिवसभर आपण काय करतो आणि रात्री आपण काय कमावलं आहे आणि त्याच्यानंतर येणारी झोप ही फार महत्वाचं आहे. कारण की जगत प्रत्येक माणूस असतो, पण त्यामध्येही आपण काय दिवसभर साध्य करतोय, आपला वेळ आपण कसा वापरतोय, आपण काय शिकतोय हे फार महत्वाचं असतं. आणि तुम्ही खरोखर खूप छान काम करत आहात, कारण मुळात तुम्ही स्वतः चांगल्या शिकलेल्या आहात, शिक्षणाचं महत्व तुम्हाला माहिती आहे. आणि ज्या मुलांना शिक्षण घेण्याची इच्छा आहे पण त्यांना मार्ग मिळत नाहीये, अशांसाठी तुमच्यासारखी टीम ही खूप मोठी एक कामगिरी पार पाडते असं मी नक्कीच इथं सांगू शकते. आणि त्यासाठीच वारंवार मी प्रत्येक स्त्रीचं, प्रत्येक शिक्षिकेचं तुमच्या या टीम मधल्या प्रत्येकीचं कौतुक करत असते की प्रत्येक जण आपापले व्याप, आपलं घरदार, आपलं कुटुंब, मुलं बाळ सांभाळून मुलांच्या शिक्षणात, मुलांच्या जीवनात एक नवीन प्रवाह आणत आहात. आणि त्यासाठीच तुमचं सगळ्यांचंच खूप मनापासून मी कौतुक करते. जाता जाता आपण सगळ्या श्रोत्यांना काय सांगू इच्छिता, काय सांगाल सगळ्याच बाबतीत?
0: मी जाता जाता तर एकच सांगेल की आमची जी संस्था आहे ब्रेन ट्रेन अबॅकस, तर ते आमचे जे सर आणि मॅडम आहेत, तर त्यांच्यासाठी मी एकच म्हणजे मला थोडस त्यांच्याबद्दल बोलायला नक्कीच आवडेल की माझ्यासाठी मी एक चार ओळी त्यांच्यासाठी मी सांगते की शब्द त्यांचे दीप झाले, वाट माझी उजळून गेली, त्यांच्या आशीर्वादांच्या सावलीत माझी ओळख मला मिळाली.
1: क्या बात आहे.
0: ह्या चार ओळी मला माझ्या सर आणि मॅडम जे आहेत आमचे नरेंद्र निकुंभ सर आहेत आणि नंदिनी मॅडम आहेत यांच्यासाठी मला नक्कीच बोलाव्याचं वाटतं. कारण सरांनी अगदी आम्हाला सोप्या भाषेत आणि एक ताई मॅडम, मॅडम हा शब्द तर आमच्याकडे नाहीच आहे, सर नेहमी सरांच्या तोंडामध्ये आमच्यासाठी ताई हा शब्द असतो, लहान असो मोठा असो. त्यांनी इतक्या साऱ्या ताई गोळा केल्या आहेत आणि आम्हाला सगळ्यांना एकत्र घेऊन ते पुढे चालतात ना, ते खूप छान आहे. आणि असे व्यक्ती ज्या वेळेस आपल्याला मिळतात ना, नक्कीच आपल्याला आपल्या जीवनाचा मार्ग सापडतो आणि आपण एक सत्कर्मी आणि चांगल्या विचारांकडे आपण वळतो असं मला सांगावंसं वाटेल. त्यामुळे मी आपल्या सगळ्या श्रोत्यांना सांगेल की आपल्या आयुष्यामध्ये अशी चांगली माणसं कमवायला शिका आणि ज्यावेळेस आपल्या सोबत ही अशी माणसं असतात ना, त्यावेळेस आपण नक्कीच आयुष्यामध्ये पुढे जाऊ शकतो.
1: नक्की नक्की, खूप छान शांततेने आणि खूप सुंदर पद्धतीनं आजची ही मुलाखत

0: झाली. प्रत्येकीचं एक एक वेगळे पण मी प्रत्येक मुलाखतीच्या भागातनं अनुभवत गेले, सांगत गेले. तुमच्याकडनं मला सुद्धा खूप काही गोष्टी प्रत्येकाकडनंच शिकायला मिळाल्या आणि मलाही खूप छान वाटलं हे सगळं ऐकून. खूप सुंदर तुमचे विचार आहेत, खूप छान तुम्ही काम करत आहात. असंच यश तुम्हाला कायम मिळत राहू, अशीच छान प्रगती तुमची होत राहू. आणि मिस्टरांनी तुम्हाला खूप छान सपोर्ट केला त्याच्याबद्दल त्यांचंही मी कौतुक करते, त्यांचेही आभार, त्यांचंही अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा. तुम्ही आज वेळ काढला त्याच्याबद्दल आणि आपल्या आज ही छान मुलाखत झाली त्याच्याबद्दलही मी आपले मनापासून आभार मानते, मनपूर्वक धन्यवाद.
1: मी तुमचे खूप सारे धन्यवाद मानते की आमच्या सगळ्या टीचर्सला तुम्ही हे प्लॅटफॉर्म दिलं की त्या इथे मनमोकळेपणाने बोलू शकतात, त्यासाठी तुमचंही खूप खूप

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले आणि मोहम्मद अजीज यांच्या आवाजात. कानून अपना अपना या चित्रपटामधला, शब्दरचना इंदिवर यांची, संगीतकार बप्पी लहरी.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदे तज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत अलका याज्ञिक यांनी गायलेलं, अंजान यांची शब्दरचना, आनंद मिलिंद यांचं संगीत. चित्रपट आहे मा पेटी.

0: नमस्कार, मी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम बोलतोय. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे उदित नारायण आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात. इंदिवर यांच्या या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. हे गीत आपण ऐकणार आहोत मैं तेरा दुश्मन या चित्रपटामधलं.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: आणि अलका यादव यांच्या स्वरात गीत या चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात. इंदिवर यांच्या गीताला संगीत दिलं आहे बप्पी लहरे यांनी.

कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं धरम करम या चित्रपटामधलं गीत. मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीत आहे राहुल देव वर्मन यांचं.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16 512 ह्या क्रमांकावर.
2: दुलारा ह्या चित्रपटामधलं निखिल विनय यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे राणी मलिक यांचं.

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत अनवर सागर यांचं गीत अपमान की आग या चित्रपटामधलं, मोहम्मद अजीज आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे नदीम श्रवण यांचं.

0: नमस्कार, मी संदेश कुलकर्णी आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: कार्यक्रमात आता ऐकूया चोरी मेरा काम या चित्रपटामधलं वर्मा मलिक यांचं गीत। संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी आणि हे गीत ऐकूयात किशोर कुमार यांच्या आवाजात।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो, पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: नाशिक महानगरपालिका पुरस्कृत क्षितिज प्रस्तुत
1: स्वर्गीय सुमनताई कल्लडपूर यांना नाशिककरांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यासाठी भावसुमनांजली कार्यक्रम.
0: रात्र आहे पौर्णिमेची. गायिका सुविद्या कुलकर्णी, सहगायक मुग्धा कुलकर्णी, अभिषेक नलावडे, क्षितिजा कुलकर्णी, साथसंगत अनिल धुमाळ, प्रणव हरिदास, शुभांगी भावसार, महेश कुलकर्णी, आदित्य कुलकर्णी, अभिजित शर्मा आणि महेश फुलपगार. निवेदन अमेय रानडे. सोमवार दिनांक 29 जून 2026 रोजी सायंकाळी 6:30 महाकवी कालिदास कला मंदिर नाशिक. प्रवेश विनामूल्य.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: श्री राजूभाऊ यादव यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा। शुभेच्छुक नितीन लासुरे, अध्यक्ष एकता खाटीक समाज फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य।

0: इंजिनिअरिंग ला ऍडमिशन घ्यायचंय, पण कन्फ्युज आहात.
1: कम्प्युटर घ्यावं की आयटी, एआय, मेकॅनिकल की दुसरी कोणती ब्रांच निवडायची?
0: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी, आणि योग्य करिअर डिसिजनच बनवतं सक्सेसफुल फ्युचर.
1: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रांच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन.
0: आजच संपर्क करा एड्युकॉन, स्वप्नील जोशी, 9422283655.
2: महान या चित्रपटामधलं अंजान यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकणार आहोत एक खिलाडी बावन पत्ते या चित्रपटामधलं. हसरत जयपुरी यांची गीतरचना, संगीतकार सोनिक ओमी यांच्या आवाजामधलं गीत.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247-26-26 या आमच्या क्रमांक.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत मोहम्मद अजीज आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं हे गीत आहे आनंद बक्षी यांचं. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल. हे गीत आता आपण ऐकणार आहोत आपके साथ या चित्रपटामधलं.

0: नमस्कार, मी सयाजी शिंदे. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: बांग भरो सजना या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल आणि गायक स्वर आहे किशोर कुमार आणि आशा भोसले यांचा.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकूया वर्मा मलिक यांचं आशा भोसले यांच्या आवाजात. मुजरिम चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे सोनिक ओमी यांचं.

0: नमस्कार रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोते हो, आपण ऐकत आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. कायदा, इतिहास आणि वारसा नियोजन यांचा रंजक प्रवास. जगप्रसिद्ध व्यक्तींची मृत्यूपत्रे, ऐतिहासिक घटना, गाजलेले न्याय निर्णय आणि त्यातून मिळणारे महत्वाचे कायदेशीर धडे हे घेऊन आपण दर आठवड्याला भेटणार आहोत ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांना. महेंद्रजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वासवर.
1: नमस्कार.
0: श्रोत्यांनो, या आठवड्याची गोष्ट एप्रिल 1945. इतिहासातील सर्वाधिक वादग्रस्त व्यक्तींपैकी एक असलेला ऍडॉल्फ हिटलरजी, दुसरं महायुद्ध संपण्याच्या उंबरठ्यावर होतं. हिटलरचं साम्राज्य कोसळत होतं आणि अशा परिस्थितीत बर्लिन मधील भूमिगत बंकर मध्ये मृत्यूच्या अवघ्या काही तास आधी हिटलरने दोन महत्वाचे दस्तऐवज तयार केले. एक म्हणजे त्याचं वैयक्तिक मृत्यूपत्र आणि दुसरं राजकीय मृत्यूपत्र. विशेष म्हणजे मृत्यूपत्र तयार करण्याच्या काही तास आधीच त्याने आपली अनेक वर्षापासूनची मैत्रीण इव्हा ब्राऊनशी विवाह केला होता. मृत्यूपत्र बनल्यानंतर शत्रूच्या हातात सापडू नये म्हणून दोघांनीही आत्महत्या केली. हिटलरच्या वैयक्तिक मृत्यूपत्रात त्याच्या मालमत्तेबाबत सूचना देण्यात आल्या होत्या, तर राजकीय मृत्यूपत्रात त्याने आपल्या राजकीय विचारांची नोंद केली होती. या दोन स्वतंत्र दस्तऐवजामुळे इतिहासकार आणि कायदेतज्ञ आजही या प्रकरणांचा अभ्यास करतात. यातून एक महत्वाचा धडा मिळतो बरं का, व्यक्ती कितीही प्रभावशाली असो, जीवनाच्या शेवटच्या टप्प्यावर आपल्या इच्छांची आणि मालमत्तेची कायदेशीर नोंद करून ठेवण्याची गरज सर्वांनाच वाटते. सर, मृत्यूपत्रात मालमत्तेबरोबरच वैयक्तिक इच्छा किंवा संदेश सुद्धा लिहिता येतो का?
1: निःसंशयपणे असं करता येऊ शकतं. मृत्यूपत्रात मालमत्तेच्या वाटपाबरोबरच काही वैयक्तिक इच्छा, अंत्यसंस्कारांबाबतच्या सूचना किंवा कुटुंबियांसाठी संदेशही नमूद करता येतात. मात्र अशा वैयक्तिक इच्छांमुळे मालमत्तेच्या कायदेशीर वाटपाच्या तरतुदीमध्ये संदिग्धता किंवा विरोधाभास निर्माण होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असते.
0: क्या बात है. श्रोत्यांनो, पुन्हा भेटूया नवीन गोष्टीसह आणि नव्या कायदेशीर धड्यासह ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांच्या बरोबर गोष्टी मृत्यूपत्रांच्या. संपर्क लीगल शील्ड 7385 340 454.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: रसिका नमस्कार. 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरती सगळ्या रसिक श्रोत्यांचं मी देविका मनपूर्वक स्वागत करते. मंडळी आपकी फरमाईश या आपल्या आवडत्या फोन इन कार्यक्रमात आम्ही पुन्हा एकदा हजर झालेलो आहोत आपल्या आवडीच्या गाण्यांचा नजराणा घेऊन. बघूया आजच्या कार्यक्रमातला पहिला फोन कुणाचा आहे ते.
1: हॅलो
2: हॅलो आपकी फरमाईश.
1: हो
2: नमस्कार मॅडम, मी प्रमोद वेलकर तिडकोत. हो मला फरमाईश द्यायची होती नाट्यसंगीतची वसंत देशपांडेच्या आवाजात मृगनयन आहे रसिक मोहिनी.
1: बरोबर
2: ते लावलं तर बरं पंडितराज जगदीश मी आणि माझे काही मित्र पर्यंत ऐकत खूप सुंदर नाट्यमध्ये लावलं तर आपल्याला धन्यवाद. चालेल,
1: ओके,
2: थँक्यू.

0: बरोबर, काय करता आपण?
1: काही नाही, मी गृहिणी आहे घरात. 72 साली माझं वय.
0: अरे वा, अरे वा, छान छान.
1: हो हो हो. आणि काही नाही, मग काय गाणे ऐकायचे काम करतो आम्ही विश्वास चॅनल.
0: बर,
1: दिवसभर तेच चालू असतं आमचं.
0: हो हो हो, छान वाटलं ऐकून.
1: हो हो, जावा मग तेवढं गाणं.
0: नक्की नक्की नक्की.
1: बर बर बर, ठीक आहे.
0: धन्यवाद.
1: हो हो.

0: हेलो।
1: हाँ, आप तो फरमाइए। हेलो।
0: हो बोला सर।
1: हाँ जी सर, नमस्ते। कशा आहेत? रेडिओ रेडिओ शो वरचे सर्व
0: हो
1: श्रोते?
0: छान।
1: ओके, खरंच आपले कार्यक्रम सर्व एकदम व्यवस्थित असतात, त्यामुळे मी मुंबईवरून बोलतोय
0: हाँ।
1: सर्वप्रथम। कृष्णा शिंदे, तर मला एक गाणं एका पिक्चरचं, कॉफी कॉफी चित्रपट आहे, उदित नारायणने गाणं गायलेलं आहे, घर से निकलते ही।
0: ठीक है ठीक।
1: ओके
0: लव अभी नक्की लव।
1: ओके ओके, थैंक यू।
0: हाँ।

0: हेलो।
1: हेलो। हाँ
0: हाँ बोला।
1: रमाइश नंबर है ना, रेडियो विश्वास।
0: वो रेडियो विश्वास नंबर है, बोला ना।
1: आम्हाला एक रमाइश मॅडम।
0: बर बर, काय नाव आपलं आणि कुठून बोलताय?
1: मी राहायला मेरी परिसरातये, पण मी आता सातपूरवरून बोलते।
0: बर बर, बोला।
1: आम्हाला मोरा पिक्चरचं गाणं ऐकायचं होतं।
0: अच्छा, कुठलं?
1: ते गाणं ते बोल आहे ना, कधी चार।
0: बर, चालेल चालेल।
1: ओके,
0: हो हो, ठीक, धन्यवाद।

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
0: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
3: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही, नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
3: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड, आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
4: अटी व शर्तीला.
5: हॅलो.
6: हा बोला.
5: हॅलो, रेडिओ विश्वास ना?
6: हो, रेडिओ विश्वास.
5: मॅडम, फरमाईश मध्ये नाव सांगायचं होतं, गाणं सांगायचं होतं.
6: हो सांगा.
5: मी जनार्दन बराटे.
6: हो.
5: धनराजनगर, जेल रोड, नाशिक रोड. धर्मात्मा मधल क्या खूब लगती हो.
6: हे
5: गाणं सांग. मॅडम बोलताय ना?
6: हो हो हो हो सर.
5: ओके ओके. देविकात मॅडम ना?
6: देविका.
5: देविका. ओके ओके ओके, सॉरी.
6: ठीक आहे सर, धन्यवाद.
5: हो धन्यवाद.

0: हॅलो परमेश सर.
1: हो हो बोला सर.
0: परमेश जोशी होतो.
1: हो सांगा ना.
0: इंस्पेक्शन आहे खुदगड.
1: बर
0: जिंदगी का नाम जोशी.
1: चालेल चालेल ठीक आहे सर. नक्की ऐकूया.
0: थँक्यू.
1: हो धन्यवाद.

0: हॅलो.
1: हा, विश्वास रेडिओ.
0: हो हो, बोला बोला.
1: हा हा, नमस्कार मॅडम.
0: नमस्कार नमस्कार.
1: आता मला मी नवनाथ नगर मधनच बोलते, मंदा कुलकर्णी.
0: बर.
1: हा, तर मला रामायणातलं लाजली सीता स्वयंवराला पाहुणे रघुनंदन सावळा हे गाणं ऐकण्याची इच्छा आहे.
0: बर बर.
1: हा, तुमचे कार्यक्रम खूपच छान असतात बर का?
0: हो हो,
1: आणि खूपच आवडतं आम्हाला.
0: धन्यवाद धन्यवाद. काय करता आपण?
1: काय, मी वृत्त आहे 76 वर्षाची. आता 77 लागेल वीज चुलीला मला.
0: अरे वा अरे वा अरे वा, छान छान.
1: हा, सध्या वीज चुलीला माझा वाढदिवस आहे.
0: बर.
1: हा, आणि मी घरीच असते.
0: बर बर.
1: त्याच्यामुळे काय सेम आपला पहाटे 4 वाजेपासून 3 वाजेपर्यंत आपलं 7 वाजेपर्यंत चालूच राहतं. तिन्ही पण देवाचेच आहे ना, मग ते ऐकायला बरं वाटत.
0: हो, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि नक्की ऐकूया. कारण
1: धन्यवाद, तुम्हाला खूपच छान कार्यक्रम असता. आणि आपल्याला भेटायचं असलं तर केव्हा भेटू शकता? आपण कुठे भेटू शकता?
0: इथे रेडिओचं ऑफिस आहे ना, इथे येऊ शकता आपण.
1: ते कुठे आलं?
0: गोविंद नगरला, प्रकाश पेट्रोल पंप आहे ना तिथे.
1: गोविंद नगरला आहे का? बरं बरं. ते जानकी जीवन सांगतात ना, त्यांना नमस्कार करावा, त्यांच्या चरणी मस्तक लीन व्हावं असं मला इच्छा आहे माझी.
0: बर बर बर. अच्छा.
1: हा, म्हणून म्हटलं तुमच्याकडे येऊ म्हणजे सगळी चौकशी होईल.
0: हो हो, नक्की नक्की नक्की.
1: बरं, धन्यवाद.
0: हो, धन्यवाद धन्यवाद.
1: हा, ठेवते.
0: हो हो.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, एचपीटी कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
2: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
1: हो, पण फार खर्च आला असेल ना?
2: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
1: काय सांगतो?
2: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8380016512 किंवा 247626 या

0: विश्वास टाइम चेक
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

आर्थिक गुंतवणुकीचे योग्य नियोजन म्हणजे भक्कम भविष्याचा आधार. याच पैशाची गणित सोपी करून सगळ्यांना अर्थसाक्षर करणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका अर्थविश्व, दर मंगळवारी दुपारी 12:30 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 8:00. सादर करते प्रमोद पुराणिक, अर्थविश्व फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 26 किंवा 8380016512 या क्रमांकावर.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

नाशिक महानगरपालिका पुरस्कृत क्षितिज प्रस्तुत स्वर्गीय सुमनताई कल्लडपूर यांना नाशिककरांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यासाठी भावसुमनांजली कार्यक्रम. रात्र आहे पौर्णिमेची. गायिका सुविद्या कुलकर्णी, सहगायक मुग्धा कुलकर्णी, अभिषेक नलावडे, क्षितिजा कुलकर्णी, साथसंगत अनिल धुमाळ, प्रणव हरिदास, शुभांगी भावसार, महेश कुलकर्णी, आदित्य कुलकर्णी, अभिजित शर्मा आणि महेश फुलपगार. निवेदन अमेय रानडे. सोमवार दिनांक 29 जून 2026 रोजी सायंकाळी 6:30 महाकवी कालिदास कला मंदिर नाशिक. प्रवेश विनामूल्य.

0: टाइम चेक।
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
7: श्रोते हो नमस्कार, 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनल वरती आता प्रसारित करीत आहोत आमच्या चौरवरीत आणि उद्या सकाळच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा। संध्याकाळचे 7 वाजले, रूपरेषांतर आपण ऐकणार आहात शुभंकृती आणि स्तोत्र, आणि त्यानंतर संध्याकाळी 7:10 आपण ऐकणार आहात कार्यक्रम मनाचा आरसा। रात्री 8 गीत प्रतिमा, संवादक रामचंद्र कुलकर्णी। रात्री 9 आपण ऐकणार आहात कार्यक्रम वृत्तीची निवृत्ती। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आम्ही करणार आहोत सादरकर्त्या कविता गायथाने। रात्री 11 आपकी फरमाइश या फोन इन कार्यक्रमाचं पुनःप्रसारण। रात्री 12 ते 4 हिंदी चित्रपट संगीत, 4:00 भक्तिगीतांनी आपण सुरुवात करणार आहोत। सकाळी 6:05 गोंदवलेकर महाराजांचे विचार, सादर करते दत्ता सरदेशमुख। 6:10 भक्तिसंगीत, 6:30 दासबोधाच्या निरूपणाचा आनंद आपण घ्याल, संवादक पद्माकर देशपांडे। 6:35 प्रभात विश्व, सादर करते ऋषिकेश आयाजित। सकाळी 7 कार्यक्रमांची रूपरेषा प्रसारित होईल आणि त्यानंतर आमच्या पुढील कार्यक्रमांचा आनंद आपण घेऊ शकाल। श्रोते हो, रूपरेषा आपण ऐकली आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्या सकाळच्या काही ठळक कार्यक्रमांची। आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ।

0: श्री राजू भाऊ यादव यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक नितीन लासुरे, अध्यक्ष एकता खाटीक समाज फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना.
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मी आहे राधिका जोशी, सादर करते आहे कार्यक्रम मनाचा आरसा समर्थांचा वारसा। श्रोते हो, या कार्यक्रमात आपले मनापासून स्वागत। मनाचे श्लोक हा समर्थ रामदास स्वामींचा एक असा ठेवा आहे की जो आजही आपल्याला जगण्याची दिशा देतो। सुसंस्कारित आणि सुदृढ मन असलेली पिढी घडवणे हेच या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे बरं का। श्रोते हो, या कार्यक्रमात एक मनाचा श्लोक, त्याचा सोपा सरळ अर्थ आणि त्या अनुषंगाने मिळणारा संदेश असणार आहे। श्रोते हो, मनाचे श्लोक ग्रंथातील आजचा आपला श्लोक क्रमांक 89।

श्रोते हो, आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांचे असे असते की आपले अर्धे आयुष्य पैसे, यश, प्रतिष्ठा प्राप्त करण्यात जाते आणि उरलेले आयुष्य आपल्या प्रकृतीची काळजी घेण्यात निघून जाते. अशा प्रकारे राम नाम घ्यायला आपल्याला वेळ कुठे आहे? समर्थ यावर उपाय सांगतात. जनी भोजनी नाम वाचे वदावे. जनी म्हणजे जनात, म्हणजे लोकांमध्ये वावरत असताना सर्व काळी मनामध्ये आणि भोजन करत असताना आपण नामस्मरण करतच राहावे असे समर्थ म्हणतात. परमेश्वराचे नाव मोठ्या आदराने आणि उच्च स्वरात घ्यावे. या ठिकाणी असे करता येईल की फोनवर आपण हॅलो या शब्दाने सुरुवात करतो, त्याऐवजी आपण राम राम किंवा जय श्रीराम अशा शब्दाने सुरुवात करून फोनवर बातचीत करू शकतो. श्रोते हो, आपण जे भोजन घेतो त्या आहाराने आपल्या शरीराचे भरण पोषण होत असते. याच अन्नापासून मग रक्त तयार होते. प्रत्येक पेशी पेशीत हे रक्त उतरत असते. थोडक्यात काय, आपण अन्न जसे घेऊ तसा आपला स्वभाव आणि आपल्या वृत्ती तयार होतात. म्हणून अन्न तयार करत असताना, अन्नावर, अन्न पदार्थांवर प्रक्रिया करीत असताना, जसे की निवडणे, चिरणे, डब्यात घालून ठेवणे, अशा सर्व क्रिया करत असतानाही राम नाम घ्यावे. यामुळे सर्व अन्न सात्विक होते. सात्विक आहाराने सत्वगुण वाढतो आणि राजसिक आणि तामसिक आहाराने रजतम गुणांची वाढ होते. श्रोते हो, आपल्या देशात आहार शास्त्राचे जेवढे प्रयोग आणि चिंतन केले आहे तेवढे कोणत्याही इतर देशात केलेले दिसत नाही. श्रोते हो, म्हणूनच भारतीय पदार्थ बनवण्यासही अवघड असतात. जेवण करताना मनस्थिती कशी असावी यावर ऋषी मुनींनी खूप विचार केला आहे, बर का? म्हणून जेवताना भजन किंवा श्लोक म्हणायची पद्धत आपल्याकडे आहे. नर्मदेच्या किनाऱ्यावर आपण जर गेलो तर तिथल्या आश्रमात प्रत्येक पदार्थानंतर राम म्हणायची पद्धत आहे. रोटी राम, चावल राम, दाल राम इत्यादी इत्यादी. श्रोते हो, समर्थ म्हणतात, उदरभरण नोहे जाणीजे यज्ञकर्म. थोडक्यात भोजन हे यज्ञकर्म मानले आहे आणि त्यातील प्रत्येक घास म्हणजे आहुती आहे. असे असताना जेवताना बाष्कळ बडबड करण्याऐवजी भगवत चिंतन करावे. श्रोते हो, मंगळागौरी पूजनानंतरही सुवासिनींना जेव्हा जेवायला वाढतात तेव्हा मौन घेऊन

0: देण्यास सांगितले जाते. याचाच अर्थ आपल्या काही व्रतांमध्येही भोजन क्रियेच्या बद्दल खूप चिंतन केले आहे, हो ना? तुकाराम महाराज म्हणतात, पवित्रते अन्न हरी चिंतने भोजन, तुका म्हणे चवी आले जे का मिश्रित विठ्ठली. स्वयंपाकघरातील वातावरण, भोजनगृहातील वातावरण प्रसन्न करण्यासाठी आपल्याकडे काही प्रथा आहेत बरं का. कर्णमधुर संगीत, उदबत्तीचा सुगंध, पानाभोवती आकर्षक रांगोळी, क्वचित प्रसंगी समयी प्रज्वलित करून जेवणाच्या ताटासमोर ठेवणे, अशा अनेक गोष्टी आपण करत असतो. यामागेही ऋषीमुनींचा खूप मोठा विचार आहे. श्रोते हो, जेवणापूर्वी श्लोक पठण करणे लोक विसरले आहे. टी व्ही समोर बसून किंवा त्याही पुढे जाऊन मोबाईलमध्ये पाहत जेवण करण्याची सवय अनेकांना लागली आहे. यामुळे चांगले संस्कार होतच नाही, उलट नको ते संस्कार होऊन अन्न पोटात जाते. श्रोते हो, मणिभाई देसाई या गृहस्थांनी केलेला एक प्रयोग विलक्षण आहे बरं का. मणिभाई देसाई यांनी काही अंतर ठेवून दोन स्वतंत्र गोशाळा उभ्या केल्या. एका गोशाळेत बासरी वादन सुरू ठेवले आणि दुसऱ्या गोशाळेत पॉप संगीत सुरू ठेवले. प्रयोगाअंती असे लक्षात आले की बासरी ऐकणाऱ्या गायी जास्त दूध देत होत्या, तर पॉप संगीत ऐकणाऱ्या गायींनी कमी दूध दिले. यानंतर गोठ्यातील वाद्य संगीताची आदला बदल केली. प्रयोगाअंती पुन्हा असे लक्षात आले की ज्या गायींनी पूर्वी बासरी ऐकून जास्त दूध दिले त्याच गायी पॉप संगीत ऐकल्यावर कमी दूध देऊ लागल्या. श्रोते हो, संगीताचे काहीही ज्ञान नसणारी जनावरे जिथे प्रतिसाद देतात, तर मनुष्य हा तर संगीतप्रेमी प्राणी आहे, हो ना? जेवताना सुरुवातीला श्लोक म्हणून जेवण सुरू करावे, चांगले सकारात्मक विचार करीत जेवण करावे, अशाने नक्कीच प्रकृतीवर अनुकूल परिणाम होईल, नाही का? म्हणून श्रोते हो, जुन्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आपण आधुनिकतेच्या नावाखाली उगीच बंद करणे योग्य नाही. ईश्वर चिंतन करीत भोजन केल्याने अन्नातील दोष आपोआप नाहीसे होतात. श्रोते हो, सज्जनगडावरही आपण जर गेलो तर भोजन प्रसाद गृहात जेव्हा अन्न वाढण्याचे काम चालू असते त्यावेळी श्रीराम जयराम जय जयरामचा जप करीत भक्त आपल्याला जेवण वाढत असतात. परमेश्वराच्या नावाचा गद्य घोष गर्जना करून सगळ्यांनी मिळून अशा पद्धतीने देवाचे नाम घ्यावे. म्हणजे आपण जे जेवतो तो आपल्या अंतरात्म्यातील परमेश्वराला नैवेद्य प्रसाद म्हणून आपल्या अन्नात येतो. राम आत्माराम भेटीला आल्यासारखे वातावरण तिथे निर्माण होते. हे अन्न आपल्याला खरी तृप्ती देते. श्रोते हो, हे करणे फारसे अवघड नाही बरं का. फक्त आपण सगळ्यांनी मिळून ठरवायचे आणि करायचे असते. मग बघा परमेश्वर कशी कृपा करतो ते. श्रोते हो, सणवार, गणपती, महालक्ष्मी पूजन, नवरात्री यावेळी कुटुंबातील सर्व जण एकत्र आपण जेवतोच ना. त्यावेळी आपण टी व्ही, मोबाईल यासारख्या काही गोष्टी जवळ घेतो का? आणि त्यावेळी आठवावे अन्नप्रसादाला एक अवीट अशी गोडी आलेली असते. अवीट अशी गोडी आलेली असते जेवणानंतर आपल्याला किती आनंद मिळालेला असतो. मग हीच गोष्ट आपण आपल्या छोट्या कुटुंबातही करूया ना. समर्थांनी सांगितलेली अशी छोटीशी गोष्ट नक्कीच करायला हवी. जय जय रघुवीर समर्थ.
1: श्रोते हो, याबरोबरच मी राधिका जोशी आता आपली रजा घेते आहे. पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास. धन्यवाद.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

कट्टा स्त्रियांचं भावविश्व उलगडून दाखवणारा आपला विशेष कार्यक्रम ज्याचं नाव आहे लेडीज कट्टा. सादर करते प्रियंका घरटे. तेव्हा ऐकायला विसरू नका दर बुधवारी दुपारी 1 वाजता लेडीज कट्टा.

आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500520 आणि 98349 52278.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: नमस्कार, मी राहुल देशपांडे. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
1: आता अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी, अंगणात, पार्किंग किंवा अगदी टेरेस वरती आयोजित करणं अगदी सोपं.
2: सूरविश्वास, सूरविश्वास कुमार मंच, अष्टोप्रहर स्वरहोत्र, यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी. संकल्पना विनायक रानडे, चार चौघ, ग्रंथ तुमच्या दारी.
1: या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबानं वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं, ज्या योगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल.
2: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा. 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777.

0: रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज. This hour is brought to you by विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. संचयात समृद्धी.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
2: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज. आपकी फरमाइश. आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाइश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाइश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

श्रोता नमस्कार। घर आजा घिरे आए हे तुम्ही आत्ता ऐकत आहात ना, तेव्हा त्याच वेळी बदरागीर आलेत का किंवा आभाळ दाटून आले का हे मला सांगता येणार नाही, पण तुमचं मन मात्र यावेळी नक्कीच दाटून आलं असणार। प्रत्यक्ष दीदीचा घननीळ स्वर, चित्रपट छोटे नवाब आणि हे शब्दवाही संगीत कोणाचं, तर ते संगीतकार ही आपले छोटे नवाबच। तुम्ही म्हणाल हे आणखीन छोटे नवाब कोण, सांगतो मित्रांनो, पण आधी या गाण्यातला पाऊस ऐकूया। घर आजा घिरे आए।

हे छोटे नवाब म्हणजे आरडी राहुल देव बर्मन. सचिन दादा सगळे दादा म्हणत सिनेसंगीतातले दादाच होते ते, आणि राहुल देव हे त्यांचे छोटे दादा. छोटे नवाबच की संगीत त्यांनी स्वतंत्रपणे संगीतकार म्हणून दिलं. तेव्हा या छोट्या नवाबांचं वय किती असावं? अहो, फक्त 21 वर्ष. ग्रेट. 27 जून 1939 हा आरडीचा जन्मदिवस, आणि याच निमित्तानं आज त्यांचं हे गीतस्मरण. रेडिओ विश्वास, मी रामचंद्र कुलकर्णी आणि आपल्या गीतप्रतिमेचे तमाम रसिक श्रोते, आपल्या सगळ्यांनाच आज आणि आत्ता कुछ कहना है.

बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. तसा राहुलदेव यांचा स्वरही पाळण्यात असतानाच ऐकू येत होता सर्वांना. लहानपणी ते रडायचे.

आपलं हिंदुस्थानी संगीत आणि वेस्टर्न म्युझिक यांचा सुंदर मिलाफ, वंडरफुल ब्लेडिंग म्हणजे आरडी. खरं तर आरडी म्हणजे रिदमिक अँड डायनॅमिक. आरडी हे पहिल्यांदाच सिद्ध झालं ते तिसरी मंजिलमध्ये 1966 हा सिनेमा. ब्लॉकबस्टर ठरला. शम्मी कपूर, आशा पारेख, हेलन, मजरू सुलतानपुरी, रफी आणि आशा, जबरदस्त टीम, जबरदस्त गाणी. याच तिसरी मंजिलमुळं पंचमनाही त्यांची मंजिल

मित्रांनो, आरटी म्हणजे अफाट माणूस, कशातून काय निर्माण करील याचा काहीच नेम नाही. काचेचे ग्लास, चमचे, बाटल्या, टायर, फुगे आणि असंच टाकाऊ सामान, अगदी सटर फटर. पण त्यातूनच वेगळं संगीत ते निर्माण करीत. चुरा लिया है तुमने जो दिल को या गाण्याची सुरुवातच काचेचे ग्लास एकमेकावर वाजून होते. माहित आहे आपल्याला किती छान. दोनों की आंखों में रात का सुरमा हे गाणं तुम्ही ऐकलंय? ऐकलं असेल, पण नसेल तर आता ऐका. कल्पनारम्य संगीत आणि खुद्द पंचमचाच आवाज, गुलजार गाणं. होय, ग्रेट ग्रेट.

गुलजार साहेबांचे शब्द अशा तऱ्हेने बांधणं म्हणजे कमाल. पण ही कमाल पंचमदांनी सगळे लीडिंग गीतकार हिरोज हिरॉईन्स यांना आपल्या रिदममध्ये बांधून अक्षरशः करून दाखवली. कर दिखाया पहा ना, 30-35 वर्षात तब्बल 331 होय 331 फिल्म्स आणि त्यात 292 हिंदी. फिल्मफेअर अवॉर्डशी तब्बल 17 नॉमिनेशन्स आणि 3 फिल्मफेअर अवॉर्डसुद्धा. मित्रांनो, काळाच्या फार पुढचं संगीत देणारा हा अवलिया अमीर रसी आज त्यांना एवढंच म्हणून, ये प्यार ना होगा कम पंचम तेरी कसम.

आरडीच्या गाजलेल्या गाण्यांवर थोडं थोडं जरी बोललं ना तरी 10-20 कार्यक्रम सहज होतील गीत प्रतिमेचे. अगदी साध्या साध्या प्रसंगात त्यांना गाणं दिसे, संगीत दिसे. एकदा काय झालं, पावसाचे दिवस होते आणि सिगरेट काही पेटत नव्हती त्यांची, तर अशा सिच्युएशनमध्ये त्यांना गाणं कोणतं सुचावं? चिंगारी कोई भडके हे अमर प्रेमचं अजरामर गाणं. त्यांची गाणी पाश्चात्य ढंगाची पण भारतीय सुरावटीची होती. संगीताचं अत्यंत तरल कान होतं त्यांच्याकडे, या माणसाकडे. म्हणूनच तर मग मोठे बोल बोले बोले पायलिया.

एकुलत्या एका आयुष्यात फार मोठं काम केलं पंचमदांनी. ए मेरी टोपी पलट घ्या हे गाणं कित्या वर्षी करावं त्यांनी? अवघ्या 9व्या वर्षी केलं. होय, आणि अभिनय सुद्धा केला भूत बंगला आणि प्यार का मौसम मध्ये. संगीता एवढंच, कारवर म्हणजे गाड्यांवरही प्रेम असायचं त्यांचं. आता मिरची किती प्रकारच्या, तर तब्बल 200 प्रकारच्या मिरच्या त्यांनी लावल्या होत्या त्यांच्या घराच्या प्रांगणात मेरीलँड अपार्टमेंट मध्ये. नऊत ऑर्गन तर मस्तच वाजवायचे ते. मित्रांनो, दोस्तीचं म्युझिक एलपीचं आहे, लक्ष्मीकांत प्यारेलाल, पण तो सुप्रसिद्ध बाजा मात्र पंचमचा बरं का. अत्तराचेही ते शौकीन होते. मित्रांनो, अत्तर म्हणजे खुशबू, आणि खुशबू म्हणजे राहुलदेव बर्मन.

1942 अ लव्ह स्टोरी ही आरडीची आखरी फिल्म, शेवटचा चित्रपट. 1942 फिल्मफेअर अवॉर्ड मिळालं खरं, पण सारी गाणी हिट व्हायच्या आधीच आरडी गेले ते परत नाही येण्यासाठी. रेडिओ विश्वास, मी रामचंद्र आणि आपण सगळे त्यांचे जगभरातले चाहते आज एवढंच सांगू, आरडी की शान रहेगी और उनके संगीत के शोले भी रहेंगे हमेशा के लिए, हमेशा हमेशा के लिए.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: आशा भोसले आणि मन्नाळे यांनी गायलेलं शैलेंद्र यांचं गीत आता ऐकूयात. बूट पॉलिश या चित्रपटामधलं संगीतकार शंकर जयकिशन.

0: इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचंय, पण कन्फ्युज आहात.
1: कम्प्युटर घ्यावं की आयटी, एआय, मेकॅनिकल की दुसरी कोणती ब्रांच निवडायची?
0: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी.

0: आणि योग्य करिअर डिसिजनच बनवतं सक्सेसफुल फ्युचर.
1: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रांच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन.
0: आजच संपर्क करा एड्युकॉन, स्वप्निल जोशी 9422283655.
2: अहो, पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे? आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
3: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
2: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 9 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक
1: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. रसिक हो वृत्तीची निवृत्ती ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. गेल्या दोन भागांमध्ये मागच्या आपण आफळेबुवा आणि हरिदासबुवा यांच्याकडून विविध विषयांवरती मार्गदर्शन घेतो आहोत. कविताताई त्यांना अतिशय योग्य असे प्रश्न विचारतायत आणि त्यांच्याकडून आपल्याला छान असं भरभरून नॉलेज सुद्धा मिळतं आहे. तर आजच्या भागामध्ये सुद्धा माझे आणि कविताताईंचे असा दोघींचेही काही प्रश्न बुवांसाठी असणार आहेत. तर कीर्तनाची कार्यशाळा आहे आणि त्या अनुषंगाने अनेक प्रश्न माझ्या डोक्यात जसे आहेत तसे कविताताईंच्या सुद्धा आहेत. तर कविताताई तुम्हाला काय आज बुवांना प्रश्न विचारावा असं वाटतो आणि आजच्या भागाची सुरुवात कशी करावीशी वाटते?
1: मला आयोजक म्हणून एक प्रश्न विचारायचा आहे आणि तुमची शिष्या म्हणून पण एक मी प्रश्न विचारणार आहे. पहिला प्रश्न शिष्या म्हणून की जो की कीर्तनात तुम्ही जे आता सांगितलं की कलेचं किंवा विनोदाचा जो आत्ता आपला विषय झाला, तर कीर्तन ही कला आहे की भक्ती आहे हा एक प्रश्न. आणि आयोजक म्हणून असा प्रश्न की जे आत्ता आपण स्क्रिप्टेडचा विषय केला, तर ह्या शिबिरामध्ये आपण काही स्क्रिप्ट कोणाला देणार आहोत की नाही हा पण एक महत्वाचा, कारण हा लोकांकडून मला एक आयोजक म्हणून मला ह्या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागतं. म्हणून हे दोन प्रश्न हवे तुम्हाला.
2: गोष्ट अशी आहे की जेव्हा आपण कीर्तन प्रवचन शिकत असतो तेव्हा ती भक्ती आहे, सादर करतो तेव्हा ती कला आहे. पण कलेचा पाया भक्ती आहे. कलेचं मेसिक तुम्हाला कलेच्या माध्यमातून पोचवायचं आहे काय, तर भक्ती. आपण साधना करत असताना ती कीर्तनातही या सगळ्या गोष्टीचा वापर आहेच. म्हणजे विनोद काही प्रमाणात असायला पाहिजे, खुसखुशीतपणा राहायला पाहिजे, काही संगीताचा भाग असला पाहिजे, हे अगदी सत्य. पण त्यातली प्रबळ घटक हा तत्वज्ञानच असला पाहिजे, हे 100% आपण त्याच्यात पाहतो. आणि आता सुद्धा म्हणजे जी काही आपण दोन कीर्तनं त्याच्यामध्ये शिकणार, कारण 10 दिवसामध्ये यापेक्षा फार काही शिकता येण्यासारखं नसतं. दोन पूर्वरंग दोन आख्यानं, तर त्याच्यासाठी पूर्वरंगाचा अभंग कोणता आहे, तो अभंग सोडवताना काय काय प्रमाणं द्यावीत, कोणत्या क्रमाने याचा विचार करावा, किंवा आख्यानामध्ये कोणती पदं आहेत, हेच आपण स्क्रिप्ट देणार, याच्यात वादच नाही. पण पहिल्या शिबिरासारखंच याच्यात तेही आपण एक कार्यशाळा वर्ग अभ्यास एक आनंद घ्यायचा आहे की एक 2-4 काव्य आपण सगळ्यांनी मिळून करायची त्याच्यामध्ये एक आणखीन भर टाकण्यासाठी, किंवा त्या स्क्रिप्टला अनुसरून मी 4 प्रमाणं सांगितलेत या विषयाला, तर तुमच्या व्यासंगामध्ये तुम्हाला आणखीन कुठली प्रमाणं सुचतात? समूहाने अभ्यास केल्याचे खूप फायदे होतात की ज्यायोगे 100 माणसं 100-200 डोळ्यांनी अभ्यास करत असतात आणि त्यामुळे एका माणसाला जवळजवळ 100 लोकांची चिंतन अनायास प्राप्त होतात या सगळ्यात, की बुवा हेही प्रमाण चालू शकेल, हेही चालू शकेल. आणि मग आपल्याला एखाद्या वेळेला कळू शकतं की जर एखादा चुकीचा विचार करत असेल, त्याने जर चुकीचं प्रमाण, तर मग हे प्रमाण त्याला योग्य कसं नाही, हेही आपल्याला सांगता आलं पाहिजे, तेही शिकवता आलं पाहिजे. म्हणजे समोरच्या चुकीतनं सुद्धा एक शिक्षणच होतं. तेव्हा आपण काही जे बेसिक मटेरियल आहे ते आपण मटेरियल देणार, याच्यात वादच नाही. की जे संस्कृत लोक जे पाठ करायचे ते लिहूनच दिले पाहिजेत, किंवा या भंग पाहिजेत ते लिहून दिले पाहिजेत. पण याच्यावरती तुम्ही वाक्य म्हणताना इथे आणि म्हणा, इथे परंतु म्हणा, आणि झांज तुमची ही अशीच वाजली पाहिजे. तू नाही वाजवली जात झांज तरी मला चालेल. पण त्या गाण्याचा जो प्रभाव आहे त्या प्रभावाला धरून तू त्या प्रसंगाचा त्या मूल्याचा प्रभाव समोरच्या व्यक्तीच्या मनावरती घे, अशा रीतीचा आपण जास्त प्रयत्न या शिबिरांमध्ये करणार.
0: बोलताना हल्ली आपण इतके इंग्रजी शब्द वापरत असतो, मग ते निरूपण करताना किंवा कथा सांगताना अनावधानाने आपल्याकडून येऊन जातं. परवा मी गणपतीची गोष्ट सांगत होते की ते अनुसया मातेंच्या घरी आले, तिच्या घरातलं सगळं संपलं, मग शेवटी तिने हरभऱ्याची डाळ आणि गूळ एकत्र करून ते पुराण कालवून दिलं, मी तिच्या घरातलं सगळं मटेरियल संपलं असं म्हटलं गेलं.
2: होतं ना असं होऊ शकतं. तेव्हा आपण प्रयत्नपूर्वक थोडस अधिक मराठी अधिक संस्कृत व्यवस्थित बोलण्याचा प्रयत्न करायचा. आता त्या अनवधानाने येऊन गेले तर हरकत नाही. मग आम्ही कित्येक वेळेला कीर्तनात त्याचा विनोद म्हणून उपयोग करतो की दोन्ही भाषा यायलाच हव्यात. इंग्रजीचा आपल्याला द्वेष नाहीये, किंवा इंग्रजी ही टाकाऊ भाषा नव्हे, ती आज विश्वातली निम्मे देशात असलेली भाषा आहे, ती यायला पाहिजे. पण वापरातली भाषा आणि मातृभाषा यातला जो विवेक केला पाहिजे तो समाजातनं केला जात नाही. आम्ही तो विनोद वापरतो काही वेळेला की आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचा आपण जो आदर सत्कार केला पाहिजे, त्यांची उठबस जी केली पाहिजे, त्यासाठी हसत मुखाने त्यांना आपण समोर गेलं पाहिजे. आता हसत मुखाने समोर राहण्याला काय म्हणतात बरं, मराठीमध्ये त्याला स्माइलिंग फेस म्हणजे अशा तो विनोद म्हणून थोडा आपला स्माइलिंग फेस म्हणून समोर जायला पाहिजे. पण एक आहे की जशा काही कथानकांमध्ये एखादा परिच्छेद हिंदीमध्ये सुद्धा येऊन जाणं याने सुद्धा तशी समृद्धी वाढते, तशी काही महत्वाची वाक्य काही प्रमेय ही इंग्रजीमधनं आली तरी सुद्धा ती काही त्याज्य नाहीत किंवा ती काही निंदनीय नाहीत. की आपल्या संस्कृत सुभाषितांप्रमाणेच काही इंग्रजीमध्ये पण सुभाषित आहेत की तुम्ही तुमच्या मित्रांची नावं सांगा मग तुम्ही काय आहेत ते मी सांगेन. अशा अर्थाचं इंग्लिश सुभाषित पण फार सुंदर आहे. तेव्हा अशा तऱ्हेची काही ही भाषेतली विशेषण येणं ठीक आहे, पण त्याचं प्रमाण आता तानाजी मालुसरे म्हणले आता दरबारात जायचा टाइम झालेला आहे तर इतका त्याच्यामध्ये अंतर्भाव परभाषेचा येऊ नाहीये. यासाठी आपण स्पेसिफिकली काम करतो त्याच्यात नाही असं नाही. किंवा किती छोटी चूक होती बघ, माझी जिथे झाली होती, आमचे बाबा काय सांगायचे की कीर्तनातला प्रसंग सादर करताना त्यातलं जास्तीत जास्त तपशीलाचं डिटेल चित्रण करायचा प्रयत्न करा, म्हणजे बरं वाटतं छान ते चित्र उभं राहतं डोळ्यासमोर. तर गोकर्ण महाबळेश्वराची गणपतीची कथा सांगताना त्या गणपतीनं त्या गोराख्याच्या वेशात ते ठेवून दिलं, शिवलिंगा गेला आणि ते चिकटलं आणि आता रावण ते उपटून बाजूला काढतोय तो प्रयत्न करत होता. तर मी वर्णन आता सगळं तपशिलाने वर्णन करायचं ना, मग रावण तिथे गुडघे टेकून खाली बसला त्या शिवपिंडीपाशी आणि अशा दोन बाया वरती केल्या आणि मग शिवपिंडीला हात घातला वगैरे सगळं आमच्या बाबांनी शांतपणे ऐकलं. मग म्हणजे कशाच्या बायावर केल्या, शर्ट घालून आला होता, जब्बा घालून आला होता तुझा रावण, ड्रेस काय केलं होतं तुझ्या रावणाने. आता माझ्या अंग शर्ट असलं म्हणते सर ऍक्शन त्याने बाया मागे गेल्या, आपण कशाच्या बाया मागे केल्या ते सांगितलं का मला. म्हणले अरे म्हणलं गडबड झाली. मग नाना म्हणलं आता मग काय सांगायचं, अरे मग त्याच्या अंगावर शेला असेल तो शेला बाजूला ठेव म्हणून की शेला मागे टाकला, बाया कुठल्या मागे केल्या तू मध्ये सगळं म्हणल्यामध्ये. तर ठीक आहे, अनुवादाने चूक होते असं नाही, पण ती थोडीशी अभ्यासून ती सुधारली तर चांग. आणि शेवटी कीर्तनात प्रवचनात चांगलं मराठी नाही ऐकायला मिळायचं, नाही तर मग लोकांनी कुठं अपेक्षा करायची की मला शुद्ध ही भाषा कुठे पाहायला मिळेल. की जसं मराठीचे शिक्षक सुद्धा मराठी नाही बोलत आहेत की रोड क्रॉस करा यात मराठी किती
3: 63%
2: रोड क्रॉस करा नीट क्रॉस करा नाही तर ऍक्सिडेंट होईल, मग हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायला लागेल. म्हणजे काय मला कळतही नाही की मी माझे रस्ता नीट ओलांडा नाही तर अपघात होईल.

0: गुरुजी तुमच्याकडे येते थोडीशी. कीर्तन प्रवचन अभ्यास वर्ग असा आपण शिबिराचं आपल्या नामकरण आहे. तर कीर्तनाचा तर भाग समजू शकले, पण एक सर्वसामान्य असं समजलं जातं की ज्याच्यात गाणं नाही ते प्रवचन. तर प्रवचन म्हणजे काय, जे आपण आज शिबिरामध्ये सांगणार आहोत किंवा शिकवणार आहोत. तर कीर्तनाचा तर भाग कळला, पण मग प्रवचन म्हणजे काय ते मला तुमच्याकडून ऐकायला आवडेल.
1: प्रवचन एक गोष्ट सांगतो छोटीशी. अध्यात्म रामायणामध्ये श्रीराम आणि शबरीचा एक संवाद आहे, आणि ह्या संवादामध्ये फार तपशीलात जात नाही. शबरीने श्रीरामांना विचारलंय की मी तुमची पूजा कशा कशा पद्धतीने करू शकते. अध्यात्म रामायणामधला प्रसंग आहे. आणि श्रीरामांनी 9 प्रकार सांगितलेले आहेत की ह्या 9 प्रकारांनी तू माझी पूजा करू शकतेस. त्यातला एक प्रकार असा प्रभू श्रीरामांनी सांगितला की माझ्या वचनांचं विवेचन हा माझ्या पूजेचा प्रकार आहे. अनेक प्रकार सांगितले, त्यातला हा एक प्रकार सांगितला. हे 9 प्रकार म्हणजे नवविधा भक्ती नव्हे, हा हे वेगळे 9 प्रकार आहेत. वचन, वचनांना समजून सांगणे, भगवत वचन असतील, आचार्यांचे वचन असतील, किंवा अशी वचन की जी समाजाच्या विकासासाठी आवश्यक आहेत पण जी सूत्र रूपाने आहेत आणि ती समजून सांगितली तरच कळतात, अशा वचनांचं विवेचन करणे. म्हणजे थोडक्यात हे एक वचन घेणे, एक सूत्र घेणे, ते सूत्र समजून सांगणे आणि ते सूत्र आपल्या आयुष्यात कसं येईल याचा एक मार्ग सांगणे, हे एका प्रवचनाकडनं हे अपेक्षित असतं. प्रकृष्ट वचन अशी जरी त्याची फोड होत असली तरी प्रकृष्ट ह्या शब्दाचा अर्थ विस्तृत असा होतो. आणि एखादं वचन विस्तृत स्वरूपात सांगण्याला हे 3 आयाम असतात. वचन सांगणे, ते समजून सांगणे आणि ते जीवनात कसं येईल याचे मुद्दे पण सांगणे की अरे 1, 2, 3, 4, 5 ह्या 5 गोष्टी कर म्हणजे हे वचन अशा पद्धतीने तुझ्या जीवनात येईल. पण हे सगळं करत असताना, असं प्रवचन करत असताना मुळात कोणत्या वचनांवर प्रवचन करायचं याच्यासाठी ग्रंथांचा अभ्यास लागतो.
0: तोच प्रश्न मी आता तुम्हाला विचारणार होते की आता आम्ही जसं स्क्रिप्टेड कीर्तनाविषयी बोललो, तर मग आता प्रवचन पण स्क्रिप्टेड असेल का, किंवा ह्या शिबिरामध्ये तुम्ही त्या दृष्टीने विद्यार्थ्यांना काय द्याल, आणि मुख्य म्हणजे जर प्रवचन करायचं असेल तर त्याच्यासाठी काय अभ्यास करावा लागेल हे पण आपल्या विद्यार्थ्यांना कळलं पाहिजे.
1: प्रवचन करायचं असेल तर 2 गोष्टी महत्वाच्या असतात. पहिली गोष्ट म्हणजे तुमच्याकडे ग्रंथांचा अभ्यास पाहिजे. तुम्हाला 1 नव्हे तर 100 ग्रंथ माहिती पाहिजे. ही प्रवचनाची सगळ्यात पहिली गरज आहे प्रवचन करण्यासाठीची. म्हणून जितकी जास्त ग्रंथ तुम्हाला माहिती आहे, जितकी जास्त ग्रंथ तुमच्या डोळ्याखालनं हाताखालनं गेलेली आहेत, तितकं तुमचं प्रवचन चांगलं, असा एक प्राथमिक नियम आपण बघायला हरकत नाही. आणि दुसरी गोष्ट, ह्या ग्रंथांकडे बघण्याचा तुमचा जो दृष्टिकोन आहे हा दृष्टिकोन समाजाच्या उत्थानाचा आहे का? आणि तो जर समाजाच्या उत्थानाचा असेल तर त्याला तुम्ही जगण्याचे मुद्दे देऊ शकता का? उदाहरणार्थ हंस गीता नावाची गीता आहे, जी गीता आपल्याला ह्या वर्गामध्ये शिकायची आहे. पण ही गीता शिकताना ही गीता माहिती पाहिजे प्रवचन करताना. समजा हंसगीतेवर प्रवचन करायचं आहे असं आपण म्हणूया, हंसगीता माहिती पाहिजे कोणत्या ग्रंथामध्ये आलेली. हंसगीता पण 2 प्रकारची आहे, त्याच्यातली मी कोणत्या हंसगीतेवर प्रवचन करणार आहे ती गीता माहिती पाहिजे. दुसरं म्हणजे त्यातले सगळे तत्व मला समजून सांगता आले पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, ती हंसगीता जर मला जगायची असेल तर माझ्या जीवनामध्ये मी कोणते 3-4 बदल केले पाहिजे म्हणजे मी हंसगीता जगलो असं होईल. इथपर्यंत येऊन थांबणे याला म्हणायचं प्रवचन. म्हणून तो दृष्टिकोन पण त्याच्यामध्ये अपेक्षित आहे की समाजोत्थानाचा दृष्टिकोन आहे का आणि तुमचा अभ्यास आहे का. अभ्यासातनं फक्त पांडित्य प्रदर्शनही करता येतं, पण प्रवचनाचा मूळ हेतू पांडित्य प्रदर्शन नाही. वचन समाजाकडून जगून घेणं हा प्रवचनाचा मूळ उद्देश आहे, म्हणूनच त्याला प्रवचन म्हणायचं. नाही तर पांडित्य प्रदर्शनच म्हटले असते ना त्याला, पांडित्य दर्शनच म्हटले असते.

0: वचन आपण शिकणार आहोत म्हणजे काय शिकणार आहोत, ग्रंथांची ओळख करून घेणार आणि ही ग्रंथ समजून कशी सांगायची आणि समजून सांगत असताना ही समोरच्याच्या जीवनामध्ये माझ्या जीवनामध्ये उतरवण्यासाठी कोणकोणते मुद्दे आपण जगले पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आपण ह्या ग्रंथांचा अभ्यास करताना करणार आहोत.
1: हे खूप म्हणजे काय समाधानकारक उत्तर मिळालं मला. पण अजून एक म्हणजे एक आयोजक म्हणून मला जो प्रश्न सतत विचारला जातो दोन्ही वर्षाचा अनुभव म्हणून, की जेव्हा गुरुजी समजावून सांगतात त्या वेळेपुरतं तर आम्हाला कळतं, पण घरी आल्यानंतर किंवा नंतर जेव्हा पुन्हा आपण त्याचा विचार करतो तेव्हा ती पाटीकोरी होऊन जाते. तर त्यासाठी मग आपण काही विद्यार्थ्यांना काही रेकॉर्डिंग म्हणा किंवा त्यांना सातत्याने ते ऐकायला मिळेल अशा दृष्टीने काही उपक्रम आपला ह्या शिबिरामध्ये असणार आहे का?
0: प्रश्न खूप छान आहे तुमचा. तुमचा रोग जर स्क्रिप्ट कडे असेल तर प्रवचनांच्या स्क्रिप्ट देणार नाही. पण ह्या सगळ्या कीर्तन प्रवचन अभ्यास वर्गाचे रेकॉर्डिंग्स सगळ्यांसाठी उपलब्ध असणार आहेत, ऑडिओ रेकॉर्डिंग्स, आणि याच्यातनं हे सातत्याने तुमच्याचकडे असणार आहेत. जे साधक, जे कीर्तनकार, प्रवचनकार याला येतील, हे रेकॉर्डिंग कायमस्वरूपी त्यांच्याकडे असतील आणि ते कधीही हे रेकॉर्डिंग ऐकून परत एकदा आपला अभ्यास करू शकतात. पण शिबिरामध्ये अशी अपेक्षा असेल की त्यांनी वही पेन घेऊन बसावं आणि आपल्या स्वतःच्या नोट्स आधी काढाव्या आणि हे जे रेकॉर्डिंग्स आहेत हे आधाराला घेऊन अभ्यास जास्तीचा करावा, अशीच अपेक्षा आहे. त्याच्यामुळे रेकॉर्डिंग देणार आहोत, काळजी नसावी.
2: तर असे कहो, या तिघांसोबतच्या गप्पा अशाच चालू राहणार आहेत वृत्तीची निवृत्ती ह्या कार्यक्रमाच्या पुढच्या भागामध्ये. आतापुरतं आपण इथेच थांबतो आहोत, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात मुकेश यांनी गायलेलं इंदिवर यांचं गीत उपासना या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

आणि आता ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत मालिक या चित्रपटामधल्या या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतरचे गीत आहे आनंद बक्षी यांचं निगाहे या चित्रपटामधलं, कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

0: नमस्कार नाशिककर, मी श्रेया बुगडे आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आणि आता हे गीत ऐकणार आहोत, रामपूर का लक्ष्मण या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. संगीतकार राहुल देव बर्मन.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा

0: 8300016512 आणि 02531247426 या क्रमांकावर.
1: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
2: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे मुकेश यांच्या आवाजात नादान या चित्रपटामधलं. ही गीतरचना आहे हसरत जयपुरी यांची, संगीतकार शंकर जयकिशन.

हावडा ब्रिज या चित्रपटामधलं हसरत जयपुरी यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार ओ पी नय्यर आणि हे गीत गायलं आहे मोहम्मद रफी आणि शमशाद बेगम यांनी.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75586-2611 या क्रमांकांवर.
1: हेमंत कुमार यांनी गायलेलं आणि संगीत दिलेलं कैफे अजमी यांचं गीत आता ऐकूयात अनुपमा ह्या चित्रपटामधलं.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोते हो, आपण ऐकत आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. कायदा, इतिहास आणि वारसा नियोजन यांचा रंजक प्रवास. जगप्रसिद्ध व्यक्तींची मृत्यूपत्रे, ऐतिहासिक घटना, गाजलेले न्याय निर्णय आणि त्यातून मिळणारे महत्वाचे कायदेशीर धडे हे घेऊन आपण दर आठवड्याला भेटणार आहोत ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांना. महेंद्रजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वासवर.
3: नमस्कार.
2: श्रोता, या आठवड्याची गोष्ट एप्रिल 1945. इतिहासातील सर्वाधिक वादग्रस्त व्यक्तींपैकी एक असलेला ऍडॉल्फ हिटलरची. दुसरं महायुद्ध संपण्याच्या उंबरठ्यावर होतं, हिटलरचं साम्राज्य कोसळत होतं आणि अशा परिस्थितीत बर्लिन मधील भूमिगत बंकर मध्ये मृत्यूच्या अवघ्या काही तास आधी हिटलरने 2 महत्वाचे दस्तऐवज तयार केले. एक म्हणजे त्याचं वैयक्तिक मृत्यूपत्र आणि दुसरं राजकीय मृत्यूपत्र. विशेष म्हणजे मृत्यूपत्र तयार करण्याच्या काही तास आधीच त्याने आपली अनेक वर्षापासूनची मैत्रीण इव्हा ब्राऊनशी विवाह केला होता. मृत्यूपत्र बनल्यानंतर शत्रूच्या हातात सापडू नये म्हणून दोघांनीही आत्महत्या केली. हिटलरच्या वैयक्तिक मृत्यूपत्रात त्याच्या मालमत्तेबाबत सूचना देण्यात आल्या होत्या, तर राजकीय मृत्यूपत्रात त्याने आपल्या राजकीय विचारांची नोंद केली होती. या 2 स्वतंत्र दस्तऐवजामुळे इतिहासकार आणि कायदेतज्ञ आजही या प्रकरणांचा अभ्यास करतात. यातून एक महत्वाचा धडा मिळतो. बरं का, व्यक्ती कितीही प्रभावशाली असो, जीवनाच्या शेवटच्या टप्प्यावर आपल्या इच्छांची आणि मालमत्तेची कायदेशीर नोंद करून ठेवण्याची गरज सर्वांनाच वाटते. सर, मृत्यूपत्रात मालमत्तेबरोबरच वैयक्तिक इच्छा किंवा संदेश सुद्धा लिहिता येतो का?
3: निःसंशयपणे असं करता येऊ शकतो. मृत्यूपत्रात मालमत्तेच्या वाटपाबरोबरच काही वैयक्तिक इच्छा, अंत्यसंस्कारांबाबतच्या सूचना किंवा कुटुंबियांसाठी संदेशही नमूद करता येतात. मात्र अशा वैयक्तिक इच्छांमुळे मालमत्तेच्या कायदेशीर वाटपाच्या तरतुदीमध्ये संदिग्धता किंवा विरोधाभास निर्माण होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असते.
2: क्या बात आहे. शोधा, पुन्हा भेटूया नवीन गोष्टीसह आणि नव्या कायदेशीर धड्यासह ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांच्या बरोबर गोष्टी मृत्यूपत्रांच्या. संपर्क लीगल शील्ड 7385-340-454.

0: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
0: संचयात समृद्धी.
2: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
4: दिल दिया दर्द लिया या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात. गीतकार शकील बदायनी, संगीतकार नौशाद.

0: नमस्कार, नाशिककर. मी नाना पाटेकर बोलतो आहे आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
1: खय्याम यांच्या संगीताने सजलेलं नक्षलालपुरी यांचं गीत आता ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात. हे गीत आहे दर्द या चित्रपटामधलं.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांक.
2: मुकेश यांनी गायलेले गीत ऐकूयात. छलिया या चित्रपटामधलं गीतकार कमाल जलालाबादी आणि संगीतकार कल्याणजी आनंदजी.

कार्यक्रमाला ऐकूयात बंधाडे यांनी गायलेलं माया गोविंद यांचं गीत आरोप या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे भूपेन हजारिका यांचं.

कार्यक्रमात आता ऐकूया जवाब या चित्रपटामधलं गीत. ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात राजेंद्र कृष्ण यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

कार्यक्रमात आता ऐकूयात कश्मकश या चित्रपटामधलं इंदीवर यांचं गीत आशा भोसले यांच्या स्वरात. संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत बनारसी बाबू या चित्रपटामधलं हे गीत. गीताला संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं.
1: बाबू कमर है मेरी लट्टू

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8300 16512 ह्या क्रमांकावर.
2: सडक्का या चित्रपटामधलं मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेलं वर्मा मलिक यांचं गीत आता ऐकणार आहोत. संगीतकार रवी.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: आता अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी, अंगणात, पार्किंग किंवा अगदी टेरेस वरती आयोजित करणं अगदी सोपं.
3: सूरविश्वास, सूरविश्वास कुमार मंच, अष्टोप्रहर स्वरहोत्र, यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी. संकल्पना विनायक रानडे, चार चौघ, ग्रंथ तुमच्या दारी या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबानं वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं, ज्या योगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल. फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777.
4: कार्यक्रमात आता ऐकूया हसरत जयपुरी यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. हे गीत आहे हमराही या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वाची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वाची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

आपण ऐकताय रेडिओ विश्वास. आपल्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. गहरा डाग या चित्रपटामधलं शकील पदळणी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे रवी यांनी.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 11 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM। तुमचं जगणं तुमचा आवाज।
0: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक,
1: संचयात समृद्धी।
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ। तुमचं जगणं तुमचा आवाज।
4: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: रसिका नमस्कार. 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरती सगळ्या रसिक श्रोत्यांचं मी देविका मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, आपकी फरमाईश या आपल्या आवडत्या फोन इन कार्यक्रमात आम्ही पुन्हा एकदा हजर झालेलो आहोत आपल्या आवडीच्या गाण्यांचा नजराणा घेऊन. बघूया आजच्या कार्यक्रमातला पहिला फोन कुणाचा आहे ते.
1: हॅलो,
2: हॅलो, आपकी फरमाईश.
1: हो हो
2: हो, नमस्कार मॅडम, मी प्रमोद वेलवेकेदवरचं सिडकोच. हो, मला एक फरमाईश द्यायची होती नाट्यसंगीतची. वसंत देशपांड्यांच्या आवाजातलं मृगनयन आहे रसिक मोहिनी.
1: बरं
2: बरं, ते लावलं तर बरं पंडित रद्दगडांनी आणि माझे काही मित्र परिवारला ऐकत. खूप सुंदर नाट्यपद आहे, लावलं तर आपल्याला धन्यवाद. चालेल, ओके, थँक्यू.

0: हेलो
1: हेलो।
0: हाँ बेटा,
1: रेडू रेडू विश्वास है ना?
0: हो रेडी विश्वास बोला। बर
1: हो। मला है ना एक खूप जुनं गाणं ऐकायचंय, तर सतीचं वाहन चित्रपटाचं नाव आहे,
0: बर बर बर
1: आणि
0: अच्छा
1: त्याच्यामध्ये ना आशा काळेंनी काम केलेलं आहे। खूप जुना आहे पिक्चर।
0: हो माहिती माहिती
1: हो, ते सतीचं वाहन मधलं आहे ना, शंकराचं गाणं आहे, प्रभू सोमनाथा प्रभू सोमनाथा असं गाणं आहे।
0: बर बर बर बर चालेल चालेल
1: हो
0: ठीक आहे नक्की ऐकूया।
1: हो
0: आपण पहिल्यांदाच फोन केलाय का कार्यक्रमात?
1: हो।
0: बर बर काय करता आपण?
1: काही नाही, मी गृहिणी आहे घरात। सत्तर
0: अच्छा अच्छा
1: 72 साली माझं वय।
0: अरे वा छान छान
1: हो। आणि काही
0: चालेल
1: नाही, मग काय गाणे ऐकायचे काम करतो आम्ही विश्वास चॅनल।
0: बर
1: दिवसभर तेच चालू असतं आमचं।
0: हो, छान वाटलं ऐकून।
1: हो, जावा मग तेवढं गाणं।
0: नक्की नक्की नक्की।
1: बर बर बर ठीक आहे।
0: हो धन्यवाद।
1: हो।

0: हेलो।
1: हेलो,
0: हाँ बोला।
1: हाँ, फरमाइश नंबर है ना? रेडियो विश्वास।
0: वो रेडियो विश्वास नंबर है, बोला ना।
1: आम्हाला एक फरमाइश ऐकायची होती मॅडम।
0: बर बर, काय नाव आपलं आणि कुठून बोलताय?
1: मी राहायला मेरी परिसरात आहे, पण मी आता नागपूरवरून बोलते।
0: बर बर, बोला।
1: आम्हाला मोरा पिक्चरचं गाणं ऐकायचं होतं।
0: अच्छा, कुठलं?
1: ते गाणं ते बोल आहे ना कधी ते गाण।
0: बर, चालेल चालेल,
1: ओके।
0: हो हो, ठीक, धन्यवाद।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांकावर.
2: हॅलो.
3: हा बोला. हॅलो,
2: रेडिओ विश्वास ना? मॅडम, फरमाईश मध्ये नाव सांगायचं होतं, गाणं सांगायचं होतं. मी जनार्दन बराटे, धनराज नगर, जेल रोड, नाशिक रोड, धर्मात्मा मधलं क्या खूप लगती हो हे गाणं सांग. मॅडम बोलताय ना? ओके ओके. देविकाच मॅडम ना?
3: देविका.
2: देविका, ओके ओके ओके. सॉरी,
3: ठीक आहे सर, धन्यवाद.
2: हो ना.

0: हेलो
1: हेलो
0: हाँ बोला
1: हाँ मैं राजू डुंगरे बोलते जुना शिवाजी चौक मधून
0: हो हो बोला बोला
1: फरमाई देती
0: हो कुठला ऐकायचंय
1: दिल क्या करे जब किसी से किसी को प्यार हो जाए दिल मधले ना
0: हो बरोबर
1: ही फरमाई देती
0: चालेल चालेल नक्की ऐकूया सर
1: धन्यवाद
0: हो धन्यवाद.

0: हॅलो परमेश सर.
1: हो हो बोला सर.
0: परमेश जोशी होती.
1: हो सांगा ना.
0: इच्छेचं माझं कुसगड.
1: बर
0: जिंदगीचा नाम जोशी.
1: चालेल चालेल ठीक आहे सर. नक्की ऐकूया.
0: थँक्यू.
1: हो धन्यवाद.

0: हेलो।
1: हाँ विश्वास रेडियो।
0: हो बोला बोला।
1: हाँ हाँ नमस्कार मैडम।
0: नमस्कार नमस्कार।
1: आता माला मी नवनाथ नगर मधनच बोलते मंदा कुलकर्णी।
0: बर
1: आता मला रामायणातलं लाजली सीता स्वयंवराला पाहून रघुनंदन चावला हे गाणं ऐकण्याची इच्छा आहे।
0: बर बर
1: हा तुमचे कार्यक्रम खूपच छान असतात बर का।
0: हो हो
1: आणि खूपच आवडतं आम्हाला।
0: धन्यवाद धन्यवाद। काय करता आपण?
1: काय मी वृत्त आहे 76 वर्षाची। आता 77 लागेल वीज चुलीला मला।
0: अरे वा अरे वा अरे वा छान छान।
1: हा सध्या वीज चुलीला माझा वाढदिवस आहे।
0: बर
1: हा आणि मी घरीच असते।
0: बर बर
1: त्याच्यामुळे काय सेम आपला पहाटे 4 वाजेपासून 3 वाजेपर्यंत आपलं 7 वाजेपर्यंत चालूच राहतं। तिन्ही पण देवाचेच आहे ना। मग ते ऐकायला बरं वाटत।
0: हो खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि नक्की ऐकूया कारण।
1: धन्यवाद तुम्हाला। खूपच छान कार्यक्रम असता आणि आपल्याला भेटायचं असलं तर केव्हा भेटू शकता? आपण कुठे भेटू शकता?
0: इथे रेडिओचं ऑफिस आहे ना, इथे येऊ शकता आपण।
1: ते कुठे आलं?
0: गोविंद नगरला प्रकाश पेट्रोल पंप आहे ना तिथे।
1: गोविंद नगरला आहे का? बर बर ते जानकी जीवन सांगतात ना त्यांना नमस्कार करावा, त्यांच्या चरणी मस्तक लीन व्हावं असं मला इच्छा आहे माझी।
0: बर बर बर अच्छा।
1: म्हणून मग म्हटलं तुमच्याकडे येऊ म्हणजे सगळी चौकशी होईल।
0: हो हो नक्की नक्की नक्की।
1: बरं धन्यवाद।
0: हो धन्यवाद धन्यवाद।
1: हा ठेवते।
0: हो हो।

आणि कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत खुशबू या चित्रपटामधलं गुलजार यांचं गीत. ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. आणि या गीताला संगीत दिलं आहे राहुल देवबर्मन यांनी.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: तुमचा रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 26 किंवा 83800 16512 ह्या क्रमांकावर.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

हिंदी मराठी सिनेसृष्टीतले खुमासदार किस्से, आठवणी आणि कलाकृतीच्या निर्मिती मागच्या न ऐकलेल्या रंजक कहाण्या या सगळ्याच गोष्टींना जाणून घेऊया. याद किया दिल ने कहा हो तुम या कार्यक्रमातनं सादर करते आहेत धनंजय कुलकर्णी. जरूर ऐका दर शुक्रवारी दुपारी 1:30 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी रात्री 9:30 फक्त रेडिओ विश्वासवर.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।

0: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
1: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 247-2626 या आमच्या क्रमांकावर.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।
1: गाणे

परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांची विशेष मुलाखत आपण ऐकू शकणार आहात विनोबा म्हणे या कार्यक्रमात. संवादिका आरजे श्रद्धा. प्रसारण दर गुरुवारी दुपारी 1 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी दुपारी 4:30 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका शिक्षक सहाय्यक कार्यक्रम विनोबा म्हणे.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो, पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या क्रमांकावर.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8300016512 या क्रमांकावर.

0: तिचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 26 किंवा 83800 16512 ह्या क्रमांकावर.

क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जाणून घेऊया आपल्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रोटरी आरोग्यमाला. सुदृढ आयुष्यासाठी चला ऐकूया रोटरी आरोग्यमाला. सादर करते डॉक्टर हरी कुलकर्णी. प्रसारण दर शनिवारी सकाळी 7:35 आणि पुनःप्रसारण दर शनिवारी रात्री 8:30. तेव्हा ऐकायला विसरू नका रोटरी आरोग्यमाला.

नमस्कार नाशिककर, मी मेधा मांजरेकर बोलते आहे आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज़।

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

विश्वास आहे का? जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: आता अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी अंगणात पार्किंग किंवा अगदी टेरेस वरती आयोजित करणं अगदी सोपं.
1: सूरविश्वास, सूरविश्वास कुमार मंच, अष्टोप्रहर स्वरहोत्र, यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी, संकल्पना विनायक रानडे, चार चौघ, ग्रंथ तुमच्या दारी.
0: या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबानं वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं, ज्यायोगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल.
1: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा. 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: नमस्कार, मी अजित बुरे. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज, रेडिओ विश्वास.
1: मोहब्बत कहाँ

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो.

स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या क्रमांकावर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-47-26-26 किंवा 83-800-16-512 ह्या क्रमांकावर.

महाराज निवृत्तीरायांनी गुंथी उकलली न सभोवती अंतर्यामी एकच प्रकाश दाटून आला, जो अज्ञानात मायेच्या आवरणात जाणवत नव्हता, तो ज्ञानातच विराजमान झाला. हे सगळं घडतं ते अवचित बरं का रसिको? हो, ज्ञानाचा क्षण काही ठरवून आणता येत नाही. कोणत्याही क्षणी अंगणात ते सावळं सकुमार लावण्य उभं येऊन ठाकेल ते सांगता येतं का? त्यासाठी हवी सद्गुरु कृपा आणि अंतरीची हरिपिपासा.

आई फरमाईश. श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या. गाणे

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जाणून घेऊया आपल्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रोटरी आरोग्यमाला. सुदृढ आयुष्यासाठी चला ऐकूया रोटरी आरोग्यमाला. सादर करते डॉक्टर हरी कुलकर्णी. प्रसारण दर शनिवारी सकाळी 7:35 आणि पुनःप्रसारण दर शनिवारी रात्री 8:30. तेव्हा ऐकायला विसरू नका रोटरी आरोग्यमाला.